मध्यमहारी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि एफएमच्या 100.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 23 मे 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोते हो सुप्रभात.

रवींद्र साठे यांच्या स्वरात हनुमत वडवानले स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

रामदास कामत यांच्या आवाजात भोपाळी आपण ऐकली. गीतरचना होती गंगाधर महामरे यांची. श्रुतीहो कार्यक्रमात यानंतर अण्णा जोशी यांची गीतरचना सुधीर फडके यांच्या स्वरात.

अश्विनी भिडे यांची आवाजात ही अभंग रचना आपण ऐकली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजात तुकडोजी महाराज यांची भक्ती रचना.

श्रद्धेय कार्यक्रमात शेवटी मंगला जोशी, प्रतिभा हर्डीकर आणि वासंती टेंबे यांच्या स्वरात देशभक्तीपर गीत.

समूह स्वरात विमल काळे यांची गीतरचना आपण ऐकली. श्रोतेहो, या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मंडळी, जमिनीचा सामू म्हणजे काय? तर जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक। शेतजमिनीचा सामू अगर आम्ल विम्ल निर्देशांक दर्शवणाऱ्या अंकांवरून ती जमीन आम्ल आहे की अल्कली आहे किंवा त्या जमिनीत क्षारांचं प्रमाण किती आहे हे आपल्याला आजमवता येतं आणि त्याचं प्रमाण समजतं। आम्ल विम्ल निर्देशांक अगर सामू हा 0 ते 14 या पल्ल्यापर्यंत मोजला जातो आणि आम्ल विम्ल निर्देशांकाची म्हणजेच सामूची उदासीन प्रतिक्रिया pH 7 या मध्यबिंदूवर तटस्थ असतो, म्हणजे ज्या जमिनीचा सामू 7 असतो ती जमीन पीक उत्पादनासाठी अगदी योग्य आहे, सुपीक आहे असं समजलं जातं। जमिनीचा सामू आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता यांचा फार जवळचा परस्पर असा संबंध आहे, त्यामुळं माती परीक्षण अहवालात या सामूची नोंद घेतली जाते। जर जमिनीचा सामू 6.5 ते 7 दरम्यान असेल तर ती जमीन उदासीन प्रतिक्रिया दर्शवणारी असल्यास या जमिनी पिकांना पोषक अन्नद्रव्य पुरवणारे असतात, त्यामुळं पिकांची वाढ जोमदार होते, उत्पादन भरपूर मिळतं। म्हणजेच 6.5 ते 7 दरम्यान सामू हा पीक उत्पादनाशी संबंधित चांगला असतो। यापेक्षा कमी असल्यास त्या जमिनी आम्ल आणि यापेक्षा जास्त असल्यास त्या जमिनी विम्लतेकडे झुकलेल्या असतात। 6 पेक्षा जास्त सामू कमी कमी होत जाईल तसतसं आम्लतेचं प्रमाण वाढत जातं। अगदी तसंच 7 पेक्षा सामू जास्त वाढत जाईल तसतसं विम्लतेचं प्रमाण वाढत जातं आणि मग अशा जमिनी या समस्यायुक्त बनतात। जास्त आम्लतायुक्त म्हणजेच 4.5 ते 5 दरम्यान सामू असणाऱ्या जमिनीमध्ये मुक्त कॅल्शियमची कमतरता भासते, तर सामू 8.5 ते 9 दरम्यान असलेल्या जमिनीत मुक्त सोडियमचं प्रमाण वाढून जमिनीत चोपण बनतात। अशा चोपणाच्या जमिनी नक्कीच समस्यायुक्त असतात। अशा जमिनीत पिकांची वाढ ही समाधानकारक होत नाही, त्या अत्यंत कडक बनतात, मशागतीला अडथळे निर्माण होतात, पाण्याचा निचरा होत नाही। शक्यतो भारी चिकण पोताच्या कमी निचऱ्याच्या जमिनीचा सामू हा 8.5 ते 9 दरम्यान वाढलेला असतो। पिकांना लागणाऱ्या वेगवेगळ्या मूलद्रव्याचा पुरवठा पातळी वाढवण्यासाठी जमिनीच्या विविध गुणधर्मातील जमिनीचा सामू हा गुणधर्म उदासीन ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। म्हणून सोडियमचं प्रमाण कमी करण्यासाठी जिप्समसारख्या भूसुधारकाचा वापर आपल्याला करायला हवा। जमिनीत पृष्ठभागावरच्या आणि भूमिगत निचरा होणाऱ्या प्रणालीचा वापर करणं हे देखील महत्त्वाचं आहे। सामू वाढलेल्या जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्यास जमीन सच्छिद्र होऊन जीवांची संख्या वाढून हवा खेळती राहून सामू उदासीन होण्यास मदत होते। जमिनीचा सामू अस्थिर असल्यास दरवर्षी खोलवर नांगरट करावी, पावसाच्या अगोदर चांगली पूर्व मशागत करून ती जमीन भुसभुशीत करण्याचा प्रयत्न करावा। इतर पिकं न घेता ताग, धेंच्या यासारखी हिरवळीची पिकं घेऊन फुलावर आल्यानंतर ती जमिनीत गाडावीत। उताराला समांतर अशा पाण्याचा निचरा करावा। एकंदरीत आपल्या जमिनी पीक उत्पादन वाढीसाठी योग्य बनवण्यासाठी जमिनीचा सामू 7 दरम्यान ठेवणं हे आपल्या हातात असल्यानं शेतकऱ्यांनी या सामूकडे लक्ष देणं विशेष गरजेचं आहे।
1: कृषी वार्ता यामध्ये जमिनीचा सामू याविषयी माहिती आपण ऐकली वाचक स्वरूपा महेश इनामदार यांचा। श्रोतो यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा।
2: श्रोतेहो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती।
3: स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य। नमस्कार मित्रांनो। बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवाची प्रार्थना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं? बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं, कधी व्हॉट्सॲप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स। आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच। पण श्रोतहो, कधी विचार केलाय का की ही वाढती स्क्रीन टाईमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते? आज आपण कनेक्टेड तर राहतो पण फक्त वायफायने, मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललो आहे। तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो। त्याचा पगार किती, ती किती फिरती आहे, मीच मागं राहिलो आहे का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड।

0: तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतोय. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतोय. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान एक तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते, सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
3: हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत.
4: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदानप्रदान करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतरांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात. त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते. अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान

0: आपण द्यावं आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये राहण्यामध्ये फिरण्यामध्ये होणारे बदल पाहावेत आणि नंतर वातावरणामध्ये होणारे सुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो. हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघा बाहेरील लोकांना प्रभावित करण्याची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते. आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजातल्या अनेक लोकांची जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते. असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमेट चेंजची जे संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे.
1: शतह परिसारी या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झालेत. श्रोते हो, यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 7 सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे दवाने. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम. 7:45 आपण ऐकू शकाल गाणी मनातली. 8 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. लखलख चंदेरी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:55. 9:10 सांगली विशेष हा कार्यक्रम. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुनःप्रसारित करण्यात येईल. 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम 9:40. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 महानायक या कादंबरीचं क्रमशः वाचन आणि त्यानंतर देशभक्तीपर गीतं. गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रमात द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर या कार्यक्रमाचा भाग 8 हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 11:00. 11:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला जीवन त्यांना कळले हो, मालुताई जोशी यांच्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि त्यानंतर अश्रू मुग्धा गोखले लिखित कथा आपण ऐकू शकाल. 12:45 निरंतर स्वरलहरी आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रमात युद्धजन्य परिस्थितीमध्ये आकाशवाणीची भूमिका याविषयी माहिती. दुपारी 1 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 1:05 गीतबहार. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30.

0: आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवाश्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी. आजच्या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षातील यश याविषयी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अधिकारी सुरेश देबाजे यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात दामोदर विठावकर आणि सहकारी यांनी सादर केलेली लोकगीतं. 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. माझं घर माझं शेत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30. आज या कार्यक्रमात आंब्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयी प्राध्यापक लक्ष्मण कदगर यांनी लिहिलेला संवाद. 8:05 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. 8:15 भावधारा. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती. 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यमधारी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज दिनांक 23 मे 2026. श्रोते सकाळचे 7 वाजलेत. जीवनातील प्रत्येक क्षण हा अनमोल आहे. त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला तर आपलं जीवनही अधिक आनंददायी आणि अमूल्य बनतं.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपट

0: सना
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणचाचा तयार मसाला।
2: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची।
3: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत।
2: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली।
3: संपर्क 955-955-3100।
2: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही। परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
3: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली।
2: प्रवेशासाठी संपर्क 9559553100।
4: अहो सरकार, कसलं टेन्शन घेतलं तुम्ही?
5: अहो या खास महिन्यासाठी खाशी स्वारी येते, त्यांच्या पाहुणचारासाठी मला अनारसे हवे।
4: कोण ही खाशी स्वारी?
5: अधिक महिना जावळ बापू नवाण
4: दांडेकरांच्या सुपर शॉप मध्ये शुद्ध तुपातले अनारसे आणि अनारशाचं पीठ सुद्धा मिळतं। देवाज ऑर्डर।
5: अगो बाई, खरंच की खास दिवसांची खास फरमाइश पुरवणार खास तुमचं सुपर शॉप दांडेकर सुपर शॉप, मारुती चौक आणि विश्रामबाग सांगली।
6: जीवन त्यांना कळले हो, गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका। शनिवारी 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून।
7: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये

0: संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: श्रोते हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

श्रोते, हो उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताची लक्षणं. प्रौढ व्यक्तीमधील लक्षणं: मळमळ, उलटीचा त्रास होणं, भरपूर घाम येणं, चिंता वाटणं, चक्कर येणं, अशक्तपणा येणं, तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणं आणि हृदयाचे ठोके वाढणं. उष्माघाताची काही लक्षणं लहान मुलांमध्येही आढळून येतात: आहार घेण्यास नकार, चिडचिड होणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, डोळे शुष्क होणं, तोंडामधील त्वचा कोरडी होणं, कुठूनही रक्तस्राव होणं. अशी लक्षणं आढळल्यास त्वरित उपचार घ्यावा. आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
1: कवी
0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही

0: काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी.
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर. बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार। राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन। आणि नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक। आता सविस्तर बातम्या। देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला। 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,46,86,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे। 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल। 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमात नोंदणी झालेल्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील। 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील। गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील। बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील। 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील। अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल। राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल, विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असंही चोक्कलिंगम म्हणाले। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं। या सर्व जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार सी व्ही षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत। या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत। हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायप्रसचे पंतप्रधान निकोस क्रिस्

खोदवली देस यांच्यासमवेत नवी दिल्लीत चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, वित्तीय संपर्क, तंत्रज्ञान, संस्कृती आणि भारत युरोपियन युनियन संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा मुकाबला करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सी बी जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र ही

सचिव सी बी जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संशोधन नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र ही स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी झाली असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढली असून 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप तयार करण्यात आलं असून राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाऊनलोड केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत टेक वीक 2026 घोषणा केली. टेक एंटरप्रेनर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे राज्य शासनाच्या सहकार्याने IDFC बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने 29 आणि 30 मे रोजी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे या दोन दिवसांसाठी रायगडावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकंदर 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर इथल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं काल चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदू पत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर काल वाघाने केलेल्या हल्ल्यात 4ही महिलांचा मृत्यू झाला. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे. सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदू पत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या. राज्यात दिवसेंदिवस

0: पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ 7.5 TMC म्हणजेच एकंदर 25% पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरणं आणि तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.662 TMC म्हणजेच 31% पाणीसाठा शिल्लक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 64 गावं आणि 230 वाड्यांमधील एकंदर 1,00,000 अधिक नागरिकांना 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यातील विविध भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेत. श्रोते ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

प्राजक्ता जोशी यांच्या आवाजात संदीप खरे यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. श्रोते हो एक गाणे ताजेतवाने. कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल रात्री 8 वाजता. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्झ वर आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. त्याआधी संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की शेअर मार्केटमध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी?
1: शेअर मार्केटमध्ये होत नाही. सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉकमध्ये मी पैसे गुंतवतो, ह्या एजन्सीच्या मार्फत आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोटं आहे. तुम्ही पहिले खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्म वरती जायला पाहिजे, तिथे जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्म वरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉक मध्ये पैसे गुंतवतोय हे खरं आहे का, ते तुम्हाला कळवतात. तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला नाही पाहिजे. केवळ सोशल मीडियावरती एखादी ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला.
2: नक्की सर. आणि आता एक सध्या नवीन एआय तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे एआय तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला. आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे.
2: अच्छा.
1: वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटावरती लावले जातात. एक काही रॉ डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी जे

0: वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहे हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत, माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानला येतील, सगळं सगळं त्यांच्याकडे डेटा आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स ह्या डेटावरती लोड केले असतात आणि मोठमोठ्या ज्या एआयच्या ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या त्यांच्याकडे ह्यूज डेटा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर्स तयार केलेले आहेत. मग ज्यावर तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा एआय ज्यावर वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारची एआय आहे, जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाचा आहे, कोपायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली जाते. समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे पीडीएफ फाईल आहे, पीडीएफ फाईल मध्ये तुमचं काही डॉक्युमेंटेशन आहे सगळं आहे, तुम्ही एआय वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे त्यातले बाबा ह्यातली गेलेली मालमत्ता एवढी किती आहे किंवा इथल्या ह्या ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या, तुम्हाला तेवढीच माहिती काढून तो देणार. कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात एआयचा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहेत आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही जर एआय जर त्यांचा घेतला तर तुम्ही जी काही माहिती तिथे ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती दे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले, वेगळ्या पेपर लागल्या बातम्या सगळीकडे आल, इकडे तिकडे आलं, तुम्ही एआयवरती जर गेला आणि तुम्ही सांगितले की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट काय, तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देत. त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर ठेवलेले आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो.
1: अच्छा, पण सर मला सांगा की एआयचा वापर सध्या गुन्हेगारी जगतात मध्ये सुद्धा केला जातो, असं म्हणतात की आपला चेहरा वेगळा असतो आणि एआयच्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा, किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा एआयचा वापर केला जातो. तर एआय हे शाप आहे की वरदान आहे?
0: नाही, निश्चितपणे वरदान आहे.
1: हा,
0: आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारच वापरतो असं नाहीये, पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशियरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल. एआय म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे, किंवा जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, तर बँकिंग सिस्टीम मध्ये न्यूल अकाउंट असतात. उद्या एआयचा वापर जर बँकांनी जर सुरू केला तर जे बोगस अकाउंट आहेत त्याच्यावरती प्रतिबंध देऊ शकतो.
1: अच्छा,
0: आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे म्हणला हे कसं आहे, त्याला डीप फेक म्हणतो आपण.
1: हे
0: डीप फेक व्हिडिओ आहेत, डीप फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे. तर डीप फेक मध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइस चे सॅम्पलिंग आहे वेगवेगळ्या प्रकार, तुम्ही आपण आता बोलत बसलेलो आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे हे सॅम्पल्स स्टॅप केले जातात.
1: अच्छा,
0: आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझे मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइस मध्ये माझं काही पण जाऊ शकतो. म्हणजे मी आता जे सांगतो त्या उलट सांगितलं जाऊ शकतो.
1: बरोबर,
0: तुम्ही ओटीपी पाठवा, तुम्ही पिन नंबर देऊन टाका, असं सांगितलं जाईल. याला म्हणतात आपण, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स डीप फेक म्हणतो.
1: अच्छा,
0: डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, असेच एक डीप फेक बनलो सर.
1: पण मग याच्यामध्ये गुन्हेगार एआयचा त्यांना उपयोग होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
0: सध्या थोड्या प्रमाणात होतो.
1: अच्छा,
0: परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टीची व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय जर आपण जर एखाद्याला ओटीपी देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असू, किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न करता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्हेगाराचा उपयोग होईल. आता फॉर एक्झाम्पल युपी मध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्यूशन रॅकेट मध्ये अटक केलेली आहे. ती महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही, ब्लड प्रेशर वाढ, अटॅक आला, ती एक्सपायर झाली. नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला तो असू शकतो सायबर गुन्हेगाराचा, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकतो, त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे. म्हणजे त्रय असतं, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला.
1: नक्कीच सर.
0: त्यामुळे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात.
1: नक्कीच सर. मग तुमचा सायबर विभाग आहे तो एआयचा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी, तुम्ही काही त्याचा उपयोग करता का?
0: आहे, सायबर गुन्हेगारी वरती

0: नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. त्याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत. 1-9-3 वरती तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल हे कॉल टेकर्स घेतात. ते 24/7 आहेत.
1: अच्छा.
0: असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10 हजार कॉल येतात.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कुणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटर मध्ये एकदा तक्रार नोंद झाली की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो. लगेच आर्टिफिशियल, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये.
1: अच्छा.
0: आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते.
1: अच्छा.
0: त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर दुसरं आहे टेक्नॉलॉजिकल अडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जी काही सायबर गुन्हेगारांनी आयुध वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादा फेसबुक वापरला असेल, एखादा इंस्टाग्राम, ह्या सर्वांचं विश्लेषण टेक्निकल अडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये केलं जातं. जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथं चालतं. त्यानंतर आहे तुमचं सर्टी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम.
1: अच्छा.
0: म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाईट सर्व ठिकाणी असतात, त्याच्यावरती अटॅक करणारे काही यंत्रणा असतात, ह्या सर्टिंगच्या माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात.
1: अच्छा.
0: आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात सर्टिंगच्या माध्यमातून. त्यानंतर SOC सिक्युरिटी ऑफ द सेंटर, आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे सेंटर उभा केलेलं आहे त्याच्या सेक्युरिटी साठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीम वरती कोणी अटॅक करू.
1: अच्छा.
0: त्यानंतर आहे COE सेंटर ऑफ एक्सलन्स, याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, म्हणजे यामध्ये पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारचे गुन्हे घडतात, ह्याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढे केस कशी मांडावी, अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू केले जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्बल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलीस स्टेशनमध्ये सायबर गुन्ह्याचा तपास होऊ शकतो.
1: अच्छा.
0: म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलीस स्टेशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर त्यांना एका ठिकाणी मिळतील.
1: अच्छा.
0: आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतात, ते अगदी 10 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे.
1: अच्छा. सर पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्याच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का? आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्याला त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं असं निदर्शनास आल्यानंतर?
0: पहिलं त्यांनी 193 वरती कॉल करायचा. त्यांनी कुठेही धावपळ करायची नाही. बसल्या जागेला जिथं कुठं असेल, मला कळालं की माझ्या अकाउंट मधून पैसे गेलेले, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 193 वरती कॉल करायचं. कॉल करून माझे असे असे पैसे गेलेले सांगायचं, माहिती द्यायची, लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आता बँकेला मेसेज जातो आणि ज्या अकाउंट मध्ये तुमचे पैसे गेले त्या अकाउंट मध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. तर हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे.
1: अच्छा.
0: कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाऊ शकतात.
1: अच्छा.
0: आतापर्यंत असा अभ्यास सांगतो, त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर, मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत.
1: अच्छा.
0: 100% जेवढे पैसे गेले ते सगळे पैसे त्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हा 1930 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर cybercrime.gov.in या नावाचं एक पोर्टल आहे, NCRP पोर्टल. हे जर कॉल कधी लागत नसेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉन्च करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंट मध्ये अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर ज्याला ऑप्शन तो नाही मग पोलीस स्टेशनला तुम्ही जायला पाहिजे.
1: अच्छा.
0: लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जातात, त्याच्यात त्यांचे 5-7 तास जातात,
1: बरोबर,
0: काही दिवस जातात, मग त्याच्यामध्ये

0: तोपर्यंत ते अकाउंट एका अकाउंटमधून मल्टी लेअरच्या अकाउंटमध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या गुन्ह्याचे अकाउंट एका अकाउंटमधून दोन दोन हजार कधी कधी 20-20 हजार अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत. आणि हे सगळे अकाउंट व्हील अकाउंट असतात. म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहितच नाही हे काय चाललेलं आहे. त्याने कोणतं अकाउंट विकलेलं असतं पैसे घेऊन शिला, किंवा काही लोभापोटी अभ्यासापोटी त्याने ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरा दिलेलं असतं. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतं. एक कोटी साधारणपणे 2000 अकाउंट मध्ये पैसे जातात. मग कुठं 50,000 गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात. त्यामुळे पहिली गोष्ट आहे पहिलं 1930 cybercrime.gov.in. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो. आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं. आणि तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि तपास करून घ्यायचा. पण पहिलं हे 1930.
1: नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 आणि 44 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत ऍडव्हान्स आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोतेहो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 39 वर्षाच्या तरुणाची ही केस आपण बघणार आहोत, ज्याला बॅकपेनचा त्रास होत होता आणि एक्स-रे काढल्यानंतर लंबर स्पॉन्डिलायसिस असं डिटेक्ट झालं. याची नेमकी कारणं काय आहेत?
3: कसं आहे की ओव्हरऑल जर का आपण लाईफस्टाईल बघितलं तर टोटली ऍसिडिक लेवलकडे शिफ्ट होत चाललंय. खाण्यामध्ये जर का आपण बघितलं, ग्लुटीन बद्दल आहे किंवा अनेक गोष्टींबद्दल आहे, मैद्याचा वापर सर्वात जास्ती आहे, रेडी फूड मध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत. फूड इंडस्ट्री जर का आपण बघितलं तर तुम्ही ऍडिक्टिव्ह कसे बनाल याच्यासाठी काही केमिकल्स वापरलेले आहेत जे सुद्धा आरोग्यासाठी हार्मफुल आहेत. इव्हन जेवणाच्या वेळेबरोबर नाही आहेत, झोपण्याच्या उठण्याच्या, ओव्हरऑल लाईफस्टाईल आपलं इतकं बदललेलं आहे ना की त्याच्यामुळे काय होतं, ऍसिडिक लेवल वाढते. आणि जर का शरीरात ऍसिडिक लेवल वाढली तर शरीर काम करू शकणार नाही. आता आपणच बघा ना, गरम व्हायला लागलं की आपण लगेच पंखा लावतो, एसी लावतो, म्हणजे वातावरण मेंटेन केल्याशिवाय आपल्याकडून काम होणार नाही. तसं शरीराचं पण आहे, मग जर का ऍसिडिक लेवल वाढली तर शरीर काम करू शकणार नाही, मग ते ऍसिडिटी तर मेंटेन करायला पाहिजे. मग अशा वेळेला काय होतं की हाडातलं कॅल्शियम, फॉस्फरस हे खेचलं जायला लागतं आणि त्यामुळे हाडं व्हायला लागतात
4: ठिसूळ,
3: आणि मग ही हाडं ठिसूळ झाली की मग त्याच्यामुळे पुढचे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होत राहतात.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे, विकार, बंधत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
3: बेसिकली आहार आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्याशिवाय हे बरंच होणार नाही. कारण कसं आहे की आता एक लेटेस्ट संशोधन असं पण सांगतं की आपण जे काही म्हणजे आरओ वॉटर पितो ज्याला डी मिनरलाइज वॉटर म्हणतात, म्हणजे कॅल्शियमच्या मेटाबॉलिझम मध्ये अनेक जे काही मिनरल्स आहेत ते काम करत असतात. आपण जे पाणी पितो त्यात मिनरल्सच नाहीयेत, त्यामुळे मग प्रॉब्लेमॅटिक होतं, कॅल्शियमचा मेटाबॉलिझम प्रॉपर होत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की मग बाबा चला कॅल्शियम कमी झालंय तर कॅल्शियमच्या गोळ्या घ्या, पण लेटेस्ट रिसर्च जर का तुम्ही बघितले तर मग आता कॅल्शियम तुम्ही नुसतं घेतलं तर ते ऍब्सॉर्ब होत नाही, त्याला व्हिटॅमिन डी पाहिजे. व्हिटॅमिन डी ला काम करण्यासाठी व्हिटॅमिन के म्हणजे पोटॅशियम पाहिजे, बरोबर की नाही? इव्हन आता असं नवीन म्हणजे आता संशोधन असं आलेलं आहे की जर का तुम्ही नुसतंच या सगळ्या गोष्टी घेत असाल आणि मॅग्नेशियमची कमी असेल तर हे जे काही कॅल्शियम आहे ते तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट होतं, त्याला कॅल्सिफिकेशन ऑफ आर्टरीज असं म्हणतात, बरोबर की नाही? म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या खराब होतात म्हणजे त्याला मॅग्नेशियम

0: पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल आयुर्वेदाचा जो काही पहिल्यापासूनचा कन्सेप्ट आहे की होलिस्टिक ट्रीटमेंट, म्हणजे कुठलंही एक जे काही म्हणजे कॅल्शियम आहे किंवा व्हिटॅमिन डी आहे किंवा एकत्र म्हणजे एक काम करू शकत नाही, कॉम्बिनेशन ऑफ द वर्क आहे. बरोबर की नाही? मग त्याच्यामुळे होतं कसं की प्रायमरी लेवलला नुसत कॅल्शियम घेतलं जातं, मग त्यांनी उलट फायदा होण्याच्या ऐवजी काय होतं की कॅल्सिफिकेशन ऑफ द नर्व म्हणजे काय म्हणतो आर्टरीज, म्हणजे त्यामुळे तुमच्या आर्टरी खराब होण्याची शक्यता जास्त असते. मग त्याच्यामुळे कसं सांगताना की आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुम्ही जे काही शरीरात ऍसिडिटी वाढलेली आहे त्याच्यामागची कारणं काय आहेत, किंवा नंतर शरीरामध्ये मिनरल लेवल जी कमी झालेली आहे ती कशी पूर्ण करायची, या पद्धतीने जर का प्रॉपर होलिस्टिक ट्रीटमेंट जर का तुम्ही केली, कारण बाबा हे कमी आहे म्हणून ते द्यायचं आणि ते कमी आहे म्हणून ते द्यायचं, म्हणजे म्हणतात ना की कॅल्शियम द्यायचं मारे मॅग्नेशियम पण लागतं मग मॅग्नेशियम पण द्यायचं, पण मला एक गोष्ट कळत नाही की ह्या गोष्टी तुम्हाला एक दिवस लागणार आहेत का एक महिना लागणार आहे. बरोबर ना? जी गोष्ट तुम्हाला आयुष्यभर लागणार आहे ती तुम्हाला तुमच्या नॅचरल खाण्यातूनच आली पाहिजे. का तुम्ही आयुष्यभर सगळ्या गोष्टीच्या गोळ्या घेत राहणार आणि सगळ्याच गोष्टीच्या जर का तुम्ही या मिनरलची गोळी घ्या त्या मिनरलची गोळी घ्या मग त्या तुम्ही गोळ्या आयुष्यभर खात राहणार का? आणि जर का या गोळ्या तुम्हाला आयुष्यभर खायच्या तर मग जेवायचं कशाला? तर त्यामुळे कसं म्हणतो ना की चांगल्या आयुर्वेद तज्ञाकडे जा, तुमचं पचन चांगलं करा. बरोबर ना? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खाण्यातून कशा मिळतील याच्यावर काम करा. त्यामुळे ओव्हरऑल हेल्थ जर का सुधारायची असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रुती हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंधत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ऐकूया गाणी मनातली.

0: आरती अंगलेकर यांच्या आवाजात ही गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं चंद्रशेखर कुडमेठे यांचं.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर मोचाचा तयार मसाला।
2: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची।
3: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत।
2: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली।
3: संपर्क 9555551300।
2: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही। परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
3: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली।
2: प्रवेशासाठी संपर्क 9559553100।

0: आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेली अनिल कांबळे यांची गीतरचना आपण ऐकली. स्वर होता रवींद्र साठे यांचा.
1: अहो सरकार कसलं टेन्शन घेतलं तुम्ही?
2: अहो या खास महिन्यासाठी खाशी स्वारी येते, त्यांच्या पाहुणचारासाठी मला अनारसे हवे.
1: कोण ही खाशी स्वारी?
2: अधिक महिना जावय बापू नवाण.
1: दांडेकरांच्या सुपर शॉप मध्ये शुद्ध तुपातले अनारसे आणि अनारशाचं पीठ सुद्धा मिळत. देवाज ऑर्डर.
2: अगो बाई खरंच की खास दिवसांची खास फरमाइश पुरवणार खास तुमचं सुपर शॉप दांडेकर सुपर शॉप मारुती चौक आणि विश्रामबाग सांगली.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग दी माडगुळकर यांची गीतरचना पणे केली. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. श्रोतेहो या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळं व नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात

इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या 2 डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नि 1 या लघुपल्ल्याच्या बॅलास्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नि 1 हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलास्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावास ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदानंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर अॅरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे.

0: महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमधारी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: भारी।
1: गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।
2: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
3: या जगात माणूस खरं प्रेम करतो ते तो स्वतःवरच करतो हे आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीनं सांगितलेलं आहे। सत्य हे आहे की माणूस स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःमधून तो इतरांवर प्रेम करतो आणि म्हणून जीवनविद्या सांगते की या जगात स्वार्थ हे सत्य आहे। आईचं मुलावर प्रेम असतं पण ते कुठपर्यंत, तर मुलगा अनुकूल असे तोपर्यंत। तो बायकोच्या मुठीत गेला की आईला मुलाबद्दल प्रेम वाटेन असं होतं आणि ही वस्तुस्थिती आहे। मित्रांमध्येही प्रेम असतं पण ते कुठपर्यंत, ते दोघेही एकमेकांना अनुकूल असतात तोपर्यंत। दोघांमध्ये स्वार्थ आला की मित्राचा शत्रू होतो आणि प्रसंगी तो मानगुट धरायलाही तयार होतो। स्वार्थ आड आला की भाऊभाऊही शत्रू होतात आणि प्रसंगी ते गोळ्याही घालतात। हे मी का सांगतो आहे की या जगात सत्य काय असेल, तर ते म्हणजे स्वार्थ हा सत्य आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवं। एखाद्याला आपण तो स्वार्थी आहे असं म्हणतो, आपण ज्या वेळेला

ज्याला स्वार्थी म्हणतो त्यावेळेला आपण स्वतःला काय कर्णाचा अवतार म्हणायचं का? लक्षात घ्या की या जगामध्ये सगळेच स्वार्थी असतात. अर्थात हा स्वार्थ साधायचा कसा हा प्रश्न आहे. जीवनविद्या या संदर्भात काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते की जसं आपल्याला सुख पाहिजे तसं ते इतरांनाही हवं असतं. मी नेहमी एक उदाहरण देतो. एक पोळी आहे आणि चार भाऊ आहेत. एका पोळी व्यतिरिक्त त्या घरात दुसरं काहीही नाही. ती पोळी पाहून मलाच पोळी पाहिजे असं प्रत्येक भाऊ जर म्हणाला तर ते त्या पोळीसाठी एकमेकांशी भांडतील, एकमेकांचा गळा धरतील आणि शेवटी त्या चौघांचाही त्यात घात होईल. पण तीच एक पोळी आपण चौघांनीही वाटून घेऊया असा जर प्रत्येकानं विचार केला तर त्यामुळं ते चौघेही सुखी होतील. मी हे का सांगतो आहे की आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत, म्हणजे आपण सर्व एकमेकांचे बंधू आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी एकमेकांशी सौजन्यानं वागलं पाहिजे. मी या ठिकाणी प्रेम हा शब्द वापरत नाही, कारण प्रेम हा शब्द फार मोठा आहे. आशुक माशुकांचंही प्रेम असतं, अर्थात ते प्रेम वेगळं. अलौकिक प्रेम करणारे प्रेमी या जगामध्ये दुर्मिळ आहेत आणि असे जे असतील तर ते अलौकिक आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की या जगात माणूस खरं प्रेम तो स्वतःवरच करतो हे आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीनं सांगितलेलं आहे. जीवनविद्या प्रेम हा शब्द वापरत नाही तर सौजन्य हा शब्द वापरते. आपण सर्व देवाची लेकरं आहोत, म्हणजे आपण सर्व एकमेकांचे बंधू आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी एकमेकांशी सौजन्यानं वागलं पाहिजे. जर आपण सौजन्यानं वागलो नाही तर भांडण, तंटे, बखेडे, युद्ध, लढाया निर्माण होतात. म्हणून जीवनविद्या आपल्याला हे आवर्जून सांगते की आपण सर्व त्या परमेश्वराची लेकरं आहोत हे आपण सतत स्मरणात ठेवलं पाहिजे. तत्त्वमसी हे आपल्याला भारतीय संस्कृतीनं सांगितलेलं आहे. शिवोहम, मी शिव आहे, सोहमचं स्मरण असलं पाहिजे. पण लोक काय करतात, ते शिवोहम शिवोहम हा जप करतात, पण जे जपायला पाहिजे ते जपत नाहीत. जीवनविद्या सांगते की शिवोहम हे तू जप, ते तुझ्या अंतःकरणात सतत तेवत ठेव. नंदादीप जसा सतत तेवत राहतो तसं हे तू सतत तुझ्या अंतःकरणात तेवत ठेव. लोक सोहम हा जप करतात. पण एकनाथ महाराज काय सांगतात पहा. ते सांगतात सोहम नोहे वारा, पंच महाभूतांचा पसारा, सोहमच्या विचारा साधू जाणे. एका जनार्दनी आप आपणासी देखणे, एका जनार्दनी साक्षित्वे पहावे तोची सोहम. सोहम म्हणजे काय, तर सोहम म्हणजे आप आपणासी देखणे, म्हणजेच आप आपणासी स्मरणे, आप आपणासी ध्यान करणे, अनुसंधान ठेवणे. ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात पहा. ते सांगतात तू मन हे मीच करी, माझी हे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मी आधी हेच सांगितलं की आपल्या भारतीय संस्कृतीची ही शिकवण किती सुंदर आहे की नाही. परमेश्वर एक आहे आणि म्हणून तू सर्वत्र नमस्कार कर हे माऊलीने म्हटलेलं आहे. म्हणजे जो दिसेल त्याला नमस्कार कर असा त्याचा अर्थ नाही, नाहीतर कोणी दिसला की घाल दंडवत असं करू नका. एक माणूस होता, तो काशीला दंडवत घालीत गेला आणि म्हणून दंडवते हे नाव त्याला पडलं आणि पुढे तेच त्याचं नाव रूढ झालं. सर्वत्र नमस्कारी मज एकाते, या ठिकाणी नमस्कारी म्हणजे स्वीकारी हे आपण ध्यानात ठेवायला हवं. संत सांगतात सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकार.

0: नमस्कारिती, म्हणून सर्वत्र नमस्कारी मज एकाते, हा जो एक आहे तो चैतन्य रूपानं जीव रूपानं नांदतो आहे. आपल्या ठिकाणच्या देवत्वाला विसरून तो जीव रूपानं नांदतो आहे. मग त्यानं काय करायचं? संत सांगतात की त्यानं एकच करायचं, ते म्हणजे त्यानं देवाचं स्मरण करायचं. देवाचं स्मरण करायचं म्हटलं तर जप करायचा, म्हणजे तुमच्या अंतःकरणात त्याला जपायचं. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी, म्हणजे क्षणभर देवाचं स्मरण कर असा त्याचा अर्थ होत नाही, तर देवाच्या स्मरणानं तू तुझ्या जीवनातील क्षण क्षण भरून काढ. ते शेवटी सांगतात, रिकामा अर्धघडी राहू नको. त्याचप्रमाणे तुझा रे विसर नको माझ्या जीवा, क्षण एक केशवा माय बापा, असं म्हटलेलं आहे. जीवनविद्या सांगते की तू प्रत्येक क्षण देवाच्या नामानं, म्हणजे देवाच्या स्मरणानं भर, म्हणून क्षणभर सतत तू देवाचं स्मरण कर. तो आणि मी एकच आहोत हे तू देवाचं स्मरण कर. ज्ञानेश्वर माऊलींचा एक सुंदर अभंग आहे, पै आपुलेनी भेदेविण, जाणी जे जे माझे एकपण, तयाचे नाव शरण मज येणेगा. शरणागती याला म्हणतात, याला शरणागती असं म्हणतात, आणि यालाच भक्तिस्मरण अनुसंधान असं म्हणतात. पै आपुलेनी भेदेविण, म्हणजे तू आणि मी भेदच नाही. विठ्ठल विठ्ठल आहे तो सर्व तोच आहे, श्रीराम श्रीराम आहे तो तोच आहे. पण श्रीराम श्रीराम असं म्हणताना आपल्या डोळ्यासमोर कोण येतो? तर आपल्या डोळ्यासमोर अयोध्येचा राम येतो. श्रीराम म्हणजे कोण? तर श्रीराम म्हणजे राम, जो आत्माराम, तो हृदयातला राम, असं त्याचं स्मरण झालं पाहिजे. वास्तविक स्मरण हा जीवनाचा पाया आहे. जसं स्मरण तसं जीवन, असा माणसाचा प्रत्यक्ष अनुभव असतो. याचाच अर्थ असा की स्मरण सुधारलं की जीवन सुधारतं, आणि स्मरण बिघडलं की जीवन बिघडतं. जीवनविद्या सांगते की माणूस बिघडला याचा अर्थ त्याचं स्मरण बिघडलं, आणि माणूस सुधारला याचा अर्थ त्याचं स्मरण सुधारलं. सामान्य माणसाचं स्मरण सामान्यपणे बिघडलेलं असतं. असं हे बिघडलेलं स्मरण सुधारण्याचा साधा आणि सोपा उपाय म्हणजे देवाचं नामस्मरण करणं हे होय. जीवनविद्या सांगते, देवाचं स्मरण हे जीवन असून देवाचं विस्मरण हे मरण होय. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:55 झालेत. प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत.

0: डबल सीट या चित्रपटासाठी अभय जोधपूरकर आणि प्रियांका बर्वे यांच्या आवाजात समीर विद्वांस यांची गीतरचना आपण ऐकली.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: सुपर निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
5: सचिन,
4: मम्मी,
5: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
6: जीवन त्यांना कळले हो. गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका. शनिवारी 23 मे च्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून

0: मराठवाड्यासाठी जयश्री शिवराम आणि सचिन पिळगावकर यांच्या आवाजात प्रवीण दवणी यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं अमर हल्दीपूर यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत आपण ऐकलं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
0: श्रोते, आपण ऐकतात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:10 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सांगली विशेष.
2: श्रोते हो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिको, सांगलीतील रोटरी क्लब हॉल इथं प्राध्यापक संजय ठिगळे यांच्या कधी मनातलं कधी जनातलं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकाशन सोहळ्याविषयी अधिक माहिती सांगताहेत कधी मनातलं कधी जनातलं या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक संजय ठिगळे.
3: कधी मनातलं कधी जनातलं या पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि वारणा विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर डी टी शिर्के यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर बी एम हिरडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. त्याचबरोबर या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एम एस देशमुख, त्याचबरोबर मराठी अर्थशास्त्र परिषदेचे विश्वस्त प्राध्यापक सुभाष दगडे उपस्थित होते. या प्रसंगी प्राध्यापक संजय ठिगळे लिखित अर्थतरण पुस्तकावर बोलताना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के म्हणाले की खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्न आपण लोकांच्या मनातले असणारे प्रश्न लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर आणले आणि त्यावर वेगवेगळ्या उपाययोजना सुचवल्या की साहजिकच समाज कोणत्याही पुस्तकाचा वाचक होतो. खऱ्या अर्थानं प्राध्यापक संजय ठिगळे यांचे कधी मनातलं कधी जनातलं हे पुस्तक म्हणजे माणसांच्या मनातल्या प्रश्नांची उकल करणारे पुस्तक आहे असे ते म्हणाले. अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर बी एम हिरडेकर म्हणाले की अलीकडच्या कालावधीत वाढत चाललेला चंगळवाद आणि व्यसनाधीनता ही समाजाला फार धोकादायक आहे. वाढती व्यसनाधीनता कमी करायची असेल आणि समाजातील चंगळवाद कमी करायचा असेल तर कधी मनातलं आणि कधी जनातलं हे पुस्तक प्रत्येक वाचकानं वाचलेच पाहिजे. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत अमृतवेलचे संपादक धर्मेंद्र पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ कवी मोहिते यांनी केले. उपस्थितांचे आभार राजेश ठिगळे यांनी मानले. आपल्या पुस्तकाविषयी बोलताना प्राध्यापक संजय ठिगळे म्हणाले की गेली जवळपास 34 वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेच्या चळवळीत कार्यरत असल्यामुळे आणि सातत्याने चळवळीतच काम करत असल्यामुळे माणसाच्या मनातले प्रश्न सातत्याने मी लिहित गेलो. फक्त लिहिले नाहीत तर त्यावर अनेक प्रकारच्या उपाययोजना सुचवल्या. माझे कधी मनातलं कधी जनातलं हे पुस्तक म्हणजे खऱ्या अर्थानं समाजाला एक वेगळी दिशा देणारे. एवढेच नव्हे तर समाजामध्ये अर्थभान त्याचबरोबर अर्थसाक्षरता निर्माण करणारे आहे. कधी मनातलं कधी जनातलं या पुस्तकाची विभागणी जाणीवपूर्वक पहिला भाग कधी मनातलं आणि दुसरा भाग कधी जनातलं अशा 2 विभागामध्ये विभागलेली आहे. त्यामध्ये समाजामध्ये कोणते प्रश्न आहेत, विशेषतः वाढत चालणारी आर्थिक भीती, होत चाललेली आर्थिक फसवणूक, त्याचबरोबर काही सामाजिक प्रश्न वेगळ्या पद्धतीने हाताळले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतील, मोठ्या प्रमाणावर होणारी शेतकऱ्यांची फसवणूक असेल, त्याचबरोबर माणसाचं वाढत चाललेलं आयुर्मान आणि दुसऱ्या बाजूला वाढत चाललेली मोठ्या प्रमाणावरती व्यसनाधीनता आणि लोकांच्या आरोग्याला घातक असणारे वेगवेगळे घटक याच्यावरती अधिक लक्ष केंद्रित केलेले दिसून येते. विशेषतः भारतासारख्या विकसनशील राष्ट्रात जो भारत आता सध्या प्रगत राष्ट्राकडे वाटचाल करू लागलाय त्या भारताला 21व्या शतकामध्ये महासा

करता व्हायचा असेल तर तीन महत्वाच्या घटकावरती अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ते म्हणजे एक पहिली गोष्ट, ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न सोडवला पाहिजे. भारत अधिक स्वयंपूर्ण आणि स्वायत्त कसा होईल याच्यावरती अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढच्या कालावधीमध्ये चंगळवाद कमी करून मोठ्या प्रमाणावरती आर्थिक सक्षमता आणि मोठ्या प्रमाणावर श्रम संस्कार विकसित करण्याची गरज आहे. या प्रसंगी राजाराम बापू बँकेचे चेअरमन शामराव अण्णा पाटील, त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील, सांगलीचे सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रम सिंह कदम, त्याचबरोबर समाजातील अनेक आर्थिक साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाचकांना एक खऱ्या अर्थाने वेगळा संदेश मिळाला, तो म्हणजे इथून पुढच्या कालावधीत 21व्या शतकामध्ये भारताला महासत्ता जर व्हायचा असेल तर आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता यावरच अधिक भर दिला पाहिजे. त्याशिवाय खऱ्या अर्थाने भारत महासत्ता होणार नाही. धन्यवाद.

0: आर्थिक सक्षमता आणि मोठ्या प्रमाणावर श्रम संस्कार विकसित करण्याची गरज आहे. या प्रसंगी राजाराम बापू बँकेचे चेअरमन शामराव अण्णा पाटील, त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील, सांगलीचे सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रम सिंह कदम, त्याचबरोबर समाजातील अनेक आर्थिक साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाचकांना एक खऱ्या अर्थाने वेगळा संदेश मिळाला, तो म्हणजे इथून पुढच्या कालावधीत 21व्या शतकामध्ये भारताला महासत्ता जर व्हायचं असेल तर आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता यावरच अधिक भर दिला पाहिजे. त्याशिवाय खऱ्या अर्थाने भारत महासत्ता होणार नाही. धन्यवाद.
1: श्रोतेहो, सांगलीत जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सेंट्रल यांच्या वतीनं कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाविषयी अधिक माहिती सांगताहेत जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष आनंदराव जाधव.
2: जायंट्स इंटरनॅशनल संस्था ही भारताची पहिली आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. स्थापना दिनांक 31 ऑगस्ट 1972 मुंबईत झालेली आहे. संस्थेची स्थापना प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व मुंबईचे माजी महापौर कायदेतज्ञ पद्मश्री नाना चोडासामा यांनी केले. संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट समाजातील दुर्बल गरीब घटकांना मदत करणे, मानव कल्याण हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे. ग्लोबल विस्तार, मूळची मुंबईची असलेली संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरले असून तिचे जगभरात 600+ गट कार्यरत आहेत. जायंट्सचा मुख्य अर्थ असा आहे की उदारता, सत्यनिष्ठा, कृती, उदात्तता, सत्यता, सेवा या 6 मार्गे संस्था सामाजिक कार्य करीत आहे. शिक्षण, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन यामध्ये पण सुद्धा संस्थेचा मोठा वाटा आहे. जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सेंटर सध्या 20 मेंबर कार्यरत आहेत. सध्या अध्यक्ष म्हणून मी स्वतः आनंदराव जाधव, कार्यवाह म्हणून सतीश कोलप, उपाध्यक्ष सुबोध पाटील, खजिनदार किरण ठाणेदार म्हणून सध्या काम करत आहेत. त्याचप्रमाणे जायंट्स वेलफेअर फाउंडेशन 2 सेक्रेटरी सुहास कोत, जायंट्स वेलफेअर फाउंडेशन 2 जनसंपर्क अधिकारी हसन समलेवाले यांचेही मोठे सहकार्य असते. जायंट्स ग्रुप सेंटरच्या माध्यमातून जायंट्स मूकबधिर शाळा सांगली येथे सध्या कार्यरत आहे. शाळेमध्ये मूकबधिर मुलं आहेत. संस्थेच्या वतीने ही शाळा चालवली जाते. सांगलीमध्ये नुकतंच कवी संमेलन आयोजित केले होते. या कवी संमेलनामध्ये 35 कवींनी सहभाग घेतला होता. हे कवी संमेलन 3 वर्ष आहे. या कवी संमेलनामध्ये अध्यक्ष म्हणून सौ मनीषा रायजादे पाटील मिरज, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून सौ मनीषा पाटील हरोलीकर यांनी हे भूषवले होते. सूत्रसंचालक म्हणून श्री गजानन पाटील यांनी सहभाग घेतला होता. सर्व सहभागी कवींना सन्मानपत्र व शब्दानंद चाळी संग्रह भेट म्हणून दिला व आलोपोपार देण्यात आला. या प्रसंगी मी माझी स्वतःची स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे बाप. बाप

स्वप्न मुलांस करतो, बाप धावतो धावतो सुख घराच शोधतो, बाप धावतो धावतो सुख घराच शोधतो।

अभिनव प्राथमिक सहायक शिक्षक, अभिनेता, कवी, लेखक. मी जायंट्स ग्रुप मार्फत कवी संमेलनात सादर केलेली कविता सादर करतोय, व्यसन. कशाला करतोस रे व्यसन, जीव जाईल नासून. कशाला करतोस रे व्यसन, जीव जाईल नासून. आयुष्य नाही पुन्हा कधी घेशील रे जाणून. आयुष्य नाही पुन्हा कधी घेशील रे जाणून. तुझे भरलेले तोंड कायमच व्यसनाने. तुझे भरलेले तोंड कायमच व्यसनाने. होईल रे कॅन्सर अशा वाईट सवयीने. होईल रे कॅन्सर अशा वाईट सवयीने. आई बापरे तुझ्यासाठी मरतात रात्र.

छाया जसी आईची हो माया, बाप आभाळाची छाया जसी आईची हो माया, बाप हक्काची ओ हाक प्रेम जीवा

0: सोबत जीव जाईल रे जळून, जीव जाईल रे जळून, कसे पाहवेल रे आई बापा तुझा मृत्यू त्यांच्या समोर, कसे पाहवेल रे आई बापा तुझा मृत्यू त्यांच्या समोर, त्यांना वाटतं रे नेहमी तू असावा कायम समोर, त्यांना वाटतं रे नेहमी तू असावा कायम समोर, तू असावा कायम समोर। धन्यवाद।
1: रसिको, सांगलीत नवहिंद प्रतिष्ठानच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगत आहेत नवहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंभूराज काटकर।
2: नवहिंद प्रतिष्ठानतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। 14 मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असते, त्याच्या आदल्या दिवशी रात्री दिनांक 13 रोजी नवहिंद प्रतिष्ठान आणि खनभागातील माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा जन्मकाळ साजरा करण्यात येतो। जन्मकाळ करत असताना पहिल्यांदा प्रेरणा मंत्र म्हटला जातो, जो शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे। त्याचबरोबर स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांचं पाळणागीत होतं। ह्या सगळ्यांच्या स्वराज्य प्रेरक जिजामाता यांचं जिजाऊ वंदन होतं। आणि कार्यक्रमाची सांगता करताना धर्मवीरांचं जे बलिदान आहे ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती असणारं ध्येय मंत्र म्हटला जातो आणि त्यानंतर फटाक्याची आतषबाजी आणि विविध मिठाई वाटून कार्यक्रम साजरा करण्यात येतो। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे उभे पूर्णपुत्री पुतळे आहेत, मात्र आपल्या सांगली जिल्ह्यात कुठलाही पुतळा संभाजी महाराजांचा नाही। त्यामुळे दिनांक 14 रोजी आपल्या नवहिंद प्रतिष्ठानातर्फे सांगली शहरातील किंवा जिल्ह्यातील जे नागरिक जे लोक आहेत त्यांनी संभाजी महाराजांना वंदन करावं, यासाठी तो दिवस मोकळा ठेवून तिथे येणाऱ्या भाविकांचे किंवा छत्रपती संभाजी महाराजांना मानणाऱ्या सैनिकांचे स्वागत केलं जातं, त्यांचे सेल्फी काढले जातात, फोटो काढले जातात, संभाजी महाराजांना वंदन केलं जातं। दिनांक 15 रोजी यावर्षी संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सायको शायर आणि महाराष्ट्राचे सुपुत्र आबी मुंडे यांनी जी शंभू गाथा जी देशा परदेशामध्ये जाऊन सादर केली आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा गुणगौरव जागरण त्यांनी काव्यात्मक केलेला आहे। मराठीतला हा पहिला कवी आहे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्यावरचं लेखन हिंदीमध्ये केलेलं आहे। त्यांचा अद्भुत असा कार्यक्रम 2 तासाचा सांगलीकरांना एक मेजवानी म्हणूनच साजरा करण्यात आला। आपल्याकडे मनोरंजनाचे साहित्य कमी असताना, मनोरंजनाचे ठिकाणं कमी असताना या जयंतीच्या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा करतो आणि ही सगळं देणगीदारांच्या नवहिंद प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या महिला आघाडीच्या आणि सांगलीकरांच्या प्रेमामुळे। त्याचबरोबर 17 तारखेला मराठी भक्तिगीताचा आणि भावगीताचा RDX ग्रुप म्हणून सांगलीचा एक चांगला ग्रुप आहे, त्यांचा गाण्याचा कार्यक्रम आम्ही घेतला होता। पूर्ण देशी पेहरावामध्ये त्या गायकांनी हा कार्यक्रम साजरा करून लोकांचं मनोरंजन केलं। आम्ही 18 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा सांगता कार्यक्रम केला। हे कार्यक्रम करण्यामागचा उद्देशच असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यात ज्या काय अडीअडचणी आल्या, जे प्रश्न उपस्थित झाले किंवा ज्या गोष्टी आजपर्यंत लोकांच्या समोर आल्या नाही, त्या व्याख्यानाच्या माध्यमातून यापूर्वीही या व्यासपीठावर नितीन बानगुडे पाटील सर जे शिवव्याख्याते आहेत त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही ही संभाजी महाराज जयंती सार्वजनिक चालू केली। सांगली जिल्ह्यात एक मानाचं पान आम्हाला यामुळे मिळालेलं आहे आणि नवहिंद प्रतिष्ठान आपली जी ओळख आहे, मोहरम असू दे, गणेशोत्सव असू दे, शिवजयंती असू दे किंवा ही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असू दे, ही गेली 70 वर्षाहून अधिक काळ हे मंडळ संस्थापक अप्पासाहेब काटकर आणि अशोक चौशी, बाबूराव माने या तिघांच्या संकल्पनेतून साकार झालेलं नळभागातील हे मंडळ आज नवहिंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये 5 दिवसाचे मनोरंजनाचे कार्यक्रम करतं आणि लोकांची सेवा करतं।
1: श्रोते हो, आता ऐकूया RDX सारेगम ग्रुपच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या कार्यक्रम।

0: परे पांग देवा तूच आता सांग कस फेडाव रे पांग देवा तूच आता सांग देवा तूच आता सांग।
1: आता ऐकूया या संमेलनात कवी गजानन पाटील यांनी सादर केलेली कविता।

रसिको, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोत्यांनो, सांगली विशेष हा कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुनःप्रसारित करण्यात येईल.
1: श्रोते हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी 11:00 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
3: जीवन त्यांना कळले हो. गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका 23 मे वनिता मंडळ या कार्यक्रमात 12:00 आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
0: श्रोते, आपण

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण सकाळचे ठीक 9:30 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम स्वरांजली काही क्षणातच.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा, त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे, अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा। कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे। कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय तू एकटा नाहीयेस, हे आकाश, ही निळाई, तारे, वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते पण शब्दात सांगता मात्र येत नाही, तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले।
0: चांदण्याचे एक गाणे। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। स्तब्ध ते होते चराचर, स्तब्ध वारे, मौनती होती

ताई मौन तारे त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले. तारकांचे उतरुनी आकाश खाली गूज काही बोलले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. कोण होते जे मला बिलगून गेले, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाही सहे सांगून गेले. चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले.

अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं. गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे. साथ संगत, तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांदककर, सतार प्रसाद राहणे, संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो.

स्वरांजली हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो अंतर प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा.

0: व्ही जी भाटकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची पदरचना आपण ऐकली. नाटक होतं भक्त पुंडलिक.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

0: मृच्छकटिक या नाटकासाठी सरिता भावे यांच्या आवाजात गोविंद बल्लाळ देवल यांची पदरचना आपण ऐकली.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सब तमाम.
2: सचिन मम्मी सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: वर्क फ्रॉम होम
4: हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये. अरे वाह.
5: फसली
0: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.
0: नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
6: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे सांगली आकाशवाणी @gmail.com sangliakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10

0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35 सप्रेम नमस्कार
1: आकाशवाणी सांगली
0: पहिल्यापासून चांगली.
2: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सुभद्र हरण या चित्रपटातील.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर.

0: अमर भूपाळी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरात होनाची बाळ यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

0: वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना आपण ऐकली. दोन घडीचा डाव या चित्रपटासाठी आवाज होता वसंतराव देशपांडे आणि आशा भोसले यांचा.
1: जीवन त्यांना कळले हो, गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका. शनिवारी 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
0: श्रोते आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया.

0: आराम हराम आहे चित्रपटासाठी गदी माडगुळकर यांची, गीतरचना पण ऐकली, संगीत आणि स्वर होता सुधीर फडके यांचा.
1: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: आहो पिकल्या पानाचा देत की हो तिरुबा पिकल्या।
1: शोभा गोटे यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकली। संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट कलावंतीण। श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अपराध या चित्रपटासाठी महेंद्र कपूर यांच्या आवाजात मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना। संगीत आहे एन दत्ता यांचं।

मोहित यांची मंजुळा या चित्रपटासाठी आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेबोडकर यांची गीतरचना पण ऐकली. स्वर होता लता मंगेशकर यांचा. श्रोतेहो या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आपली जीवन निष्ठा, आपलं ईमान, आपली जान आणि आपलं सारं सर्वस्व भारत मातेच्या पवित्र चरणी वाहिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची संघर्षमय जीवन कहाणी, महानायक, लेखक विश्वास पाटील, सादर करते डॉक्टर महेश केळुसकर, अभिवाचक विनय आपटे। महानायक भाग 236।
1: जनरल इसोडा आणि हाचीआई हात सरसावून पुढे झाले। जोर जोरानं गाडी पुढे रेटू लागले। भिजल्या हाचीयानं त्याही परिस्थितीमध्ये हसू आवरेना ते म्हणाले, नेताजी काय भाग्यशाली आहे ही मोटार, एका पंतप्रधानासह मोठमोठे मेजर, जनरल आणि राजदूत ढकलतायत तिला। आता त्यांची पावलं चिखल पाण्यात साठ साठ सटकत होते। जणू चिखलातच स्केटिंगचा खेळ चाललेला। नेताजी एका उंचवट्यावर उभे राहून इतरांना सूचना इशारे देत अनेक तास जागीच उभे होते। वाव नदी ओलांडण्यासाठी एकच गोंधळ उडालेला। आझाद पथकाने अनेक लॉऱ्या मोटारी तिथंच चिखलात सोडून दिल्या। सर्वांना रात्रीचे वाव नदीचं विस्तीर्ण पात्र ओलांडण्याची एकच घाई होती। नदीवरचा बलाढ्य पूल शत्रूच्या विमानाने केव्हाच बेचिराख केला होता। फाटक्या वाकड्या अंगानं तो मरतुकड्यासारखा नदीकाठच्या सर्व हालचाली अंधारात आजमावत होता। वाव गढूळ पाण्यानं भरभरून चाललेली, नदीला मोठाले फाके पडलेले, चांगल्या लॉऱ्या मोटारी वाहण्यासाठी मोठे मोठे तराफे टाकले गेले। तराफे आगे मागे धरून शूर सैनिक मोठ्या मुश्किलीनं पलीकडचा काठ गाठत होते। ज्या लॉऱ्यामध्येच कलंडल्या त्या कायमच्या नदीत रुतून बसल्या। जनरल इसोडा नेताजीनं म्हणाले, आपण चला पुढं, बाकी व्यवस्था आम्ही पाहतो। जा, तुम्हाला घाई असेल तर खुशाल जाऊन समुद्रात बुडा, नेताजी कडाडले। जेव्हा माझ्या मुली सुखरूप नदी पार करतील तेव्हाच मी इथून पुढे पाऊल टाकेन। कर्नल शौकत मलिक आणि स्वामी 6-6 फूट उंचीचे। नेताजींनी त्यांना फरमावलं, जा पाण्याचा अंदाज घेत व्हा पलीकडं, प्रथम माझ्या पोरीनं पोचवा। साऱ्याजणी धाडसानं पाण्यात उतरल्या। एवढं गारेगार पाणी अंगातून जणू बर्फाचा प्रवाह वाहत होता। भुसकाळत बुडत ओढत साऱ्याजणी एक दुसरीच्या आधारानं एकदाच्या पहिलं तरी पोचले। प्रत्येकीनं आपलं पाठवजं आणि रायफल सांभाळून आणली होती। पहाट सरत आली होती। नदी तीरावर लॉऱ्यांची एकच गर्दी उसळलेली। लॉऱ्या तिथंच सोडून दिल्या तर शत्रूच्या उपयोगी पडतील या भीतीपोटी जपानी लष्करांनी लॉऱ्या पेटवल्या। त्या धडाधड पेट घेऊ लागल्या। त्यावर पडणारे पावसाचे थेंब सरसर आवाज करत होते। अजूनही नेताजी काठावरच उभे होते। आगीचा लख उजेड खळखळत्या तांबूस गढूळ पाण्यावर पडला होता। नेताजी हाक देत होते, जा कियानी अजून दोन तराफे घ्या, ही लॉरी ती मोटार। आगीच्या उजेडात झिरझिर पावसातील नेताजींची तेजस्वी मूर्ती सर्वांना एखाद्या देवदूतासारखी भासत होती। शेवटी आझाद हिंद पथकाच्या अनेक लॉऱ्या अलीकडे आणण्यात नेताजीनं यश आलं। जी वाहनं उरली त्यावर अक्षरशः उदक सोडलं। उजाडता उजाडता शेवटच्या तराफ्यावरून नेताजी अलीकडे आले। पुढे अपिया नावाच्या खेड्यात तळ पडला। त्या गावात भुयार व खंदक नव्हते, मात्र गर्द झाडांच्या दाटीचा सैनिकांना चांगला उपयोग झाला। त्यांनी आडोशाला लॉऱ्या दडवल्या। खेड्याजवळच्या झाडीत एक मंडप होता बौद्ध मंदिराला लागून। तो बॉम्बच्या माऱ्यात निम्मासा जळून गेलेला। त्याच्याच आडोशाला दगडावर एक मळकी चादर टाकून नेताजी पडले।

त्याने चहाच्या घोटाशिवाय काहीही घेतलं नव्हतं. मुलीने रांधलेला भात खायलाही ते उठले नाहीत. अनेक दिवसांच्या अविरत श्रमानं त्यांचा देह खूप थकून गेल्याचं दिसत होत. दुपारी 3 वाजता अचानक टोळधाडीसारखी 6 विमानं चालून आली. पुन्हा पुन्हा गिरट्या घालून तळाच्या अंदाजानं बॉम्ब टाकू लागले. हाची आणि तरुण सुरतानं नेताजीने उठवायचा प्रयत्न केला. राणी झाशीच्या मुलींनी आकांत मांडला. नेताजींनी त्रासिकपणे डोळे उघडले, पुन्हा मिटले, कुशी बदलून ते गाढ झोपी गेले. त्यानंतरही 20-एक मिनिटं बॉम्बफेक चालूच होती. मुलींना नेताजींचा भयंकर संताप आला होता. का असे ते स्वतःहून संकटाला सामोरे जातात. जाता जाता विमानांच्या तडाख्याला पथकाच्या 5 लावऱ्या लागल्या. त्यांचा जळून कोळसा झाला. 26 एप्रिलची मध्यरात्र संपली. पाऊस आपला पडतोच आहे. तुटपुंजी वाहतूक साधनं, टोकरीत मासे भरावेत तसे सारे लॉऱ्यातून दाटीवाटीनं भरलेले. गाड्या पुन्हा एकदा चिखलात फासल्या. शत्रू जोरानं पाठला करीत येत असल्याच्या ताज्या खबरा जासूद घेऊन आले. सीतांग नदी अजून 10 मैलांवर होती. ती ओलांडेपर्यंत तुकड्यांचं काही खरं नव्हतं. सीतांगच्या पलीकडच्या पहाडीत आझाद हिंदचं एक तोफदळ होतं. नेताजींना त्याचा अभिमान वाटत होता. लॉऱ्या अडकताच मुलींनी खाली उड्या मारल्या. नेताजींनी कर्नल चोप्रांना हुकूम दिला, दिवस उजाडायच्या आधी पुढचा मुक्काम गाठा, सीतांग ओलांडा. मुली जनरल भोसले आणि चतुर्जी आणि चोप्रांसोबत रात्री ओल्या चिखलातून पुढे धावत होत्या. सोबत भास्करन आणि भोसल्यांचे सचिव पूना ओक साहेबही होते. पावसाचा धुडगुस चालूच होता. मुली सीतांग काठी आल्या. तोवर मागोमाग चिखल तुडवीत नेताजी आणि त्यांचा जत्था येऊन पोचला. मुलींच्या काळजीनं त्यांना सतत घेरलं होतं. नदीचा उतार शोधत नेताजी पुढे झपाट्यानं धावू लागले. झाशी राणीच्या मुली त्यांच्या पाठोपाठ होत्या. रस्त्यात गुडघाभर चिखल लागला. मुली निधड्या बेडर, डोकीवर पाट पिशवीचं ओझं आणि रायफली बांधून त्याही त्यांच्याबरोबर धावत होत्या. सीतांगच्या काठावरही जपानी लष्करानं शेकडो लॉऱ्या सोडून दिल्या. तोवर नेताजींची मोटार घेऊन एक जपानी पथक मागोमाग आलं. ती भाग्यशाली मोटार आणि एक लॉरी इतकीच दौलत आता नेताजींकडे उरली होती. सीतांग कशीबशी पार झाले. सूर्यकिरण फाकण्यापूर्वीच सर्वांना पुढील मुक्कामाचं ठिकाण निवडायचं होतं. प्रभात किरण म्हणजे शत्रूच्या हवाई दलाचे दूत. पुढच्या मुक्कामात मागोमाग येणारं जानबाज पथक त्यांना येऊन मिळालं. त्यांच्या पावलांच्या ताकदीला झुकून सलाम करावा असंच मुलींना वाटलं. किती कठीण आणि कठोर प्रवास होता. दिवसभर आडोसा, रात्रभर आगेकूच. जणू सर्वजण रात्रपंछी, निशाचर. ना भुकेची आठवण, ना तहानेची सय. देह म्हणजे रसरस्त ठणकत यंत्र. डोळे जडावलेले. बालपणी त्यांनी झोपेत चालणाऱ्या माणसांच्या अजब गोष्टी फक्त वाचलेल्या, आता प्रत्यक्ष प्रचिती. भेलकांड चालणं, पहाटेचं तर पोटऱ्यातून गोळे यायचे. अर्धवट मेल्यासारखी अवस्था व्हायची. पोटात पुरेसं अन्न नाही, शहाळी, कच्चे फणस आणि वाटेत मिळालं दूध तर ते मग अमृतच. संपूर्ण प्रवासात नेताजींनी आपल्या सहकाऱ्यांसाठी किती कणव दाखवायचे. ते रात्रीचेच बॅटरी घेऊन उठतील, सैनिकांना हवं नको पाहतील, ट्रक रिपेरिंगच्या कामात मदत करतील, इतरांच्या पुढे जेवणाचं ताट ठेवतील. अनेक दिवसांच्या उपासमारीनं झोपेत चालल्यासारखे कित्येक जपानी सैनिक पाठीमागून यायचे. त्यानं नेताजी आपल्या ताटातला घास भरवायचे. पुढच्या मुक्कामात कसलंसं भयंकर वृत्त घेऊन 2 सैनिक धावत पळत येताना दिसले. नेताजींनी त्यांना हटकलं. काय रे, काय झालं? सर, आपला तो जपानी कोवळापूर सुरुता का कोणतो? काय झालं त्याचं? आपल्या आझाद हिंद सैनिकांनी वर्मी घाव घालून त्याला रक्तबंबाळ केलाय. का? नेताजींच्या डोळ्यात संतापाच्या ठिणग्या नाचायला लागल्या. चूक कोणाचीच नाही नेताजी, त्यांच्या गोऱ्यापान रंगानं दगा दिला. आपल्या सैनिकांना तो इंग्रजांचा गुप्तहेर वाटला आणि सर्वांच्या पोटात गोळा उठला. नेताजींबरोबर सावलीसारखा पळणारा तो उमदा तरुण आठवला. सर्वजण पळत पुढच्या वृक्षराजीत पोचले. नेताजी अत्यंत अस्वस्थपणे झाडाबुडी फेऱ्या मारत होते, सारे चिंतातूर. आपल्या सहकाऱ्यावर असा प्रसंग ओढवल्यानं हाची आणि काकी चोबोंची तोंड तर रंजित झालेली दिसत.

0: होते, नेताजी ना तो शब्द फुटे ना।
1: तेवढ्यात एका चिलखती गाडीवर घालून सुरुताला तिथे आणलं। नेताजी पुढे धावले, त्यांनी त्याच्या मानेखाली हात घातला। एका मळकट सतरंजीवर त्याला अलगद उतरवलं गेलं। त्याच्या डोक्याला मोठी खोक पडल्याचं दिसत होतं। काळे भोर केस रक्तात चिकटलेले, सारे शरीरभर तलवारीसारख्या तीक्ष्ण शस्त्राचे घाव दिसत होते। तो पुरता घायाळ झालेला। आतल्या आत वेदना दाबीत नेताजींशी बोलायचा त्याचा प्रयत्न होता। नेताजींना संताप अनावर झाला। त्यांनी कर्नल मिश्रांना पुसलं, हा तर आमचा जपानी बांधव, त्याच्यावर हा प्रसंग ओढवावा, जगाला मी कसं तोंड दाखवू, कोणी कोणी केलं हे अधमकृत्य। नेताजी खरंच चुकून घडलं। याच्या रंगावरून हा ब्रिटिशही भासतो। आपल्या पुढच्या तोफखान्याजवळ जाऊन जंगलात तुमची चौकशी करत होता, त्याचं इंग्रजी आपल्या हिंदी शिपायांना कळेना, संशय वाढला आणि त्याच संशयात आपल्या शिपायांनी हल्ला चढवला। सुरतानं नेताजींना खुणेनी जवळ बोलावलं। जनरल चटर्जी आपलं वैद्यकीय कौशल्य वापरत होते, त्याची जखम बांधली परंतु औषधांची वानवा होती। सकाळच्या सूर्यकिरणात सुरताची चर्या चमकून दिसत होते। अनेक घाव वर्मी लागलेले, त्याची नाजूक बोट चेपलेली, अंगावरच्या जखमात तलवारी बरोबर मासात रुतलेला सदरा बाहेर काढताना त्याला त्रास होऊ लागला। त्यानं सर्वांना थांबायचा इशारा केला। तो कणत म्हणाला, नेताजी नका हो कोणाला दोष देऊ नका, तुमच्या सैनिकांना मी हेर वाटलो, माझं मरण जवळ आलेलं, दुसरं काय। जानकीनं त्याला मोठ्या कष्टानं दूध पाजलं। थोड्याच वेळात तो दूध ओकला। त्याची समाधानी बुबुळं नेताजींकडे एकटक पाहत होती। नेताजींना अश्रू आवरेनात। सुरतानं हाचियानं जवळ बोलावलं। तो हळू आवाजात बोलला, वर्षभरात मी माझ्या पत्नीला भेटलेलो नाही, ती भेटेल तेव्हा तिला सांगा मी नेहमी तुमच्या स्मृतीनं चिंब ओला होत होतो। गाडसी योद्ध्या, धीर सोडू नकोस, आम्ही तुला मौलमींच्या इस्पितळात पळवतो, नेताजी म्हणाले। सुरता हसला। त्यानं आता कशाचाही उपयोग होणार नाही असं खुणेनं सांगितलं। त्यानं नेताजींचा हात हाती घेतला, दाबला। मृत्यू किती कठोर,

विश्वास पाटील लिखित महानायक या कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकत होता. अभिवाचक होते विनय आपटे. निर्मिती सहाय्य श्रीरमण देशमुख. सादर करते डॉक्टर महेश केळुसकर.

समूह स्वरात इंदिरा कुलकर्णी यांची गीतरचना पण ऐकली. श्रोते, याबरोबरच देशभक्तीपर गीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम कातार हे मेळातील काही क्षणातच.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार। गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रमामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं खूप खूप खूप मनापासून स्वागत करते। रसिक श्रोते हो, संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर ही मालिका आपण ऐकतो आहोत। गेल्या 7 भागांमध्ये आपण त्यांनी संगीतबद्ध केलेल्या बऱ्याच कधी न ऐकलेल्या गाण्यांचा आस्वाद सुद्धा आपण अगदी मनमुराद असाच घेतला। आजच्या भागामध्ये सुद्धा आपण अशाच काही नव्या जुन्या गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत। चला तर वेळ कशाला दवडायचा, लगेचच सुरू करूया संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर या कार्यक्रम मालिकेचा भाग 8। याचं लेखन आणि निवेदन केलंय आमोद मराठे यांनी, निर्मिती सहाय्य आहे प्रेरणा साठे यांचं। तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर। चला तर रसिक श्रोते हो, ऐकूया आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित हा खास कार्यक्रम।
1: सर्व श्रोते रसिक मित्र मैत्रिणींना आमोद मराठेचा नमस्कार। संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित ही मालिका आपण ऐकत आहोत, द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी।

1959 आणि 1960 हे दोन वर्ष आपण एकत्र ऐकणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकलं दो उस्ताद या चित्रपटातील गीत. 1959 नय्यर यांचा हा एकच चित्रपट आला होता, पण त्यातली सगळीच गाणी रसिकांच्या पसंतीला उतरली होती. नय्यर साहेबांचा राज कपूर अभिनीत असणारा हा एकमेव चित्रपट. गेल्या भागाच्या शेवटी आपण असं बोललो होतो की 1958 नंतर गाण्याच्या रेकॉर्डिंग पद्धतीमध्ये खूप मोठा बदल होणार होता. पूर्वी रेकॉर्डिंग म्हणजे सर्व वादकात मिळून एकच मायक्रोफोन आणि वन टेक रेकॉर्डिंग. संपूर्ण स्टुडिओमध्ये एखाद्याची जरी चूक झाली तरी संपूर्ण रेकॉर्डिंग पुन्हा पहिल्यापासून. शिवाय 78 RPM लाखेच्या तबकडीवजा रेकॉर्ड्समुळे सुद्धा गाण्याच्या लांबीवर मर्यादा येत असत. 1958 नंतर चित्रपट संगीताच्या ध्वनिमुद्रणामध्ये खूप मोठा बदल घडला. खरं तर 1956-57 पासूनच हळूहळू मॅग्नेटिक टेप रेकॉर्डिंगला सुरुवात झाली आणि 1960 येता येता हीच पद्धत मुंबईतल्या सगळ्या स्टुडिओमध्ये वापरली जाऊ लागली. नवीन तंत्रज्ञानात एकाच टेकमध्ये गाणं रेकॉर्ड करायच्या जाचापासून सुटका झाली. आता एकच गाणं मुखडा, इंटरल्यूड, अंतरा अशा वेगवेगळ्या तुकड्यामध्ये रेकॉर्ड करून एकत्र जोडता येऊ लागलं. शिवाय या तंत्रज्ञानामध्ये एकापेक्षा अधिक मायक्रोफोनचा वापर शक्य असल्याने प्रत्येक वाद्य अगदी स्वच्छ रेकॉर्ड होऊ लागलं. या नवीन तंत्रात जुळवून घ्यायला कदाचित काही काळ लागणं शक्य होतं. त्यामुळे बहुधा 1960 नय्यर यांनी जुन्या तंत्रज्ञानाचाच वापर केला. पण पुढे 60 नवीन तंत्रज्ञानातील गाण्याचं रेकॉर्डिंग आणि त्यांचा स्वच्छ आवाज ही नय्यर यांच्या संगीताची खासियत होऊन गेली.

आजच्या काळामध्ये आपण मोबाईलवरून सहज पेमेंट करतो. कॅश पैसे देणं खूपच कमी झालं आहे आणि त्याचबरोबर बनावट नोटांना देखील काहीसा आळा बसला आहे. पण 1950 दशकामध्ये बनावट नोटा हा शब्द देखील लोकांना माहीत नसायचा आणि त्यामुळेच त्या काळातील किंवा त्या काळाच्या पुढचं कथानक असणारा हा थरारपट अर्थात जाली नोट.

राजा मेहदी अली खान यांचे शब्द होते, देवानंद मधुबाला आणि नय्यर हे रसायनच काही अवर होतं. खास करून मधुबाला यांच्यासाठी आशा भोसले यांचा स्वर नेहमीच अगदी खास राहिला आहे. आशाताई गात आहेत हे माहीत असूनही पडद्यावर मधुबालाच गात आहेत असा भास होणारी ही गाणी. काही गोष्टी शब्दात पकडता येत नाही, त्यांची अनुभूती घ्यायची असते हे शब्दशहा पटवणारी अशी ही गाणी. चला तर आता पुन्हा एकदा आशा भोसले यांचा आवाज पडद्यावर हेलन.

कमर जलालाबादी यांनी नय्यर यांच्याकडे मजरू, एस एच बिहारी, जानिसार अख्तर यांच्या बरोबरीनेच गीत रचना केली आणि त्यांची सोबत 1992 पर्यंतच्या निश्चय पर्यंत चालली. महबूब, मिस कोकाकोला, तुमचा नाही देखापासून शम्मी कपूर यांचा अभिनय आणि नय्यर यांचं संगीत, हे कॉम्बिनेशन 1960 च्या बसंत मध्ये देखील अप्रतिम संगीत रचना घेऊन आलं.

1956 भाव होऊन गेल्यानंतर काही श्रोत्यांनी अशी तक्रार केली होती की 1956 CID नावाचा धमाका तुम्ही ऐकवलात, पण CID मधला खरा धमाका तुम्ही कसे विसरलात. 1956 भागात ज्या गाण्याची आम्ही वाट बघत होतो ते गाणं तर तुम्ही लावलंच नाही. इतकं महत्वाचं गाणं तुम्ही विसरलात कसे? नाही नाही रसिक हो, विसरलो वगैरे अजिबात नाही, पण त्या भागाच्या एकूण वेळेच्या मर्यादेमुळे थोडीशी गडबड झाली. त्या गडबडीबद्दल सॉरी. ते गाणं आपण आज ऐकूया आणि आमची खात्री आहे की हे गाणं ऐकता ऐकता तुमची नाराजी देखील विरघळून जाईल आणि तुम्ही म्हणाल नो प्रॉब्लेम, माफ कर दिया.

श्रोते आपण ऐकतात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोते दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असणारा कार्यक्रम जरूर ऐका. जीवन त्यांना कळले हो यामध्ये मालुताई जोशी यांच्या मुलाखतीचा पूर्वार्ध. मध्यम लहरी 249° एक मीटर अर्थात 1251 kHz आणि FM ~106 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते दुपारचे 12 वाजता यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, सध्या समाजसेवा हे व्रत करिअर म्हणून काही जण ठरवून करतात. त्यासाठी वेगवेगळे कोर्सेसही आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळं समाज परिवर्तन होत आहे. संपर्क साधनांमुळं काम सगळ्यांपर्यंत पोहोचतंय आणि त्यातून काही गोष्टी सोप्या होत आहेत. पण साधारण 50 वर्षांपूर्वी आजूबाजूच्या परिस्थितीमुळं अस्वस्थ होऊन संस्कार वर्ग सुरू करणाऱ्या मालुताई जोशी आज आपल्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी कार्यक्रमात ऐकूया हे गाणं.

0: ऐकूया निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध.
1: नमस्कार रसिक श्रोतेहो, नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या दिसणाऱ्या अनेक गोष्टींनी घटनांनी आपण अस्वस्थ होत असतो. काहीतरी तिथं चुकतंय असं वाटत असतं. त्याचवेळी मी काय करणार, जाऊ दे असा आपल्या मनात विचार येतो आणि आपण ते सगळं सोडून देतो. पण काही जण मात्र मी काय करणार असं न म्हणता मी काय करणार हे ठरवतात, वेगळी वाट तयार करतात. तिथं असणारे खड्डे दगड काटे सगळं सहन करतात आणि एक पायवाट हळूहळू हमरस्ता होत जाते. आपण काही वेगळं केलंय असं त्यांना वाटतही नसतं. आज आपल्या भेटीला आपली जी मैत्रीण आलेली आहे त्या मैत्रिणीची ओळख या सगळ्यातून आपल्याला दिसती. 50 वर्षाहून अधिक काळ समाजसेवा हे आपण समाजाचं देणं आहे म्हणून केलेल्या मालुताई जोशी आज आपल्या सोबत आहे. सांगलीत अनेक जणांना मालुताईंच्या संस्कारांनी मोठं केलेलं आहे आणि आज ती माणसं प्रतिष्ठित आणि समाजाचं देणं पुन्हा एकदा देण्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचलेली आहे. निग्रहानं पाऊल टाकत मालुताईंचं हे कार्य वाढत गेलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
2: नमस्कार.
1: आता मी जशी तुमची ओळख करून दिली की सांगलीत मालुताई म्हणल्यावर संस्कार मिळणार असं ठिकाण, मालुताईंकडे गेलं की आपल्याला शिकायला मिळणार, पण ह्याची सुरुवात तुमच्या बालपणापासून झाली असेल ना? तुमचं कुठलं गाव बालपण कुठलं?
2: माझं बालपण माझं कवठे एकंद तासगावच्या अलीकडचं. म्हणजे मी 10 वर्षापर्यंत तिथं होते. नंतर माझी आई गेली, ती गेल्यानंतर मग मी हिंगण्याला गेले. पण माझी जी आई होती त्या आईला कुणी वेडवाकडं मागलेलं चालायचं नाही. ते कसं सांगते मी तुला, एकदा काय झालं मी गाणं शिकून आले आणि मी घरात येताना म्हणत आले कॉलेजातल्या मुली आम्ही हवे तसे करणार, कोण आम्हा पुसणार, असं उड्या मारत म्हणत म्हणत आले. त्याबरोबर आई खरं माझी सतत थांतरुणाला खेळलेली असायची, तिला उठायला यायचं नाही. तर तिनं मला हातानं जवळ बोलावलं, मी जवळ बसल्याबरोबर ती मला म्हणाली तर मग तू काय म्हणत होतीस, आपण जेव्हा कॉलेजात जातो शिकतो तेव्हा हवं तसं वागायचं नसतं, आपला देश आहे केवढा मोठा, आपलं राष्ट्र आहे, आपलं आपल्या अवतीभोवती माणसं असतात तर त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं असतं. तर म्हटलं अगं मला आवडलं गं गाणं, तर मग तुला आवडलंय ना, मग त्याच चालीवर तू दुसरं गाणं कर. आणि मला लगेच आलं, कसं आलं मला आठवत नाही, पण मला लगेच ते गाणं आलं. पण मग मी कॉलेजातल्या मुली आम्ही शूर फार होणार, आई बाबांच्या आज्ञेत आम्ही राहणार, कॉलेजमध्ये आम्ही जाणार, शिवाजी महाराज यांचा आदर्श आम्ही घेणार. आईला इतका माझा आनंद झाला, तिने माझं पटकन एक पापी घेतली. आईने
1: तीच आठवण आईची आहे. 16 सप्टेंबर 1931 ही तुमची जन्मतारीख आहे, होय की नाही? म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य लढा बऱ्यापैकी बघितलात, भारताला स्वातंत्र्य मिळालं तो काळ अनुभवलात. तुमच्या घरचं वातावरण कसं होतं, घरी काय काय तुम्हाला आणखीन शिकायला मिळत होतं?
2: माझे वडील खरं म्हणजे सतत बाहेरच असायचे. ते जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी हिंगण्याला बोर्डिंग मध्ये होते त्या काळामध्ये.
1: बरं, मग हिंगणा म्हणल्यावर महर्षी कर्वे, बाळा कर्वे ह्या सगळ्या व्यक्ती तुम्ही बघायला मिळाले असतील, त्यांना भेटायला मिळालं असेल.
2: त्यांच्या तर आमच्या मनात खूप आदर असायचा ना. आम्ही दुरून बघितलेलं आहे, दुरून आम्ही तर नमस्कार केलेला आहे बाळाजींना आणि अण्णांना.
1: आत्ता तुम्ही एवढंच जे समाज कार्य केलं त्याची ज्याला म्हणू आपण मूळ किंवा बीज त्या काळातली होती का? त्यावेळी तुम्हाला असं काही वाटायचं की हे सगळं बघून की आपण पण पुढे जाऊन असं करावं?
2: हा संस्कार होत गेला असते, तिथला अन्न आहे ना, हा संस्कार आम्हाला होत गेला असेल. कारण मी सगळी वस्तीगृहात राहिले असल्यामुळं आणि माझी आई लहानपणीच गेली असल्यामुळं बाकीच्या मुली सुट्टीला ज्या घरी यायच्या तसं मला कधी घरी यायला मिळालं नाही आहे. त्यामुळं हा तिथलाच संस्कार, म्हणजे हिंगण्याचा संस्कार म्हटलं तर समाजासाठी करणं, दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी, ही चर्चा असायची, हेच त्यांचं करणं, तिथलं वागणं, उठणं बसणं, घासाघासात आम्हाला हा संस्कार मिळत गेला असला पाहिजे. त्याच्याशिवाय काय हे मला

0: सुचलं नाहीये इथं, हे देणं त्यांचं आहे बहुतेक.
1: बरोबर, म्हणजे ते दिसत होतं, आजूबाजूला घडत होतं, त्यातून तुम्हाला आपोआप तो संस्कार तुमच्यावर होत गेला.
0: होत गेला.
1: शिक्षण तुमचं पूर्ण झाल्यावर पुढे काय काय झालं?
0: युनियन आले, 50 साली आले, तिथं माझं ट्रेनिंग झालं. आताचं डीएड आहे ना, तसं तिथं माझं ट्रेनिंग कॉलेज हिंगण्याचं झालं. आणि अक्का कळत्रेच्या प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये मी एक वर्ष नोकरी केली. आणि मग इथं शेजारी जोशी राहत होते, माझे मिस्टर, तिथं आमची दोघांची ओळख झाली. आणि लगेचच म्हणजे 50 साली मी नोकरी केली ना, 51 साली आमचं लग्न झालं लगेच
1: दोघांचं.
0: आणि मग जोशी इथं बालचंद कॉलेजच्या वर्कशॉप मध्ये होते, त्यामुळे इथंच परत आम्ही बिराड केलं सांगलीत.
1: सांगलीत. आणि मग आता तुम्ही जर संस्कार वर्ग वगैरे नंतर सुरू केलेत, त्याची सुरुवात कुठं झाली?
0: आम्ही सांगलीत राहत होतो. जोशी त्यांना स्वतःच वर्कशॉप सुरू करायचं होत, मग त्यांनी वर्कशॉप सुरू केलं काकांनी. आणि आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला, वर्कशॉपसाठी जागा मिळाली, प्लॉट मिळाला. त्यावेळेला 500 रुपये आम्हाला भरून सभासद व्हावं लागणार होतं. आणि ह्यांना पगार होता 70 रुपये फक्त काकांना तेव्हा. त्याच्यामध्ये माझी एक नणंद, एक दीर शिकायला, आम्ही दोघं आणि भाड्याच्या जागेत राहत होतो. जर ते आम्हाला जरा अवघड जात होतं आणि 500 रुपये कसे भरायचे. मग मला एकदा खूप असं रडायला यायला लागलं, तर माझी मावशी शेजारी राहत होती, ती म्हणाली गं मालू तू अस्वस्थ काय असायचे, रडबली का झालीस? म्हटलं नाही असं असं आहे. तर त्यावेळेला मला मावशीने 500ची नोट दिली होती. मग ते 500 रुपये भरले, आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला आणि आमच्या इथं वर्कशॉप सुरू झालं. मग रात्रंदिवस मी पण कामाला मदत करायचे काकांना. सायकलवर आम्ही डबल सीटाचा एक आम्ही औद्योगिक वसाहतीमध्ये एक खोली काढली, आम्ही दोघांनी बांधली होती ती खोली, म्हणजे विटांची खोली. आणि तिथे आम्ही मग राहायला आलो. जोशी खूप कष्टाळू होते आणि जिद्दी होते भयंकर. आणि बघता बघता आम्ही प्लॉट, आम्ही वर्षात 1.5 वर्षात प्लॉटच घेतला आणि तिथं आम्ही राहायला आलो. आणि आता मी सध्या या पंचशील नगरमध्येच राहते.
1: पण तुम्ही नोकरी पण करायचात ना?
0: हो, आम्ही जेव्हा औद्योगिक वसाहतीत राहिलो होतो तेव्हा माझी बापडबाची नोकरी चालू होती. पण आता जायला उशीर व्हायला लागला ना, आम्हाला लांब पडायला लागलं, त्यामुळे मग मी ती नोकरी सोडली. आणि मग वर्कशॉपमध्ये पण मला हातभार लावावा लागायचा, काम काही हाताची काम असायची ती मी करायची.
1: मग तिथं घर आणि वर्कशॉप असं सुरू झालं.
0: तिथं सुरू झालं.
1: मग तुम्ही संस्कार वर्ग सुरू कसं काय बरं केला, काय वाटलं तुम्हाला करावं?
0: काय झालं, मी जेव्हा पंचशील नगरमध्ये राहायला आले त्यावेळेला सांगलीचा जो साखर कारखाना आहे तो आशिया खंडातला एक नंबरचा साखर कारखाना होता. तसंच माधवनगर कॉटन मिल जोरात होती त्या काळामध्ये, त्यामुळं औद्योगिक वसाहत देखील खूप जोरात होती. दूर दूरच्या सुद्धा जिल्ह्यातली तरुण जी मुलं आहेत ती नोकरी करावी, नवरा बायकोनी यायचं आणि जगण्याचं त्याला ते साधन म्हणून लांब लांबून खूप म्हणजे अशा आमच्या घराभोवती चारी बाजूला नजर टाकेल एवढी झोपडपट्टी होती. म्हणजे लोक यायचे, झोपड्या टाकायचे, तिथं राहायचे. आणि मग औद्योगिक वसाहती साखर कारखान्यामध्ये माधवनगर कॉटन मिलला आणि बारक्या बारक्या वर्कशॉपमध्ये नोकरीला सगळे लोक यायचे. तर झोपडीमध्ये आई वडील दोघं कामाला जाणार, संध्याकाळी पुरुष ठरलेला दारू पिऊन येणार, झोकांड्या खात येणार. बाई बिचारी त्याच्याबरोबरच कामाला गेलेली, पण ती भराभरा पुढे चुलीला जळण घालतीय, बाळाला अजूनही अंगावर घेतीय पत्राखाली, तो प्रसाद दारू पिऊन येणार, बायकांना मारणार, असं सगळं बघायचं. आणि मग त्यांची मुलं हे सगळं बघत होती, ही सगळी माझ्याभोवती खेळायची ना. शाळेत कुणी जात नव्हतं, त्याचं कारण असं 14 वर्षाचं मूल मजुरीवर जायचं आणि 13 वर्षापासूनची जी लहान मुलं आहेत 5-6 भावंड सांभाळायला म्हणून घरात ठेवली असायची. मग त्या मुलांचं खेळ तेच की झोकांड्या खातोय, दारू पितोय. आणि अगदी बोबडं बोलणारं मूल सुद्धा, मी आता दारू प्याला जातो पण का, मी बायकोला बजवणार काय, झिपल्या धलून बोलवणार काय, हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की ही जी लहान मुलं आहेत ही जगणं हे असंच असतं, हा संस्कार घेत आहेत. त्या मुलांना मुद्दाम ठरवून घडवायला पाहिजे. त्याला माझ्या मनामध्ये जे शब्द आले की ह्या मुलांच्या मध्ये निकृष्टाची घृणा आणि उत्कृष्टाची ओढ निर्माण करायलाच हवी, हे शब्द मला कुठेतरी ईश्वरी देणगे ही मला मिळालेले शब्द आहेत. ते एक मूल म्हणजे कुटुंबाचा आधार असतो, एखाद्याचं कुटुंब आहे. आणि मग मी ती सगळी मुलं संध्याकाळी गोळा करून घरात घ्यायची, त्याला सुंदर गाणी सांगायची, गोष्टी सांगायच्या छान छान. मुलं शाळेत जात नव्हती कुणी, त्याच्यातून आपोआपच पाढे म्हटले जायला लागले मुलांचे, त्यांचे अभ्यास घेतले जायला लागले. तर मला आठवते काकांनी पत्राच्या 30 पाट्या आणल्या होत्या एकदम या मुलांना द्यायला. मी मुलांचा अभ्यास घेते म्हटलं, मोठ्या पेन्सिलचा बॉक्स. मग या मुलांना मी रोज संध्याकाळी त्यांना उत्कृष्टाची ओढ निकृष्टाची घृणा हे माझ्या मनामध्ये मी ध्येय ठेवून त्या मुलांना मी गोष्टी सांगणं, गाणी सांगणं, त्यांचे अभ्यास घेतले त्या मुलांचे. ते 60-70 तरी मुलं असतात.

0: कारण खूपच ती परत तर एवढी मुलं असावी ती सगळी मुलं माझी दुसऱ्या वर्षी पहिलीपासून दुसरी लागली. 29 नंबरची शाळा आहे आमच्या पंचेश्वर नगरमध्ये. सगळी मुलं परीक्षा बसवली, सगळी मुलं पास झाली, दुसरीत गेली सगळी मुलं, शाळा सुरू झाली,
1: शिक्षण मुलांचं सुरू झालं
0: आणि संध्याकाळी अभ्यासाची जबाबदारी माझी.
1: तुम्ही घेतली ते आपूच्या गोळीची काहीतरी एक गोष्ट होती ना.
0: हो हो.
1: ते काय घडलं होतं बरं?
0: म्हणजे असं सरकडं रांगणारं मुलं असतं ते कुठं जाऊ नये म्हणून मुलांना भरपूर आपू घालायचे. तर मंदा नावाच्या 2-2.5 वर्षाची ती मुलगी होती, तिला ती सतत ती आपूच्या धुंदीतच असायची मंदा. म्हणजे तिचं काळी जी भुबळ्यात ती कधी दिसायचीच नाही, ती आपल्या पापड्यांच्या खालीच गेलेली असायची सतत. आणि मी ह्यांची लहान मुलं सांभाळते म्हणताना तिने एक दिवस ते आणून माझ्यापुढे ठेवलं की ती गोळा तसाच्या तसा. 5-6 महिन्यानंतर तिची भुबळं खाली आली, काळी भुबळं. पुढं ती मंदा फार काही तिच्यात सुधारणा झाली नाही, पण ती माणसा सगळी जेवायला लागली, खायला लागली, चालायला लागली जरा.
1: म्हणजे मुलांच्या आया तुमच्याकडे पाठवायच्या मुलांना?
0: हो हो. प्रत्येक आई कामावर जात होती ग, त्यामुळे घरात मूल ठेवणं पेक्षा माझ्याकडे पाठवणं तिला सोपं जायचं ना.
1: तुम्ही काय सांगायचं त्यांच्या?

0: पाच सहा महिन्यानंतर तिची बुबळं खाली आली, काळी बुबळं. पुढं ती म्हणता फार काही तिच्यात सुधारणा झाली नाही, पण ती माणसाची जेवायला लागली, खायला लागली, चालायला लागली जरा.
1: मग या मुलांच्या आया तुमच्याकडे पाठवायच्या मुलांना?
0: हो हो, प्रत्येक आई कामावर जात होती ग, त्यामुळे घरात मूल ठेवणं पेक्षा माझ्याकडे पाठवणं तिला सोपं जायचं ना.
1: तुम्ही काय सांगायचा त्यांच्या आयांना?
0: मग जसं त्या मुलांचे मी अभ्यास घ्यायला लागले, शिकवायला लागले, मूल चांगलं व्हायला लागलं, मग मी प्रत्येक घरात जाऊन सांगितलं की तुमचं मूल हे तुमचं उद्याचं पालक आहे, तुमचा उद्याचा आधार आहे, मी ह्या मुलांना शिकवते आहे, अभ्यास घेते आहे, त्यांना चांगलं वळण लावते तुमच्या मुलांना. आणि मग खूप मुलं यायला लागली सगळी.
1: ही मुलं जी यायची ना, त्यांना ना स्वच्छतेची सवय असेल, औषधोपचार वगैरे असं काहीच त्यांना नीटस झालेलं नसेल ना, कशी असायची ती मुलं?
0: एक तर सगळ्यांना पडसं असायचं, माझ्या कमरेला एक मोठ्याच्या मोठा टॉवेल ठेवलेलाच असायचा. त्यांना खरूच हे जवळजवळ आई वडिलांना पण असायची खरूच. त्या काळात मुलं आणली की जाड जाड जाड मी भाकरी करायची, तरी मीठ लावून भाकरी खाल्ली की पोरं झोपायची, झोपली की त्यांच्या कमरेला वगैरे जे खरूच त्याच्यावर मी बोरिक पावडर टाकायची, तेव्हा बेतानं सगळं हलक्या हातानं टाकायची. उन्हाळ्यात तर सगळ्यांचे डोळे यायचे, म्हणजे आई वडिलांचे पण डोळे यायचे, पण मी आधी तुरटी फिरवून तुरटीचं पाणी करून मग ते पाणी खळाखळा उकळायचं आणि ते गार झालेलं पाणी आहे मुलांच्या डोळ्यात घालायचं, पण डोळ्यात चुरचुरतं. मग मी काय करायची, सगळी मुलं गोल बसवायची आणि मध्ये मी झोपायची आणि माझ्या डोळ्यात मी एक थेंब टाकून घ्यायची आणि आई खूप आग होती ग बाई असं म्हणायचं. मग पुन्हा उठून बसायचं, हा काय गार वाटतंय असं म्हटलं की पोरं पण सगळी झोपायची, हौसेनं घालून घ्यायची. मग असं मी मोठ्या बाटल्याच्या बाटल्या करून ठेवल्या होत्या, त्यांच्या आई वडिलांना पण मी ते तुरटीचं पाणी पाठवायची डोळ्यात घालायला.
1: म्हणजे असे छोटे छोटे प्रयोग करत मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना पण प्लस करत गेला. सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला असेल ना, ती सगळी झोपडपट्टी होती, काय अनुभव त्यावेळेस आठवत तुम्हाला?
0: हो, एक झोपडपट्टी फार मोठी होती आणि तिथं मी मुलांना एक दिवस जायची सांगायला, तर तिथं एक दादा होता, पत्र्याची शेड होती, पत्र्याचं दार होतं, दारातच संडास केला. म्हणताना मी बघितलं पाणी टाकून, मी स्वतःच धुतलं, धुतलं मी सगळी पोरं आत घेऊन बसले. त्या माणसाने बघितलं, मी काय तक्रार केली नाही. दुसरे दिवशी त्याने काय केलं, उंबरा होता, त्या उंबरावर पाऊल टाकलं की ते उंबऱ्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे पाऊल पडलं की तिथं पडावं, तिथं घाण केली. तो पण मी दुसऱ्या दिवशी धुतला. तिसऱ्या दिवशी मी ज्या पत्र्यावर मी जिथं बसते तिथं घाण केली, तरी तो पण मी धुतला. असा लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला
1: तरी तुम्ही निग्रहानं म्हणजे करत राहिला.
0: त्यातला एक मुलगा पुढे खूप चांगला निघाला, म्हणजे मला माहित नाही, एकदा एसटी स्टँडवर तो मला भेटला, तो पण मोठा झाला होता, मी तर सगळं विसरूनच गेले होते. एसटी स्टँडवर भेटला आणि मला म्हणला, काकी मला ओळखलं का तुम्ही? म्हटलं नाही रे राजा, नोकरी करायचा कुठं, छान कपड्यामध्ये माझ्या समोर आला, काही मिळाल्याचा एक आनंद वेगळा असतो.
1: बरोबर. तर ही मुलं तर सुधारत होती तुमच्याकडे येत असताना, पण पालकांच्या पण सवयी बदलणं गरजेचं होतं, त्यासाठी काय काय करायचं?
0: आयांचे संपर्क ठेवला होता, त्यांच्यासाठी मी पोथी वाचन सगळ्यांनी घरी यायच्या आणि मी पोथी वाचायची, एकेका प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायचा आणि त्याच्यातून मग त्या बायकांना मला जे काही शिकवायचं असेल, म्हणजे मुलांची कसं वागावं काय करावं शिकवत होत. दारुडे नवरे असल्यामुळे मारहाण तर करायचंच बायकांना, पण त्यांचे पैसे पण ते हुसकून घ्यायचे. मग मात्र मी काय केलं, घरामध्ये मी प्रत्येकाच्या नावाची एक स्वतंत्र पिशव्या केल्या तयार. घरामध्ये त्या सगळ्या पिशव्या ओळीनं लावलेल्या होत्या. मग बाईनं कुठं काही जरी बाहेरनं मिळवून आणलं असेल पैसे चार, तर ते सगळे त्या पिशव्यात त्या बायकांचं साठायला लागले. जे सणावारीला त्यांना काही जेवायला खायला करायचं असेल, आणायचं असेल, किंवा जर काही कपडे घ्यायचे असतील मुलांच्यासाठी, ह्याच्यासाठी तो खर्च व्हायचा. पुस्तकं वगैरे मात्र तर कधी मी आयानं घेऊन दिलं नाही. जोशी काका ह्या सगळ्याला पाट्या पेन्सिली पुस्तकं सगळं पुरवत होते. आमची गाडी होती, जर गरोदर बाई असेल तर तिचं पोट दुखायला लागलं की लगेच आमच्याकडे निरोप कुणाकडे तरी यायचेच, सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायचं. त्या बाईची सुटका होईपर्यंत काका थांबायचे, तिची सुटका झालेली दिसली, तिचं बाळ दिसलं की काका घरी यायचे. तसा काकांचा पण खूप आधार होता.
1: दोघांनीही एक व्रत घेतल्यासारखं तुम्ही काम करत होता. मुलांचा तुमच्यावर विश्वास बसला की आपल्या प्रत्येक प्रश्न जोशी काकींकडे उत्तर. तर असं काही प्रसंग घडले
0: का? दोन सांगते तुला मी त्यातले. पावसाळ्याचे दिवस होते, गाडी एक आली, त्या गाडीचं दार उघडलं आणि त्यात ना कुत्र तिथं सोडलं पाण्याच्या तिथं आणि ती गाडी निघून गेली. पूर्ण रक्ताळलेलं होतं सगळं, ते रक्त त्याच्या सगळ्या अंगाला रक्त लागलं होतं. ते कुत्र बघितलं, त्यातला एक जण म्हणाला वाटतं, चल आपण काकीकडे घेऊन जाऊया. म्हणून मी ठेवून घेतला अर्थात त्या कुत्र्याला. इतकं ते आशानं बघत होतं त्यावेळेस माझ्याकडं, डॉक्टरांचं औषध पण सुरू केलं त्याला आणि इतकं छान झालं ते कुत्र, गुपगुपीत छान.

0: आमच्या पंचशील नगरमध्ये जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथे पाठीमाग एक बाळ झालं गाढवा, एक
1: गाढवी
0: गाढवणीला ते बाळ बाहेर येत असताना तिचे खूप हाल झाले आणि ती गाढवी तिथल्या तिथंच गेली आणि ते गाढवाचं जे पिल्लू होतं ते उठून उभं राहिलं जरा ते गाढवा, त्यावर तिथली जी आसपासची परत चल आपण काकींकडे घेऊन जाऊया म्हणून त्या गाढवाला हळूहळू माझ्याकडे घेऊन आले ते लोक आणि ते आलं गाढव आमच्याकडे. तर जन्माला गाढव थानांना पेलं पाहिजे ना, त्याचं काय दूध बीत पिळते. तर मग मी काय करायची, पिशवी केली, पिशवीत दूध घालायचं, त्याचं तोंड बांधायचं आणि थानाला तोंड लावेल तसं त्या गाढवाच्या तोंडामध्ये मी रोज दूध द्यायची. किती दिवस पर्यंत मला माहित नाही, पण जे दिवशी ते गाढव गाढवासारखं ओरडलं ते दिवशी मी हरिपूर रोडला गाढववाले लोक राहतात, जे दिवशी ओरडलं ते दिवशी मी म्हणजे हरिपूर रोडला गेले आणि मग त्याच्या ताब्यात ते गाढव दिलं.
1: तुमच्याशी ख्याती झाली की सगळ्यांसाठी मालूताई हा एक उपाय आपल्याकडे आहे, तर अनेक बायका पण तुमच्याकडे अशाच अचानक यायच्या ना मदतीसाठी, मदत मागायला. आठवतात तुम्हाला
0: रेखा म्हणून एक होती, माझ्या 30-40 वर्ष होती रेखा, तर रेखाची अवस्था इतकी वाईट होती की रेखाला किती अशक्त असेल रेखा, तिच्या तोंडात नाची खाली लाळ गळायची, लाळ वर ओढायची जर तिला ताकद नव्हती ती अशी पुसून काढावी लागायची, इतकी अशक्त होती. पातळ भात करायचा तिच्या तोंडात तिला घालायचा, तेवढा घास खाल्ला की झोपायची, मग तिला थोडा परत तरतर यायची, पुन्हा तो दुसरा घास खाल्ला पुन्हा झोपायची, इतकी तिची अशक्तपणा होता रेखाचा. तिला पोटभर अन्न खायला हवं लागायचं आणि नंतर पुढे पुढे रेखा छान राहिली, म्हणजे एखाद्या मुलासारखी राहिली माझ्याकडे रेखा. कोल्हापूरून एक तिला फसवून आणली ती खरं वाचते, एक मुलगा होता तिचा तो हिच्यासारखा सुंदर होता आणि मग ही माझ्याकडे राहिली, तिचं सारखं काय वाटायचं, मी तुमच्याकडे किती दिवस राहायचो, माझा त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा मला खर्च, मला काही वाटायचं नाही खर्च होतोय माझाचा, तिला वाटायला लागलं पुढे पुढे की ह्यांच्याबरोबर आपलं सगळं किती अवलंबून राहायचं, म्हणून तिनं काम बघितलं बाहेर, मला सांगितलंच नाही. मग माझ्याकडे सायकली होत्या तर ती सायकल घेऊन गेली, मला म्हणाली मी काम बघितलं जाते, मी तिला खरं जाऊ देत नव्हते पण ती गेलीच कामावर, तिला स्वयंपाकाचं का कसलं तरी काम धरलं, तिचा नवरा तो जो होता त्याने सगळीकडे माणसं ठेवली होती आणि ही सायकलवर गेल्यावर तिला पकडली त्यांनी, मग तो ग्रस्त माझ्याकडे आला तिला घेऊन, तो अगदी माझ्या पायात पडला लगेच, म्हणाला तुम्ही खरंच चांगलं ठेवलेत म्हणजे माझ्या बायकोला, मी आता घेऊन जातो, तो पुढे जावं म्हणून माझ्याकडे येत राहिला येत होता पुढे.
1: आणखीनही काय बऱ्याच जणी आल्या,
0: एक सुला आणि शोभा दोन जावा माझ्याकडे कशा आल्या मला माहित नाही, त्यांना मी कशी माहिती असं काही माहित नाही, अंगावर पिणारी बाळं दोघींच्या पण आणि त्याच्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी अशी दोन मुलं, आणि त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्याकडे मुलं सोडायची आणि पाठीमागं आमच्या रेल्वे जाते तर तिथे जीव द्यायचा, काकी चांगलं सांभाळतील, आणि त्या दारात आल्या आमच्या गेटच्या तिथं आल्या आणि त्या दोघी बाहेर लुडबुडायला लागल्या, मी आणि आतनं बघितलं आणि मग मी दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं, तर त्या म्हणल्या नाही आमची मुलं बघा आम्ही जरा जाऊन येतो, पण मला जरा संशय आला त्यांचा, मी त्यांना सोडलं नाही, त्यांना आत घेतलं, भुकेत जा होत्या, त्याला भाकरी केल्या मी पहिल्यांदा, जेवायला घातलं दोघींना, आधी मुलांना दूध दिलं, त्यांनी नंतर सांगितलं की काकी आम्ही असं असं करणार होतो म्हणून, पण तशी त्यांनी माझं वागणं बघितलं आणि त्या तिथं राहिल्या माझ्याकडं. मग त्या दोघे जरी पण इतक्या जिद्दी होत्या, त्यांना काही ते आपल्या स्वतःच्या पायावर आपलं उभं राहावं असं त्यांना वाटायचं, त्यामुळे काकी तुमच्या जीवावर आम्ही किती दिवस राहायचो, आम्हाला उभं करा. मग त्याला मी येरळा प्रोजेक्ट मध्ये आणि तिथं त्या शिकल्या म्हणजे चांगल्या शिकल्या आणि मग आपल्या मुलांना पण नंतर घेऊन गेल्या त्या दोघी जणी. त्या मला काही असं वाटत नाही, पण त्या म्हणतात आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे होतो, त्यांची जी लहान मुलं आहेत ती मी नगरपालिकेच्या शाळेत घातली होती, तिची जी धाकटी मुलगी होती ना ती इतकी अशक्त म्हणजे ती रडायला लागली तर तिचा आवाजच यायचा नाही, तोंडाचा आत दिसायचा. मग तिला डॉक्टरांच्याकडे नेऊन औषध वगैरे देऊन हॉस्पिटलवर ठेवावं लागलं मला, तिचा ज्या दिवशी आवाज आला रडण्याचा ते दिवशी मला एवढा आनंद झाला आणि मग त्या राहायला लागल्या आणि नंतर त्यांना येरळा प्रोजेक्टच्या याच्यात पाठवलं मी आणि चांगलं चाललंय त्यांचं त्या मुलींचं.
1: अशा ज्या यायच्या किंवा आजूबाजूला ज्या झोपडपट्टीतल्या बायका होत्या त्यांना पण तुम्ही काहीतरी शिकवायचा प्रयत्न करायचा ना, म्हणजे त्यांनी काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं, निदान शिवण काम करा, ब्युटी पार्लर,
0: त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला म्हणजे ब्लाऊज पडवतो बुशर पडवतो, विजार शिकवली आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतो यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं बाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना 2 धावदोऱ्याच्या मध्ये जी जागा असते येताना उलटा धाव

0: कारण ती जागा भरत यायचं कि मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनाराणी म्हणून होती आणि आणखीन एक होती. ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली. त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळे हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं. तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघ जण किती काळ चालवणार ना? जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते. तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य म्हणजे, मग यांनी आपल्या सगळ्या मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणून सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची. मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि आमचं काम पुढे चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जातं?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला. आमचा पापड उद्योग खूप जोरात चालत होता, पालक पापड. त्याला इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची, कोल्हापुराला जाऊन. आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने, हातातल्या बांगड्या, ते मोत्याचे तोडे, ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्या वेळेला बायकाला मी मोत्याचे दागदागिने दिले करायला. 4 पैसे मिळावेत बायकाला, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: बरोबर.
2: निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला. या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐका 13 जून रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा.
1: दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडलं, तर बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ आणि 17-18 वर्षाचा एक मुलगा उभा होता. चटकन ओळखता आलं नाही मला. मग तो मुलगाच पुढे येऊन म्हणाला, मॅडम मी वैभव, तुमचा विद्यार्थी, ओळखलं ना? एकदम लक्षात आलं आणि मी त्या मुलासोबत असणाऱ्या गृहस्थांकडे पाहिलं. त्यांनीही हात जोडले माझ्याकडे पाहून. मी त्यांना आत घेतलं आणि म्हणाले, काय वैभव, कसा आहेस आणि काय करतोस, आणि वैभवचे बाबा तुम्ही कसे आहात? वैभवच्या बाबांचे हात जोडलेलेच होते आणि तशा स्थितीत ते म्हणाले, बाई आता सगळं ठीक झालंय, वैभवचा 12वीचा रिझल्ट लागला तेच सांगायला आलोय.

0: वैभव मग काय म्हणतो काय तुझा रिझल्ट?
1: मॅडम आजच रिझल्ट लागला, 67% मार्क मिळाले, कॉमर्सला आहे मी.
0: अरे वा छान छान, अभिनंदन.
1: थांब हा, तुझ्या हातावर काहीतरी गोड ठेवू दे बरं मला. असं म्हणून मी त्यांना बसायला सांगून स्वयंपाकघराकडे वळले. खोबऱ्याची बर्फी होती तीच दोघांच्या हातावर ठेवली. वैभवच्या वडिलांचे डोळे तर भरलेलेच होते. ते म्हणाले, बाई आमचा वैभव तुमच्यामुळं वळणावर आला, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं बघा. इतक्यात वैभवनंही पेढ्याची पुडी मला दिली आणि म्हणाला, खरं आहे पप्पांचं, तेव्हा तुम्ही मला बोललात ते बरं झालं बाई. पण खरं सांगतो, तेव्हाही मला राग नव्हता आला तुमचा, पण फार वाईट वाटलं होतं.
0: माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग सर्रकन आला. वैभव 10वी अमध्ये माझ्याच वर्गात शिकणारा, चांगला ताडमाड उंच, शरीरानं सशक्त, चांगला खेळाडू सुद्धा, पण अभ्यासाची आवड नाही, व्रात त्या मुलांमध्ये गणना होईल असा होता. शाळा बुडवायचा, अभ्यासही कमी, आणि केला तर तो कधी पूर्ण नसायचा. वर्गामध्ये तास चालू असताना सतत बडबड, नवीन शिक्षकांना त्रास देणं, असा हा खोडकर वैभव. मी वर्ग शिक्षक असल्यानं माझ्या तासाला शांत असायचा, पण नंतर मात्र इतर तासांना जागा बदलणं अशा त्याच्या बाकीच्या खोड्या चालू व्हायच्या. सगळे शिक्षक माझ्याकडं त्याची तक्रार करायचे आणि कितीही ताकीद दिली तरी पुन्हा तो तेच करायचा. नाही म्हणायला एक गोष्ट चांगली होती त्याची, ती म्हणजे त्याचं हस्ताक्षर, अत्यंत रेखीव आणि सुबक. पेपरमध्ये जे काही लिहायचं ते अगदी नीटच असायचं. शेवटी एकदा आम्ही त्याच्या वडिलांना शाळेत येऊन भेटायला सांगितलं. 3-3 वेळा निरोप दिल्यावर एकदाचे ते आले, ते दुपारी 1:30 सुमारला. मी स्टाफ रूममध्ये वैभवलाही बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले, काय रे बाबांना मी का बोलवलं ते लक्षात आलं असेल ना? वैभव शांतपणे मान खाली घालूनच उभा होता. तू सांगतोस की मी सांगू, आणि हे सगळं ऐकून बाबांना काय बरं वाटणार आहे का रे? माझं बोलणं मध्येच तोडत त्याचे बाबा म्हणाले, बाई मला कल्पना आहे, त्याच्या मित्रांनी पण मला निरोप दिला होता, पण मी तुमची क्षमा मागतो. मी पतसंस्थेमध्ये शिपाई आहे, दुपारी 1:30 ते 2 अशी जेवणाची सुट्टी असते, पण त्याच वेळात कुणीतरी काहीतरी काम सांगतं आणि मग मी ठरवलं तरी शाळेत मला येता आलं नाही. आज आलो जेवणाच्या सुट्टीत लगोलग. मी खाली मान घालून उभ्या असलेल्या वैभवला म्हटलं, बघ बरं, तुझ्या बाबांना आज तुझ्यामुळं जेवायला मिळणार नाहीये आणि त्याची तुला काही किंमत नाही. त्याचे बाबाच पुढे म्हणाले, बाई काय सांगू, पतसंस्थेत पगार फारच कमी आहे, घरी काय तो पुरा पडत नाही, 2 मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दोघं नवरा बायको पोटाला चिमटा घेऊन कष्ट करतो, याची आई घरी शिवण शिवते आणि हा पोरगा हा असा वागतो, आईचं सुद्धा घरी ऐकत नाही बघा. बाई आजपर्यंत बोललो नव्हतो, घरी कुणाला काहीच बोललो नाही, पण आज माझ्या या पोरासमोरच सगळं सांगतो. पतसंस्थेतनं आल्यावर संध्याकाळी एका हॉटेलात कामाला जातो, तिथं ग्लास सुद्धा विसळतो, अपमान झाला तरी तो गिळतो. हे सगळं लाजेखातर बोललो नव्हतो, पण आता हे मुलासमोर सांगावं लागतंय. आमचं नशीबच हे असं आहे, पोरांना काही कमी करत नाही, पण यांना त्याची फिकीर नाही. आता याच्यापेक्षा तरी जास्त मी काय करू, मी असा हा अशिक्षित. पुढं त्यांना अधिक बोलवेना, डोळ्यांना धारा लागलेल्या. वैभवची स्थिती पण काही वेगळी नव्हती, तोही रडायला लागला आणि मी प्रथमच असं एका पुरुष पालकांना अश्रू ढाळताना बघत होते. शेवटी मी वैभवला म्हणाले, पाहिलंस बाबांना किती त्रास होतोय ते, आता तुझं तूच ठरव बघ कसं वागायचं ते. वैभव काही बोलला नाही त्यावेळी. मग मीच त्याला वर्गात जायला सांगितलं. त्याच्या बाबांनीही सांगितलं की काळजी करू नका, वागेल आता तो नीट, असं सांगून त्यानं परत पाठवलं. अवघा 10-15 मिनिटांचा तो प्रसंग, पण त्यानंतर वैभवचं वागणं खूपच बदललं. अलीकडं तो शांत शांत राहायला लागला होता. त्याचं अक्षर चांगलंच होतं, पण थोडा आता अभ्यासही करतोय हे जाणवायला लागलं. पुढे तर वर्ग सजावट स्पर्धेत सगळी जबाबदारी त्यानं आपणहून घेतली. वर्गाचा सेक्रेटरी सुद्धा मी त्याला केला होता. त्याचा 10वीचा रिझल्ट सुद्धा चांगला लागला.

0: पुढं कधी फारसा शाळेमध्ये तो आलेला दिसला नाही, पण आता आला होता तो डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन. त्याच्यात अमूलाग्र बदल झालेला मला दिसत होता आणि हे काम केलं होतं त्याच्या वडिलांच्या अश्रूंनी. वैभव मुळातच संवेदनशील असणार, त्यामुळे तो सुद्धा आतून हल्ला होता त्यावेळी. आता तर पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे त्याचं, तशी तयारीही करतोय असं तो सांगत होता. अनेकदा आईचे अश्रू किंवा तिला मुलांबद्दलची वाटणारी काळजी आपण ऐकतो पाहतो, पण वडिलांच्या अश्रूंनी झालेला असा बदल मी प्रथमच पाहिला होता. इथं वडिलांनी मुलाला वास्तव जाणून दिलं, तो त्यांचा निरुपाय होता म्हणून, तरीही ते त्यांच्या लाजेपेक्षा त्याला ते समजणं जरूर आहे असं त्यांना वाटलं. पूर्वी माहीत नसलेलं सत्य या मुलालाही कळलं, वडिलांची अगतिकताही त्याला कळली आणि त्या अश्रूंनी त्या मुलाचं शहाणपण वाढवलं, त्याची समजूत मोठी केली. अश्रूमध्ये ताकद असते म्हणतात ते खरं आहे.
1: अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटू, नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर दुपारचे 12:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी. लेखक किशोर कुलकर्णी. निवेदन सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: कल्पना करा, 1965 वर्ष आहे, रात्रीचे साधारण 2 वाजलेत. बाहेर अचानक सायलन वाजू लागतो.
2: सगळीकडे काळा कुट्ट अंधार. खिडक्यांना आधीच काळे कागद लावलेले आणि घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा टेबलावर एक रेडिओ आहे.
1: संपूर्ण जगाशी, देशाशी आणि स्वतःच्या सुरक्षेशी जोडणारा एकमेव धागा कोणता असेल तर तोच तो कोपऱ्यात ठेवलेला थोडा खरखरणारा.

0: एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य असं म्हटलं तर वावग ठरू नये.
1: श्रोते हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल.
0: श्रोते हो, 1962 चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965 पाकिस्तानचं युद्ध हे दोन आघात होते.
1: आपण विचार करू शकतो श्रोते हो की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल.
0: सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे.
1: श्रोते हो, 1962, 65 आणि 71 युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्व पणाला लागलं होतं तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती
0: तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला हे या भागामध्ये आपण बघणार आहोत.
1: श्रोते हो, 60 आणि 70 दशकामध्ये भारतासारख्या अवाढव्य देशात जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओ शिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मुळे
0: बघा, युद्ध सीमेवर लढलं जात
1: हो
0: हे खरंय पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात.
1: सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
0: आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली.
1: हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडताय तेव्हा एका स्टुडिओ मध्ये बसलेला माणूस माईक मध्ये बोलून काय करू शकतो.
0: आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय पण ते काम कसं करत होतं जर हे एका उदाहरणासह सांगायचं झालं की आकाशवाणी त्या काळामध्ये देशाच्या मज्जा संस्थेचं काम करत होती.
1: तसंच सीमेवर काही घडलं संपूर्ण देशाला एकाच वेळी सावध करण्याचं आणि एकाच सूत्रात बांधून ठेवण्याचं काम या रेडिओ लहरी करत होत्या.
0: युद्धाच्या काळात शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो, समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा असतो. लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असतो.
1: बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं.
0: हो, आणि आकाशवाणीनं त्याविरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मनस्वी रणनीती वापरली.
1: शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण नावे करत होते. म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत.
0: अरे बापरे, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची.
1: हो ना, आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला बरं का, संयमित सत्याचा मार्ग,
0: विश्वासार्हता.
1: हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली.
0: शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो विश्वास आकाशवाणीने मिळतो. सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं. आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं.
1: कारण 1965 आणि 71 युद्धात शत्रूनं फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या.
0: शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवते.
1: म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय तर मग.
0: विचार करा,
1: म्हणजे अफवा पसरवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा.
0: युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल. पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि चेकिंग तंत्र वापरलं होतं.
1: बरं,
0: 1965 पण तेच केलं बरं का.
1: हो, जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थान आणि स्थानिक प्रशासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते.
0: आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं.
1: हो ना,
0: आपल्याकडं असलेल्या त्या स्रोतांनुसार या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते.
1: आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावंसं वाटतं. एकाच वेळी त्यांना दोन आघाड्या

0: लढायचं होतं, एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक.
1: प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेचे नियम.
0: हो, हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी.
1: अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय?
0: बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो आणि इथं एंट्री होते ती संगीताची.
1: गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट.
0: हो, सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्यांना बोळ मिळतं.
1: एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
0: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आला बर काटा.
1: हो, आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय तो संपूर्ण देश, ते लोक आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत.
0: हो ना,
1: त्याचवेळी घरात बसलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रती कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते. हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं.
0: खरंच ना, संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी.
1: 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवले जायचे ठाऊक आहे का?
0: हो, तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पानी, हे प्रदीप यांचं गाणं तर हम खास यावेळी लावलं जायचं, ज्यामुळे हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा.
1: हो, आणि ते दुसरं गाणं बा, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसे,
0: वो
1: भारत देश है मेरा.
0: छान गाणं.
1: हे रफी साहेबांचं गाणं तर अजरामर झालंय.
0: हो ना, ते 1965 युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं, जे आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्र चेतना जागृत होत असते.
1: म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं.
0: हो ना,
1: ज्यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर थेट कन्याकुमारी पर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं.
0: नक्कीच.
1: 1962, 1965 आणि 1971 या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं. केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली आणि बनत आहे.
0: हो ना, आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते.
1: 1971 मध्ये रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये माहिती देण्याचं काम केलं.
0: हो,
1: पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली.
0: हो ना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72 काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहिती सुद्धा दिली.
1: पण आपण आज अशा एका जगात आहोत की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाहीये, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय
0: तेच तर
1: हे शोधणं कठीण झालंय.
0: हो ना, आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मेसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेलाय.
1: प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली.
0: हो ना, बरोबर अगदी.
1: अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत, तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षानं झाली.
0: हो, हे वास्तव बरं का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही.
1: बरोबर.
0: आज आपल्या इथं तांत्रिक दृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण देशाला मानसिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का?
1: पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा. समजा उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं, कोणीतरी एका क्लिकवर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली, तर काय होईल?
0: काय होईल मग?
1: सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले, मोबाईलचे टॉवर्स बंद पडले आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा स्मार्टफोन

0: फक्त एक काचेचं तुकडं बनून राहील.
1: बरोबर.
0: सर्वत्र डिजिटल अंधार पसरला तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते. बर का?
1: अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणी सुरेल.
0: रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील.
1: हो,
0: युद्धाच्या त्या दुसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना तो कधी अदृश्य होऊ शकत नाही. याचा विचार आपण करायलाच पाहिजे.
1: हो नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कस्तू जोशी. मूळ राहणारा खेड्यागावातलं आहे, धरणगाव तालुक्यामध्ये निंबोरे म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेड्यागावात शिक्षण नाही, काही नाही, अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि बारे शिकवण माझे सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं त्या वनपाल म्हणून. 26/7/1940 मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अमळून माझं रिटायरमेंट झालं 1960 मध्ये. रेडिओ ऐकला, क्रिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे गीत मला फार आवडीचं. माझं मनोरंजन आकाशवाणीच्या याच्यातला तर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले. त्यावेळेला त्याच्या परिस्थितीमध्ये झाला, स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य 1947 तो त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने म्हणजे जबरदस्त कार्यक्रम दिला. ते वेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलं आहे आकाशवाणीवरचं. आता जवळजवळ माझं 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली शेवटची होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपलं माहिती करत आहे.
1: रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते हो, तर मग भेटूया पुढील भागात. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका ऐकली, निरंतर स्वरलहरी. लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. निवेदन होतं सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांची रचना आहे, निलेश मोहरीर यांचं संगीत. चित्रपटाचं नाव आहे फुलराणी.

श्रोते हो गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातून मंगेश बोरगावकर आणि कीर्ती किल्लेदार यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची रचना निलेश मोहरीर यांचं संगीत

नटरंग या चित्रपटातलं बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांची रचना, अजय अतुल यांचं संगीत. श्रोते होया, गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहात आणि 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला ऐकणार आहोत राष्ट्रीय बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन। देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी। आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन। आणि त्या बातम्या विस्तृतपणे। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते। मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे। प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
0: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिदर

86 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110 रुपये 64 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105 रुपये 31 पैसे तर डिझेलचा दर 96 रुपये 98 पैसे प्रतिलिटर झाला आहे. याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती. गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखादी युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं. ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्वपूर्ण ठरणार आहे. रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली. त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे. कॉंगोमध्ये हा धोका उच्चवर्ण अतिउच्च पातळीवर गेला आहे तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसस यांनी म्हटलं आहे. या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू उडवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे.

0: शहंशाह संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल घेऊन पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेनादलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 3रा भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. राज्याचा 67वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 4,326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्यानिमित्त आयोजित मैफिलीला उत्तम प्रतिसाद. आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
2: राज्याचा 67वा स्थापना दिवस रत्नागिरीत मोठ्या उत्साहाने साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली. यावेळी सामंत यांनी जिल्ह्यात झालेल्या आणि होणार असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. राज्याची परंपरा आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये केला जात असून त्याला जिल्ह्यातल्या जनतेने साथ द्यावी असं आवाहन सामंत यांनी केलं. या कार्यक्रमानंतर त्यांनी स्वगणना करून या मोहिमेचा जिल्ह्यात प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपाचा कार्यक्रम देवरुखमध्ये पार पडला. त्यावेळी राज्याचे महसूल अपर मुख्य सचिव विकास खारगे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनोज जिंदल उपस्थित होते. 18 फेब्रुवारी ते 15 मे या कालावधीत जिल्ह्यात विविध मंडळ स्तरावर शिबिरांचं आयोजन करून महसूल विभागाशी संबंधित सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. गेल्या काही वर्षांमध्ये महसूल विभागाने अनेक कायदेशीर सुधारणा आणि ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचं जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाली आहे. शासनाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठीच अशी अभियानं राबवली जात आहेत असं प्रतिपादन खारगे यांनी यावेळी केलं. खारगे यांनी कसबा संगमेश्वर इथल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरालाही भेट देऊन आढावा घेतला. रत्नागिरी

0: अमरावती जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व अशा एकूण 4,326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत पार पडली. रत्नागिरी पोलीस दलातले 10 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झालंय. त्यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, मोरेश्वर मयेकर, दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गवाणे, शीतल पिंजरे यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त कसबा संगमेश्वर इथल्या त्यांच्या स्मारकात रत्नागिरी पोलीस दलातर्फे प्रथमच पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने पूर्व आफ्रिकेतल्या नैरोबीमध्ये दुसरं जागतिक मराठी भाषा संमेलन उत्साहात पार पडलं. कोमसापचे 60 साहित्यिक आणि साहित्यप्रेमी त्यामध्ये सहभागी झाले होते. केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ, संमेलनाध्यक्ष श्रीमती दीपा ठाणेकर, दिलीप ठाणेकर यांच्या नियोजनातून तसंच संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आणि मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन उत्तमरित्या पार पडलं असं रत्नागिरी शाखेचे प्रतिनिधी विनायक हातखमकर यांनी सांगितलं. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्याच्या निमित्ताने रत्नागिरी आकाशवाणी केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सुगम संगीत मैफलीला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. रत्नागिरीतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात 20 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत पार पडलेल्या या मैफलीत वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर या गायकांनी सादर केलेल्या सुरेल गीतांना रसिकांनी दाद दिली. गायकांना महेश दामले यांनी हार्मोनियमची, राजू किल्लेकर यांनी सिंथेसायझरची, उदय गोखले यांनी व्हायोलिनची तर प्रथमेश देवधर यांनी तबल्याची साथ केली. आकाशवाणीच्या प्रसिद्ध ज्येष्ठ निवेदिका निशा काळे यांच्यासह कश्मीरा सावंत यांनी नेटकं निवेदन केलं. विवेक वानखडे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. गेल्या काही दिवसात जिल्ह्याच्या विविध भागांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं. हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना झालेल्या या पावसामुळे बागायतदारांचं आणि अन्य मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. महावितरणचंही सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी मार्च 2026 12वी आणि 10वीच्या परीक्षेत यंदा सलग 15व्या वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली. विभागाचा 12वीचा निकाल 94.14% लागला असून रत्नागिरीचा निकाल 93.18% लागला. कोकण विभागाचा 10वीचा निकाल 97.62% लागला असून रत्नागिरीचा निकाल 97.37% लागला. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई, मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण आमचे कार्यक्रम हवे तेव्हा हवं तिथे ऐकू शकता. दुपारचे 1:45 झाली आहेत. वेळ झाली आहे सुगम संगीताचा कार्यक्रम भावधाराची. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात नारायणी घटवाई यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांची रचना, संगीत प्रभाकर धाकडे यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:55 झाले आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम आपण ऐकणार आहात ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शर्मिला फडके यांच्या यह शहर बड़ा पुराना है या कथा संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: शर्मिला फडके यांचा ये शहर बड़ा पुराना है हा कथा संग्रह समकालीन मराठी कथालेखनात भावनांच्या सूक्ष्म आणि संयत अभिव्यक्तीमुळे नोंद घेण्याजोगा संग्रह आहे. 8 कथांचा हा संग्रह मानवी मनातील लहरी, त्यांचे चढ उतार आणि अंतर्मनातील शांत घुसमट नेमकेपणानं टिपतो. फोर सीझन्स ह्या शर्मिला फडके यांच्या आधीच्या पुस्तकाप्रमाणेच या कथांची मांडणी तपशीलवार, अनुभवप्रधान आणि गुंतवून ठेवणारी आहे. स अवकाश म्हणून सावकाश अशी ही लेखनशैली आहे. या कथांमधली पात्र सतत कुठल्या तरी शोधात मग्न असतात, स्वतःचा, नात्यांचा किंवा हरवलेल्या क्षणांचा. स्त्री पात्र कथांच्या केंद्रस्थानी असून ती भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीची आणि आत्मभान असलेली आहेत.

0: या कथातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पात्रांची नावं आणि त्यांच्या व्यवसायांची वेगळी आणि पारंपरिक चौकटी बाहेरची निवड, ज्यामुळे या कथांना एक समकालीन आणि बहुसांस्कृतिक रूप प्राप्त होतं. शर्मिला फडके यांच्या लेखनात दृश्य कलांचे संदर्भ हा एक महत्वाचा अटळ घटक आहे. चित्र, चित्रकला, स्टुडिओ, रंग, कॅनव्हस, निसर्गचित्र हे इथे केवळ पार्श्वभूमीपुरतं मर्यादित राहत नाही, तर कथानकाच्या भावविश्वाशी ते घट्ट जोडलं जातं. द रेड स्टुडिओ सारख्या कथांमध्ये चित्रकलेचा अवकाश हा पात्रांच्या अंतर्मनाचा विस्तार बनतो, तर रंग आणि रेषांमधून भावनांचे स्तर उलगडतात. या दृश्यकलात्मक संदर्भांमुळे कथा अधिक संवेदनशील दृश्यात्मक आणि बहुपेडी होतात. जणू आपण एखादं चित्रच अनुभवतोय असं वाटून जातं. आयो बसंत आणि शीर्षक कथा ये शहर बडा पुराना आहे या संग्रहातल्या सर्वात प्रभावी कथा ठरतात. कनौजच्या अत्तर निर्मितीच्या परंपरेचं सूक्ष्म वर्णन आणि वातावरण निर्मिती ह्यामुळे या कथांना विशेष उंची लाभते. पिवळ्या फुलांचा दिवस ही लहान पण प्रभावी कथा तिच्या अनपेक्षित शेवटामुळे ठसठशीत ठरते. यक्षिणी, वीकेंड, द रेड स्टुडिओ आणि चांद फिर निकला या कथांमध्ये त्याच्या विना असणारी ती ही मध्यवर्ती थीम दिसते. एकाकीपणा, विरह आणि अंतर्मुखता यांचे सूक्ष्म चित्रण यात आहे. भवताल सतत बदलत असतो. लहानपणी आपण पाहिलेल्या राहिलेल्या गावाच्या पाठीवर सिमेंटचं शहर वसत असतं, पण माणूस, निसर्ग आणि कला तिघांचंही अस्तित्व काही ना काही मागे ठेवून जातच. आठवणी कधी मरत नाही, सतत आपल्या सोबत वावरतात. त्यांना वर्तमान बनवणाऱ्या, जमीन व्यापून माती घट्ट पकडून ठेवणाऱ्या, सुगंधी अमर मुळांसारखी काळ अंगावर घेऊन जगणारी माणसं शोधून त्यांच्या आठवणींचे, स्वप्नांचे सुगंध रुपेरी रंगीत तुकडे जोडून पुन्हा रेखाटलेल्या, त्यांच्या जगण्याच्या अद्भुतातून साथ संगत करत सोबत नेणाऱ्या या विलक्षण कहाण्या असं यथार्थ वर्णन मलपृष्ठावर केलेलं आहे. या संग्रहाचा सूर वर्णनात्मक आहे. तो घटना प्रधान नसून अनुभव प्रधान आहे, त्यामुळे काही तपशील धूसर होतात. तरीही लेखिकेच्या भाषेची समृद्धता आणि भावनांची खोली आपल्याला गुंतवून ठेवते. अभिजात, नितळ मराठी भाषा आणि दृश्यकलात्मक प्रतिमांची सांगड हा या लेखनाचा आत्मा आहे. एकूणच ये शहर बडा पुराना आहे हा कथासंग्रह भावविश्व, दृश्यात्मकता आणि नाविन्यपूर्ण पात्र रचना यांचा सुंदर मिलाफ साधणारा ठरतो.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शर्मिला फडके यांच्या यह शहर बड़ा पुराना है या कथा संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके हा पुनःप्रसारित कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकणार आहोत कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या जगामध्ये 2 प्रकारचे सिट्रोनिल उपलब्ध आहेत. एक म्हणजे जावा, दुसरं म्हणजे सिलोन टाईप. सध्या जावातील सुगंधीयुक्त रसायन तर सिट्रोनिला जिरेनिओल इत्यादीचे प्रमुख स्रोत आहे. गवताच्या दांड्या लाल रंगाच्या असतात, पान सुरेख धार असलेली हिरव्या आणि लालसर कडांची असतात. पानांना सुगंध येतो. झाडाचं एका जागी मोठं बेट वाढतं. गवताची उंची सरासरी 210 ते 215 सेंटीमीटर एवढी होते. पानं 15 ते 17 सेंटीमीटर रुंदीची असतात. भारतामध्ये आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यात या गवताची लागवड करतात. जावा सिट्रोनिला गवताच्या मंदाकिनी, मंजुषा, बायोतेरा या सुधारित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. जावा सिट्रोनिला या गवताचं पीक उष्ण उबदार हवामानामध्ये तसंच भरपूर सूर्यप्रकाश आणि 200 ते 250 सेंटीमीटर पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये चांगलं येतं. सिंचनाची सोय असेल तर हलक्या ते भारी जमिनीमध्ये हे पीक घेता येतं. विशेषतः मध्यम काळी कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी उत्तम असते. आडवी आणि उभी 20 ते 30 सेंटीमीटर खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाया देऊन जमीन भुसभुशीत करावी.

0: हेक्टरी 20 ते 25 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळावं. लागवडीसाठी 75 सेंटीमीटर अंतरावर सरी वरंबे तयार करावेत. जावा सिट्रोमिलाची लागवड 1 ते 2 वर्षाच्या गवताच्या फुटव्यांपासून खरीप हंगामात करतात. फुटवे काढताना 1 वर्ष वयाचं बेट कुदळीनं खोदून घ्यावं. त्यातील वाळलेली पानं काढून टाकावीत. टोंब्याची कुऱ्हाडीनं कापणी करून 1-1 फुटवा वेगळा करावा. प्रत्येकाला मुळा असावीत. मुळाच्या वर 15 सेंटीमीटर अंतर ठेवून ते कापून फुटवे मुळांपासून 15 सेंटीमीटर खोल लावावेत. लागवडीसाठी 75 सेंटीमीटर सरीच्या एकाच बाजूनं 45 ते 50 सेंटीमीटर अंतरावर 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवर लागवड करावी. हेक्टरी 22 ते 25 हजार ठोंब लागतात. लागवडीच्या वेळी प्रति हेक्टर 20 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. तसंच लागवडीनंतर 30 दिवसांनी प्रति हेक्टर 20 किलो नत्राचा आणि प्रत्येक कापणीनंतर 30 किलो नत्राचा हप्ता द्यावा. गरजेप्रमाणे खुरपणी आणि पाणी द्यावं. तेल काढून राहिलेला चोथा पिकाच्या 2 सरीमध्ये पसरून आच्छादन करावं. त्यामुळे तणास प्रतिबंध होऊन पिकाला लागणाऱ्या पाण्यामध्ये बचत होते. लागवडीनंतर पहिली कापणी 4 ते 5 महिन्यांनी करावी. नंतरच्या कापण्या 2.5 ते 3 महिन्यांनी कराव्या. पहिल्या वर्षी साधारणतः 3 कापण्या होतात. नंतर दुसऱ्या वर्षापासून 4 कापण्या होतात. नंतर 5 वर्षापर्यंत कापणी महिन्यांनी 8 ते 10 सेंटीमीटरवर वेळानं करावी. जावा सिट्रोनेलाचं तेल ऊर्ध्वपातन पद्धतीनं काढतात. लागवडीनंतर पहिल्या वर्षी 15 ते 20 टन गवतापासून 150 ते 200 किलो तेल मिळतं. दुसऱ्या ते चौथ्या वर्षापर्यंत 25 ते 30 टन गवतापासून 250 ते 300 किलो तेलाचं उत्पादन मिळतं. जावा सिट्रोनेला तेलामध्ये जिरेनॉल आणि सिट्रोनेलॉल हे महत्वाचे घटक आहेत. सुगंधी तेलाचा उपयोग मुख्यतः साबण, अत्तर, सौंदर्य प्रसाधनं, जंतुनाशकं इत्यादी उपयुक्त रसायनं आणि अनेक औद्योगिक पदार्थांमध्ये तसंच पदार्थ स्वादिष्ट करण्यासाठी वापरतात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी ऐकलात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच डीटीएच उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकणार आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोत्यांनो नमस्कार. आरोग्यम जनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोत्यांनो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य. नमस्कार मित्रांनो. बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवाची प्रार्थना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं? बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं. कधी व्हॉट्सअप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स. आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच. पण श्रोतहो, कधी विचार केलाय का की ही वाढती स्क्रीन टाइमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते? आज आपण कनेक्टेड तर राहतो पण फक्त वायफायने. मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललोय. तासनतास दुसऱ्यांचं जगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरती आहे, मीच मागं राहिलोय का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहितीये, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँझायटी असे म्हणतो. श्रोतेहो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतोय. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक

0: मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईल मधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतोय. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान एक तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्य धनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. दुपारचे 2:10 होत आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम आपण ऐकणार आहात परिसर.

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत.
1: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात, आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदान प्रदान करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतर यांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात, त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते. अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या

0: संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवास थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणारे बदल पाहावेत आणि नंतर वातावरणामध्ये होणारे सुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं, एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो. हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघाबाहेरील लोकांना प्रभावित करण्याची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते. आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजातल्या अनेक लोकांची जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो, त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते. असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमेट चेंजची जे संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे.
1: शतहो परिसारी या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक वाद्य संगीत ऐकलत. आदिती सुदर्शन यांचं बासरीवादन होतं. राग कापी नारायणी कल्याणी. त्यांना व्हायोलिन साथ होती एस व्ही रामचंद्रन, मृदंगम साथ होती गणेश मुरली यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 2:58 झाले आहेत. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रादेशिक बातमीपत्र

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला. परदेशात शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
1: आज क्लीन एनर्जी क्रिटिकल मिनरल्स ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं. इनसे जुड़ी पार्टनरशिप एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है. स्वीडन नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है. ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय गृह मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील. याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू

इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 वड्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623 बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे. जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे. जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला.

0: या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिराच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचा तपासात समोर आला आहे. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 मधून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 साठी केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz वर. दुपारचे 3:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं हे प्रसारण आता समाप्त होत आहे. आमचे कार्यक्रम यापुढे आपण डीटीएच उपग्रह वाहिनीवरून ऐकू शकणार आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. तोपर्यंत आमच्यासोबत जोडलेले रहा AIR मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. नमस्कार.

उसका यौवन जैसे मदरा की मादकता।

ਸੁਣੋ ਲਾ ਲਾ ਮੇਰੇ ਵਿਆਹ ਕਾ ਜੋੜਾ ਮੁਝੇ ਪਹਿਨਾ ਦਾ।

मध्यम लहरी 249 अंश आठिक मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमच्या सायंकालीन प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. प्रसारणात मी आपल्यासोबत पूर्वा परांजपे. श्रोतेहो, कार्यक्रम प्रसारणाची सुरुवात करूयात हिंदी चित्रपट संगीताने.

1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. जावेद अख्तर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती ए आर रहमान यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात आता कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात खामोशी या चित्रपटातील गीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे जतीन ललित यांनी.

कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात खामोशी या चित्रपटातील गीतपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रुती हो आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया मुझे कुछ कहना है. या चित्रपटातील बाबुल सुप्रियो आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील गीत. समीर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे अन्नू मल्लिक यांनी.

वालेल पुकारी या चित्रपटातील गीत बनवले. मजरूह सुलतानपुरी आणि जावेद अख्तर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती ए आर रहमान यांनी. श्रोतेहो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात दुश्मन या चित्रपटातील लता मंगेशकर आणि कुमार सानू यांच्या स्वरातील गीत. आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे उत्तम सिंग यांनी.

कुमार सानू आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच श्रोते हो आत्ताचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजतात. आता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणी मुंबई केंद्राकडे.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, युवावाणी कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं याविषयी सूरज देबाजी सर यांच्याकडून माहिती घेतली. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण याविषयी आणखी सविस्तर आणि मस्त अशी माहिती घेणार आहोत. तर मग ऐकूया आजचा युवावाणी हा कार्यक्रम. मूळचे इचलकरंजीचे आणि सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बीटेक इलेक्ट्रॉनिक्स या शाखेचे पदवीधर आणि सध्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी या पदावर कार्यरत असणारे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2024 साली घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या पदी निवड झालेले सूरज देबाजी सर. आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं आणि सूरज देबाजी सरांचं भरभरून स्वागत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: या पदावर नियुक्ती झाल्यानंतर जो प्रशिक्षणाचा काळ असतो तो तुमचा सिंधुदुर्ग मध्ये गेला, तो अनुभव काय होता?
1: गट अ आणि ब चे जे राजपत्रित अधिकाऱ्यांची राज्यसेवेतून ज्यावेळी निवड केली जाते तर त्याला एक प्रशिक्षण धोरण आहे शासनाचं, की ते कार्यक्रम आहे, प्रशिक्षण कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. सगळ्याच केडरचे जे सिलेक्ट झालेले त्या वर्षीचे अधिकारी आहेत ते एकत्र येऊन त्यांचं मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. त्यानंतर अनिवार्य संलग्नता काही असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला विधी संलग्नता आहे, न्यायालयीन संलग्नता आहे, आदि गाव संलग्नता, आदिवासी संलग्नता, दिल्ली दौरा, महाराष्ट्र दौरा, अशा प्रकारे आर्मी अटॅचमेंट, अशा वेगवेगळ्या संलग्नता असतात की जिथे जाऊन एक्सपिरियन्स घ्यायचा असतो वेगवेगळ्या त्या त्या सिच्युएशन मध्ये जाऊन. ते झाल्यानंतर तुमचं तांत्रिक प्रशिक्षण असतं की त्या वेगवेगळ्या पदावर जे निवड झालेले अधिकारी आहेत वेगवेगळ्या विभागातले, तर त्यांचं ते तांत्रिक वेगवेगळ्या त्या विभागाचं प्रशिक्षण घेतलं जातं. आणि त्यानंतर तुमचा असतो टप्पा जिल्हा संलग्नतेचा. जसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, जसं मी आता कौशल्य विकास विभागाचा एक अधिकारी म्हणून मला माझ्या डिपार्टमेंटनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला प्रोबेशनला दिलं, तसं महसूलमध्ये एखादं त्यांचं प्रशिक्षण धोरण कदाचित वेगळं असेल. म्हणजे जिल्हा संलग्नतेवेळी तुम्ही डिपार्टमेंटकडे जाता की डिपार्टमेंटच्या प्रशिक्षण धोरणानुसार तुम्ही त्या त्या ठिकाणी काम करता. तसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो. सुरुवातीचा फेज मला फक्त कार्यालयीन कामकाज कसं असतं, काय असतं बाबा, काय पद आहेत, आवक जावक काय आहे, पत्रव्यवहार कसा आहे, म्हणजे जे प्रोबेशनमध्ये ऐकलेलं, टिप्पणी काय आहे, ती टिप्पणी कशी लिहिली जाते, त्याच्यावर रिमार्क कसा दिला जातो, इनवर्ड काय, आउटवर्ड काय, त्या पत्रावर प्रत्युत्तर संदर्भ काय आहेत, जी आरचा संदर्भ कसा दिला जातो, हे पत्रव्यवहार समजायला लागले. त्यानंतर वेगवेगळ्या मीटिंग बघायला लागलो मी. यावेळी कलेक्टर ऑफिसच्या वेगवेगळ्या मीटिंग्स असतात, त्यावेळी कार्यालय प्रमुखांना आमंत्रित केलं जातं. त्यावेळी आमचे कार्यालय प्रमुख मला सुद्धा लावून द्यायचे की सूरज तू जा, तू मीटिंग अटेंड कर. तिथे एक्सपिरियन्स वाढायला लागला. त्यानंतर इन बिटवीन तसंच स्किलच्या बॅचेसचं इन्स्पेक्शन असेल, ह्या गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक आमचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू झाली 9 जुलै 2024 जी आर आहे, त्यावेळी ती स्कीम लॉन्च झाली आणि त्या स्कीम मध्ये मी बऱ्यापैकी काम केलं. त्यावेळी म्हणजे स्कीम लॉन्च झाल्यापासून स्कीमचं मोबिलायझेशन असेल, स्कीम तळागाळापर्यंत कशी पोहोचेल, त्यासाठी आवश्यक असलेले कॅम्प, तहसील ऑफिसमधले कॅम्प, वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाहिराती असतील, वेगवेगळ्या आयटीएस कॉलेज असतील तिथे जाऊन पब्लिसिटी, तिथे मोबिलायझेशन, स्कीमची माहिती देणे, मुलांच्यापर्यंत पोहोचणे, उद्योग आस्थापनेत जाऊन माहिती देणे, एमआयडीसी असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर उद्योग आस्थापन असेल इथं जाऊन भेटी देणे, सरकारी कार्यालयांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून काय रिक्त आहेत, म्हणजे असं त्या स्कीममध्ये मी भरपूर काम केलं. कारण तो पिकचा कालावधी होता आणि तिथे जरा जास्त काम केलं मी. त्यानंतर मग मी सेवा सोसायटीच्या मीटिंग अटेंड करणे, मग तिथे तिथले

0: धुळ्या सेवा सोसायटीचे वाद असतील ते प्रत्यक्ष मीटिंग मध्ये, कारण सेवा सोसायटीची जे मीटिंगचा जो भाग आहे तर त्याचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि सदस्याची म्हणून आम्ही तिथं आमच्या डिपार्टमेंट रोल प्ले करत असतो. मग तिथं संबंध आला की लोकांचे कसे वाद कसे मिटवले जातात त्या मीटिंग मध्ये, कसं समजून घेतलं जातं कामकाज, त्यांना समजून घेऊन त्यांची समजूत घालून कसं काम पुढे घेऊन गेलं पाहिजे, तर ते तिथं मला रिअलाइज व्हायला लागलं. त्या गोष्टी खूप शिकलो मी रोजगार मेळाव्यामध्ये असेल, कारण कसं आहे डिपार्टमेंटचा रोलच आहे की कॅटलिस्टची भूमिका करणं, उत्प्रेरक. म्हणजे तुम्ही बाकीचे विभाग जसे रिसोर्स प्रोव्हाइड करतात, जसं ग्राम विकास ग्रामीण विकासासाठी रोल प्ले करतं, नगर विकास रिसोर्स प्रोव्हाइड करत असतं, आरोग्य विभाग आरोग्याच्या वेगवेगळ्या सवलती देत असतं ते इम्प्लिमेंट करत असतं, तसं कौशल्य विकास विभाग हे जास्तीत जास्त कॅटलिस्टचा रोल प्ले करते. म्हणजे रिसोर्सेस इतर विभागांचे आहेत, फक्त ते जास्तीत जास्त कसे ऍक्टिव्हली वापरले जातील, युवक वर्ग कसा त्या फील्डमध्ये येईल याची माहिती देण्याचं मेजर काम हे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग करते.
1: खूप मोठं आणि महत्वाचं काम आहे, होय की नाही? कारण युवा वर्गाला सगळ्यात जास्त गरज आहे रोजगाराची तर आहेच आहे, पण कुठेतरी एका ठिकाणी सेटल होणं आणि मग आपलं पुढचं आयुष्य जे आहे ते छान आपल्याला पाहिजे तशी प्रगती करता यावी, पण मार्गदर्शन मिळत नाही. पण तुमच्या विभागातर्फे चांगलं काम हे केलं जात आहे सध्या. 2024 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षा जी घेतली होती त्यामध्ये तुम्ही सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदावर नियुक्त झालात आणि 28व्या क्रमांकानं. तर या यशाबद्दल आणि त्या प्रवासाबद्दल पण ऐकायला आवडेल.
0: हो निश्चित असतो, खूपच म्हणजे माझ्या जीवनातला खूप चांगला प्रवास होता. म्हणून मी राज्यसेवा 2021 ज्यावेळी रिझल्ट लागला मुलाखत झाल्यानंतर त्यावेळी माझी रँक 215 होती राज्यामध्ये, आणि ज्या प्रमाणात यश मी एक्सपेक्ट केलं होतं की चांगलं यश मी त्यावेळी क्लास वन इन ते मार्क मेन्सचे मार्क चांगले आले होते, पण त्या मेन्सच्या मार्कावर क्लास वन होईन सुद्धा अपेक्षा होती, पण मार्क्स इंटरव्ह्यू मध्ये थोडाफार तपावत आली, मार्क कमी आले इंटरव्ह्यूला आणि माझी रँक खाली घसरली, त्यामुळे ते थोडं वाईट वाटलेलं मला की आपली रँक चांगली असती पण रँक खाली आली आपली. त्यावेळी क्लास टू म्हणून निवड झाली माझी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, पण मी थांबलो नाही. त्यावेळी ठरवलं की नाही आपला आकडा अभ्यास आहे चांगला, आपण फ्लो मध्ये राहू शकतो अभ्यास करू शकतो, ठीक आहे. म्हणून मी सर्व्हिस जॉईन केली आणि त्यानंतर माझा अभ्यास चालूच होता. इवन प्रशिक्षण संस्थांमध्ये सुद्धा थोडा थोडा अभ्यास चालूच असायचा माझा तिथं. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जॉईन केलो त्यावेळी खऱ्या अर्थाने मला त्या जिल्ह्याचा फायदा झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं जे क्लायमेट आहे ते निसर्गरम्य वातावरण आहे, तिथली म्हणजे एक ओव्हरऑल म्हणजे लोकसंख्या सुद्धा कमी आहे, कामाचं नेचर सुद्धा खूपच म्हणजे काम जास्त अतिरिक्त भार नाही, जसं सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं वर्कलोड आहे तसं त्या जिल्ह्यामध्ये इतकं वर्कलोड नाही आहे, त्याचा सुद्धा फायदा झाला मला अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये. बाकीच्या सगळ्या गोष्टी हँडल करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आमच्याच डिपार्टमेंटची अभ्यासिका सुद्धा आहे, कारण आमच्या डिपार्टमेंट ग्रंथालय सदृश अभ्यासिका ही एक योजना आमच्या विभागाची आहे, ग्रंथालय सदृश अभ्यासिका ज्याच्यामध्ये ग्रंथालयाची आमच्याच ऑफिसला लागून एक ग्रंथालय सुद्धा असतं, याच्यामध्ये पुस्तकं प्रोव्हाइड केली जातात मुलांना, अभ्यासासाठी ग्रंथालय आहे ते करू शकतात. मग तिथं थोडंसं डिपार्टमेंटचा तिथं भागच असल्यामुळे थोडं अभ्यासाची ती ज्योत राहिलीच टिकून की बाबा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ते काम करत असताना मग सकाळी नियोजन असायचं माझं, कलेक्टर ऑफिस सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची एक लायब्ररी होती ओरसला, त्याच्यावर ती एक लायब्ररी होती, म्हणजे लायब्ररीची अशी काही कमतरता नव्हती, तिथंच अवेलेबल भेटलं मला, काम करतोय तिथंच अभ्यासिका आहे. मग तिथंच ह्याच्यावर मग मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभ्यासिकेत बसायचो की सकाळी माझं नियोजन असायचं, सकाळी 6 उठणे, व्यायाम करणे, 7 आवरून अभ्यासिकेत जाणे, 7 ते 10 पर्यंत तिथं अभ्यास करणे, 10:30 पर्यंत ऑफिसला जाणे. मग तिथून मग कामाचं नेचर कसं असेल त्याच्यामुळे नंतर ऑफिस जर सुटलं की त्यानंतर लगेच तिथं अभ्यासाला बसायचो, फ्रेश होऊन यायचो तिथंच अभ्यास, कारण राहायला सुद्धा तिथंच दोर असला, तिथंच येऊन फ्रेश होऊन परत येऊन बसायचो अभ्यासाला, तिथंच 9-10 पर्यंत तिथंच करायचो. मग हे ही जर्नी माझी चालूच होती, जो रिझल्ट आला 24 हे माझं जॉईन केल्यानंतर हे चालूच होतं, सकाळी जाणे काम करणे परत येणे परत संध्याकाळचं रुटीन परत जाणे, म्हणजे हे सायकल चालू होतं. हे असं करत करत एक्झाम 2-3 पुढे गेली 24 ज्यावेळी जाहिरात आली त्यावेळी फॉर्म भरला मी, त्यावेळी एक्झाम 2-3 पुढे गेली, मग ही माझा प्रवास चालूच होता. म्हणजे ऍक्च्युली पूर्वपरीक्षा झाली 1 डिसेंबर 2024 तोपर्यंत माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता आणि पूर्वपरीक्षा पण चांगल्या मार्काने चांगले मार्क आले पूर्वपरीक्षेला, त्यानंतर क्लिअर झालं की यार आपण रेसमध्ये आहे क्लिअर आहे आणि आपल्याला ह्यावेळी पोस्ट भेटणार. मग त्यानंतर माझा अभ्यास चालू झाला, ठेवलाच मी तसाच. ही मॅराथॉन आहे, ही काही स्प्रिंट नाही आहे, तुम्हाला थोडं करत जावं लागणार आहे. असं नाही की 2 महिने मी फुल ताकदीनं अभ्यास करतो म्हणजे माझा रिझल्ट येईल, की 4 महिने करतो म्हणून नाही, तर तो एक प्रवास होता माझा, तो एक वर्षभर माझी ती चालूच होती प्रोसेस, काम अभ्यास ते सातत्य कन्सिस्टन्सी कंटिन्युअस होती माझी.
1: बरोबर,
0: ते मी प्रोसेस एन्जॉय करत होतो, बर्डन म्हणून करत नव्हतो, की मला भारी वाटायचं की परत त्या अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करा, त्यात नवीन काय आहेत नवीन आणि परत गोष्टी काय क्लिअर होतात काय, जे की मागच्या वेळी मला कळाले नव्हते अभ्यासातले फ्लॉज ते मला आणि परत क्लिअर व्हायचे, आणि ते क्लिअर झाल्यानंतर जो आनंद यायचा तो मला

0: आणि परत अभ्यास करायला मोटिवेट करायचं दुसऱ्या दिवशी. अरे यार नवीन काय तर आपल्याला कळालं, अरे ही अभ्यासाची पद्धत आहे. मग मी चांगल्या चांगल्या मग माझे जे इक्विपमेंट्स घेतले, मग आयपॅड एक घेतला, टॅब घेतला, त्या टॅबवर चांगल्या चांगल्या नोट्स काढायला लागलो, तिथून इनोव्हेटिव्ह केलं, त्यात पीडीएफ सेव्ह जतन करून ठेवायला लागलो, त्याच नंतर रिवाईज करता येईल. मग ते काम केलेलं जे आहे 7-8 महिन्याचं, ते नंतरच्या मुख्य परीक्षेला कामाला आलं माझ्या. जे नियोजन केलं होतं थोडंफार ते नंतर रिव्हिजनला असतील, केलेल्या अभ्यासाचं रिव्हिजन, जे कट्टर कंटेंट जो गोळा करून ठेवलेला आहे तो रिव्हिजन करायला मला तिथं नंतरच्या मेन्सच्या कालावधीत मला मदत केला. त्यामुळेच एवढं मला कमी काम करत असताना सुद्धा मोठं यश मला संपादन करता आलं.
1: कारण बऱ्याचदा काय वाटतं की एकदा नोकरी लागली तर आता आपल्याला पुढच्या परीक्षा द्यायला जमेल की नाही, याच्यावरचं पद आपल्याला साध्य करायचं असतं पण जमेल की नाही. पण तुम्ही ती चिकाटी जी आहे ती सातत्यानं राखली आणि आपली महत्वाकांक्षा जी आहे ती तुम्ही कमी होऊ दिली नाही. एकूणच जाणवते की तुम्ही सेल्फ स्टडीला खूप जास्त महत्व दिलं. स्वतः अभ्यास करणं, स्वतःच्या नियोजनाप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पाडणं याला तुम्ही जास्त महत्व दिलंय. 2019 साली तुम्ही प्री आयएस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर आणि पुण्याच्या यशदा या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा तुम्ही होता प्रशिक्षणादरम्यान. तर हा अनुभव काय आहे आणि आपल्या तयारीमध्ये या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत यांचा कितपत वाटा असू शकतो?
0: खूपच चांगल्या ह्या संस्था आहेत, शासनाची योजना आहे की सगळ्यात महत्त्वाचा रोल ह्या संस्थेचा हाच आहे की ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांनी जास्तीत जास्त रिप्रेझेंट करावं, ह्याचा खरा हा उद्देश हाच आहे या संस्थेचा. ज्यावेळी मी अभ्यास करत होतो इचलकरंजीमध्ये माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत, त्यावेळी काही मित्र झाले होते माझ्या अभ्यासाबरोबरच अभ्यास करताना, तर त्यामध्ये अविनाश खोत नावाचा एक माझा मित्र होता की त्यानं मला प्रोव्होक केलं की सुरुवातीला की तू सूरज तुझा अभ्यास चांगला आहे, तू कदाचित हित का ट्राय करत नाहीस, हित जा, तुला स्टायपंड चालू होईल महिन्याला, राहण्याची अकॉमोडेशनची सुव्यवस्था होईल, तिथली लायब्ररी होईल, तिथं सगळं तुला फ्री भेटेल, कदाचित अभ्यासाच्या जर्नीमध्ये तुझा प्री मेन्सचा तिथं कालावधी निघून जाईल त्या संस्थेमध्येच अभ्यास करताना, तू बघ ती ट्राय कर. मग असं करत कर आम्ही सुरुवातीला फॉर्म भरला तो प्री स्टेडिंग कोल्हापूरची, पण तिथं काही फेल झालो मी. परत 19 फॉर्म भरला मी, थोडस कोल्हापूरला शिफ्ट झालो होतो मी 2-3 महिन्यासाठी की थोडा चेंज म्हणून थोडं मित्राबरोबर कोल्हापूरला अभ्यासाला गेलो, युनिव्हर्सिटी एरियामध्ये अभ्यास चालू केला. मग तिथं ज्यावेळी फॉर्म भरला पर्टिक्युलर त्याच एक्झामसाठी अभ्यास केलो मी की आपण प्रेयर ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊ अभ्यास करू, सिलेक्ट होऊ, तिथं जाऊन अभ्यास करू, जेणेकरून फायनान्शियल बर्डन असेल किंवा अभ्यासाचं नियोजन चांगली कंपनी भेटेल, अभ्यासकरी मुलं एकत्र येतील तिथं त्यांच्याबरोबर अभ्यास करता येईल, चांगल्या वातावरणात अभ्यास करणं असं एक अपेक्षा होती. म्हणून मी फॉर्म भरला तो आणि सुदैवानं जो चेंज झाला होता अभ्यासामध्ये की म्हणजे 2-3 वर्ष एकाच लायब्ररीमध्ये अभ्यास करून आणि सडन शिफ्ट होऊन 2-3 महिन्यासाठी कोल्हापुरात अभ्यास केला, थोडासा जो चेंज झाला होता त्याचा फायदा बरोबर त्या एक्झामला झाला. आणि तिथं माझी प्रेयर स्टेनिंग सेंटरमध्ये पण कसं ऑल महाराष्ट्रात एक्झाम होती ती प्रत्येक जिल्ह्याला, पर्टिक्युलर यशदाची ऑल जिल्ह्याला होती पण प्रेयर स्टेनिंग कोल्हापूरची फक्त कोल्हापुरातच होते जिल्ह्याची. मग दोन्ही एक्झाम दिल्या मी, प्रेयर स्टेनिंग सेंटर कोल्हापूरची पण दिली आणि यशदाची पण दिली, दोन्हीकडे पण सिलेक्शन झालं माझं. इथं 12 रँक आली आणि तिथं यशदामध्ये ऑल महाराष्ट्र रँक 2 आली माझी. मग मी ठरवलं की आपण कोल्हापूर प्रेयर स्टेनिंग जॉईन करण्यापेक्षा आपण यशदाला जाऊ, जेणेकरून तिथं अजून जरा मॉब चांगला भेटेल आपल्याला, आणि मी तिथं जॉईन केलं आणि निश्चितच त्याचा मला फायदा झाला कारण तो पहिला ब्रेक थ्रू होता माझा जिथं माझी खरी सुरुवात झाली यशाची. तो एक आत्मविश्वास आणि जो म्हणतात ना म्हणजे एक्झाम पोस्ट मिळण्यात जो आनंद नव्हता तो तिथं सिलेक्शन झाल्याचा आनंद होता. मग तिथं गेल्यानंतर खरोखर युपीएससी करणारी जी मुलं होती किंवा राज्यसेवा सगळ्या बॅकग्राऊंडची महाराष्ट्रातल्या सगळ्या बॅकग्राऊंडची मुलं तिथं होती आणि तिथं अभ्यासाचे मग तिथं चांगली सवय लागली, रुटीन अभ्यास करणे, डिस्कशन करणे, परत त्यांच्याबरोबर जे त्यांच्या नोट्स कशा आहेत, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती काय आहेत, त्यांनी काय काय आतापर्यंतचे त्यांचे अनुभव काय आहेत अभ्यासातले, हे शेअरिंग व्हायला लागलं तिथं एकत्र आल्यामुळं. आणि मग ते आणि परत मला कॉम्पिटिशनचा अंदाज येत गेला कारण तिथं सगळे पीक मुलं ना, सगळे चांगले मार्क्स पाडलेली मुलं तिथं आलेली होती, युपीएससी सुद्धा करतायत, राज्यसेवा करतायत सगळ्या प्रिपरेशनमध्ये. त्यामुळे तेवढ्या कमी कालावधीमध्ये मला पुण्यात राहून वेगळ्या ह्याची गरज पडली नाही की पुण्यात जाऊन कुठल्या तरी पेटेत अभ्यासिकेत करतो अभ्यास, जेणेकरून माझा अभ्यास म्हणजे वातावरण जनरेशन होईल, तर ते नव्हता फक्त या थोड्या कालावधीमध्ये माझं झालं. मी कधी पुण्यात कधी असा अभ्यास सुरुवातीला 5-6 महिने केलं होतो पण हे ज्यावेळी यशदाला आल्यानंतर जे कॉन्फिडन्स बुस्टअप झाला तो ओव्हरच राहिला कॉन्फिडन्स की आपण एक्झाम कुठतेही क्रॅक करू शकतो. आणि तो प्रवास झाला. मग 20 कंबाईनचे मार्क्स चांगले आले, तिथं गेलो निघतच गेल्या पोस्ट मग.
1: जेव्हा इंजिनिअरिंग पदवी झाली तुमची हा त्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्लेसमेंट असतात आणि त्यावेळेस आपली एक मनस्थिती असते की आपण लगेचच इन्कम मिळवायला सुरू करूया जेणेकरून आपल्या घरच्यांना पण मदत होईल, आपल्यावर आधीच खर्च पण झालेला असतो. मग त्यावेळेस ते नाकारून तुम्ही पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला, मग काही खास कारण काय ठरवलं होतं
0: ह्याच्या पाठीमागे? नाही, स्पर्धा परीक्षा करणं तर क्लिअरच होतं मला.

0: पण हा एक विषय होता की थोडं एक दोन वर्ष काम करून आपण करू का, थोडं फायनान्शियल थोडेसे सेव्हिंग होतील, आपली चांगली कंपनी करू, जॉब करू, थोडे वर्क एन्व्हायरमेंटचा अंदाज येईल, कामाचं कल्चर समजून जाईल, हे क्लिअर होतं मला. पण तेवढं धाडस मी केलं नाही. म्हणजे ही भीती होती की आपण ह्यात जर अडकलो आता, म्हणजे कंपनी प्लेसमेंट जर घेतली तर कदाचित इथेच गुरपडून गेलो, तर कदाचित आपलं जेवढी जे फाउंडेशन करायसाठी जे 2-3 वर्ष लागतात ते कदाचित ह्याच्यामध्ये जायचे, त्यानंतर वेळ आपला नंतर जायचा पुढे, ही एक थोडी भीती होती. त्यामुळे मी केलं नाही, गेलो नाही. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की तुमच्या घरातल्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं आहे, तर हा सुद्धा खूप रोल प्ले करतो. आणि सुदैवानं माझ्या घरातली तेवढी फायनान्शियल कंडिशन चांगली होती, त्यामुळे मी जाऊ शकलो. कदाचित माझी फायनान्शियल कंडिशन जर वीक असती तर कदाचित सुद्धा मला भाग पडला असते की जॉब करत तू कर असा एक ऑप्शन होता. पण घरातल्यांचा सपोर्ट जो म्हणतात, जो पालकांचा जो सपोर्ट, तो खूप प्रत्येकाच्या आयुष्यात खूप रोल प्ले करतो. तसं माझ्या सुद्धा आयुष्यात झालं की माझ्या वडिलांनी, आई वडिलांनी कधी मला कसलीच कशा गोष्टीची कमी पडू दिली नाही. लहानपणापासून असेल, एखादी वस्तू पाहिजे असेल, काही पैसे पाहिजे असतील, किंवा काही माझा निर्णय असेल तुला काय करायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य आणि जी मागेल ती गोष्टी भेटलेली आहे त्याचा फायदा झाला. कदाचित दुसऱ्याचा तसं असेलही नसेल, कदाचित दुसरा असेल की त्याला फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगला नसेल, किंवा घरातली म्हणत असेल की तुला आता काम करावं लागेल, किंवा तुला हे करतच करावं लागेल असे असं. तिथं सुद्धा म्हणजे एखादा विद्यार्थी करू शकतो, असं नाही की फायनान्शियल सपोर्ट फॅमिलीचा असेल तरच तो क्लिअर करतात एक्झाम, असं नाहीये. तर काम करत सुद्धा यशस्वी झालेली काही भरपूर एक्झाम्पल आहेत. कारण अल्टिमेटली एक्झाम पास करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी गरजेचं असतं ते मोटिवेशन आणि तुमची कन्सिस्टन्सी. तुम्ही घणाचे घाव हळूहळू ज्यावेळी घालत राहता त्या एखाद्या दगडावर, त्यावेळी ते इतकं ते तुमचे स्किल असेल, तुमचं एफर्ट्स असतील, ते इतके पुढं पुढं जसं जाणार तुम्ही, तर इतके एफर्ट्स मजबूत होतात की तुमची सगळ्याच बाबतीत तुम्ही पुढं जाता. कामाच्या बाबतीत काम पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, तुमचा अभ्यासाचं उलट आणि नियोजन चांगलं होऊ शकतं. कारण मला एक माझा ऑब्झर्वेशन आहे की जे काम करत जी मुलं अभ्यास करतायत त्यांचं जर प्रोडक्टिव्हिटी खूपच जास्त असते जेवढी फुल टाइम करत असतात. हे सुद्धा माझ्या ह्याच्यानुसार मला कळालं. कारण मी फुल टाइम ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी माझी रँक 215 आली, पण ज्यावेळी काम करत अभ्यास करून त्यावेळी राज्यात 28वा आलो मी. म्हणजे हे मला रिअलाइज झालं की असं काही नाही, भ्रम मुलांनी ठेवू नये की मला कामच करायला लागले मग मी कसं करू, असं नसते. ज्यावेळी तुम्ही पाय टाकणार त्याचवेळी मार्ग तुमचा पुढे पुढे दिसत जाणार. जसं गौतम बुद्ध म्हणतात, तुम्ही रस्ता चालायला तर शिका रस्त्यावर, तर तुम्ही तो तुमच्यातला जो ज्योत आहे तुमची ती आतली मनातली ती सुद्धा तुम्हाला रस्ता दाखवत जाईल पुढे वाटचाल करत असताना. तर तो आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की कसाही आपण आपल्या फायनान्शियल बॅकग्राऊंड कडे असेल किंवा आपली फॅमिली हे असेल ह्याचं कसलंही मनात दुराग्रह न ठेवता पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे प्रत्येक फील्डकडे.
1: अडचणी या तुम्हाला त्रास द्यायला येत नसतात, तर त्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायला आणि तुमच्यातून काहीतरी चांगलं काढून घेण्यासाठी असतात. या दृष्टिकोनातून केलं तर आणखी म्हणजे लढाईचं जे बळ आहे ते वाढतं. आता तुम्ही या पदावर कार्यरत आहात, तर काय म्हणजे तुमचं स्वप्न काय आहे प्रशासकीय सेवेमध्ये आणखी मोठी भरारी घ्यायची आहे, तुम्ही काय ठरवलंय स्वतःसाठी?
0: पुढे जायची अजून इच्छा आहे माझी, कदाचित मी जाईन सुद्धा पुढे असं वाटते मला. पण सध्याचा थोडासा अभ्यास, थोडीशी सध्याच्या सिच्युएशन मध्ये थोडी गती कमी आहे. कारण थोडंसं नियोजन करतोय की मी, मला सुद्धा क्लिअर आउट कसं असते प्रत्येक टप्प्याला कोणतेही पाऊल टाकण्याच्या आधी पुढं थोडीशी क्लॅरिफिकेशन अजून येणं गरजेचं असते. तर ती क्लॅरिफिकेशन मला अजून काय करायचं आहे हे अजून क्लॅरिफिकेशन मी सुद्धा अजून करत आहे की मला अजून खरोखर अजून पुढची काय एक्झाम करायची आहे किंवा दुसरा काय अजून मार्ग निवडायचा आहे पर्याय, यासाठी मी थोडस होल्डवर आहे. बाकी आता सध्या काम तर एन्जॉय करतोय मी माझं.
1: वा मस्त. आणि जसं तुमच्या तयारीमध्ये आपण बघितलं की घरच्यांचा तर सहभाग आहेच, महत्वाचा वाटा आहे, प्रशिक्षण संस्थांचा आहे, तुमच्या स्वतःच्या चिकाटीचा आहे, तुम्ही स्वतःवर सतत सतत प्रयत्न करत गेलात स्वतःमधून काय काय काढून घेता येईल यासाठी तुम्ही कार्यरत आहात अजूनही. तसंच मित्रमैत्रिणींचा पण काही वाटा आहे का? मला ते ऐकून घ्यायला आवडेल.
0: हो, मित्रमैत्रिणींचा वाटा तर खूपच खूपच म्हणजे खूपच मोठा वाटा आहे त्यांचा. कारण सुरुवातच झाली मित्रमैत्रिणींच्या ह्यांच्यामधून अभ्यासाची. त्यांनी प्रत्येक मोमेंटला मला मदत केलेली आहे. सुरुवातच झाली माझी ज्यावेळी मी माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेचा अभ्यास करत होतो, त्यावेळी सुरुवातीचा मित्र माझा प्रशांत भोसले म्हणून होता, की त्याच्याकडे बघून मी अभ्यास करायचो की बाबा हा ह्याची कन्सिस्टन्सी किती आहे, म्हणजे किती जबरदस्त आहे, अरे किती नॉन स्टॉप 3-4 तास बसून कंटिन्युअस अभ्यास करतात, मग आपण का करू शकत नाही. म्हणजे त्यांच्याकडे बघून मग त्यांच्यावर मैत्री करून घेतली, मग त्यांच्यावर बोलायला लागलो, मग त्यांच्यावर आणि परत मला सुद्धा मग मोटिवेशन भेटायला लागलं, अरे आपण सुद्धा लॉंग टर्म अभ्यास करू शकतो, 14-14 तास करू शकतो लायब्ररीत बसून दिवसभर. मग त्यानंतर दुसरा मित्र झाला अविनाश खोत म्हणून, जी की त्यानं मला प्रशिक्षण संस्थेची ओळख करून दिली की नाही नाही तू गेलं पाहिजेस, तुझा अभ्यास चांगला आहे, तू हे फॉर्म भर,

0: तिथं त्यानं मोटिवेट केलं, जॉईन करण्यासाठी मोटिवेट केलं. अक्षरशः माझ्या मनात सुद्धा नव्हतं की या अशा संस्थेची एक्झाम देऊन आपण तिथं जाऊ जेणेकरून वातावरण बदल होईल. हे कोण केलं? तर मित्रांनीच मदत केली की हे कर तू. म्हणजे मी त्यांच्याकडे विचारायला न जाता त्यांनीच मला केलं की मोटिवेट केलं की तू ही एक्झाम दे, तू पुढे जाशील अजून. म्हणजे किती महत्वाची म्हणजे मित्रांचा रोल आहे. त्यानंतर माझे मित्र पुढे गेले, सचिन निगवेकर म्हणून आहे, ते ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मग माझे मित्र झालेत प्रशिक्षण संस्थेमध्ये, त्यांनी सुद्धा मोटिवेट केलं की तू अभ्यास करायला पाहिजेस अजून. त्यानंतर माझं आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये इचलकरंजीमधले मित्र आहेत की जे अजून एक्झाममध्ये आहेत, सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे पण ते पुढच्या एक्झामची सुद्धा तयारी करत आहेत. त्यांनी सुद्धा मला हे केलं की मोटिवेट केलं आणि प्रत्येक मोमेंटला मला मदत केली. म्हणजे मी जॉईन करून मला बाकीचे ज्या आता मी जॉईन करून मी सिंधुदुर्गला होतो, इव्हन ते माझ्या घरातलं सुद्धा काही काम करायचे. मी जर त्यांना कॉल करून तिथं सांगितलं, कारण ते इथं घरी ते गावी राहूनच अभ्यास करत होते, मग माझं काम काही पडायचं माझी माझ्या गावी घराकडे, मी सिंधुदुर्गला असल्यामुळे, पण ते माझं काम करायचे अभ्यास सांभाळत की मी काही काम सांगितलं की नाही कधी म्हणायचे नाही. इव्हन ज्यावेळी मी अभ्यासाला थोड्या काळावर सुट्टी घेतली होती, मग इकडे घरी आलो त्यावेळी मला लायब्ररी लावून देण्यापासून माझ्यासाठी जे साहित्य आणणं असेल सगळी व्यवस्था करणे असेल माझी, इव्हन मला एक्झामसाठी सोडायला असेल किंवा इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये असेल मदत आणणे सोडणे, इथंपर्यंत मला मदत केलेली आहे. म्हणून माझं यश एकट्याचं नाही आहे मला वाटते, ह्याची जाण राहाय मला, हे सगळ्यांचं यश आहे, सगळ्यांचे. माझे आई वडील असतील, माझे मित्र असतील, नातेवाईक असतील, प्रशिक्षण संस्था असतील, माझ्या जर्नीमध्ये जे जे मला भेटत गेले सगळ्यांचं यश आहे.
1: अगदी बरोबर आहे. तर सर, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय, जाता जाता काही खास संदेश तुम्हाला द्यायला आवडेल का?
0: हो, आयुष्यातील लढाई जी आहे ती कसं असतं, एखादी मॅच असली, एखादी मॅच आपण क्रिकेट खेळत असतो किंवा एखादी स्पोर्ट्स खेळत असतो, तर प्रत्येक मॅच ही आपण जिंकतो असं नसतं कधी, प्रत्येक मॅच ही जिंकण्यासाठीच खेळायची नसते किंवा जिंकेलच असं नसतं. तर ज्या ज्यावेळी तुम्ही ती मॅच हारता किंवा तुम्ही ज्यावेळी आयुष्यात एखादी तुमची संधी हुकते त्यावेळी जी हार आहे ती सुद्धा एक प्रेरणादायी असली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक वेळी जिंकणं हे कधी आयुष्यात हा भाग नसते. मी प्रत्येक गेलो आणि प्रत्येक वेळी जिंकणारच आहे मी, हा आयुष्याचा कधीच भाग नसतो प्रत्येकाच्या. जसे अप्स आहेत तसे डाऊन सुद्धा आहेत, त्यामुळे ती हार सुद्धा तुमची इतकी प्रेरणादायी असली पाहिजे की तुम्हाला परत ती मोटिवेट केली पाहिजे तुमच्या आयुष्यात, आयुष्य जगण्यामध्ये, आयुष्यातला आनंद देण्यामध्ये, तुमचं आयुष्य अजून सुखकर आनंदी होईल.

0: स्पर्धा ही वाढतच जाणार आहे, स्पर्धेचं स्वरूप सुद्धा बदलत जाईल, पण आपल्यामधील स्पर्धात्मक जी कौशल्य आहेत, आपली जी क्षमता आहे ती वेळोवेळी तपासत राहणं, ती वाढवत राहणं आणि काहीही झालं तरी आपली महत्वाकांक्षा आणि आपली चिकाटी जी आहे ती कमी होऊ न देणं हे कुठल्याही यशाचं खरं गमक आहे असं सूरज बापूसो देबाजे सर, सध्या ते सांगली जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडून आज आपण जाणून घेतलं. तर आकाशवाणी तर्फे त्यांचे भरपूर अभिनंदन करूया आणि आजच्या या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानूया. सर नमस्कार.
1: धन्यवाद.
0: आणि आजच्या या कार्यक्रमात आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे मी तेजा दुर्वे आपल्या सर्वांचा निरोप घेते.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. दिल्ली केंद्रावरून प्रसारित झालेल्या हिंदीतून बातम्या आपण ऐकल्यात. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. दामोदर विठावकर आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नंतर 6:35 आपण ऐकणार आहात सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही प्रसारित करू. 7:10 बाजार भाव. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात आंब्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयी लेखक प्राध्यापक लक्ष्मण कदगर यांच्याशी महेश इनामदार यांनी साधलेला संवाद. 8:00 एक गाणी ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही प्रसारित करू. 8:15 भावधारा. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट नाईट ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आणि रात्री 10:00 संगीत का अखिल भारतीय कार्यक्रम. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा.

उद्या रविवार 24 मे 2026 प्रातः सभा सुरू होईल 5:50. 6:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून. 6:05 प्रकाश किरण. भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन 6:10. श्रोते 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात कृषी उत्पादक आणि जागतिक बाजार याविषयीची संकलित माहिती. 6:45 आरोग्य धनसंपदा. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात अभ्यासाचा ताण याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती. त्यानंतर 6:50 परिसर यामध्ये सामाजिक जबाबदारी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. 6:55 आणि 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. 7:20 आणि 8:00 एक गाणी ताजेतवाने. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद शिबिर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही प्रसारित करू. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोते 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सप्रेम नमस्कार हा श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरे देणारा आमचा खास कार्यक्रम 9:15. बालसभा 9:30. उद्या या कार्यक्रमात उन्हाळी सुट्टी मुलांनी सांगितलेली सुट्टीतील मजा आणि सोबत जिद्द गाथा आणि गुपित अवकाशाची. 10:00 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम. 10:05 मराठी चित्रपट संगीत. 10:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म यामध्ये पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग रामकली. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. श्रोते दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्रचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी वनिता मंडळ. 1:00 हिंदी समाचार. 1:05 गीत बहार. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. तर रायगड जिल्हा वार्तापत्र 1:40 भावधारा. 1:45 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी आणि 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोतेहो आता जाणून घेऊया उद्याच्या सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रम. प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5 वाजता. यामध्ये सुरुवातीला मराठी चित्रपट संगीत, 5:30 वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी, 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर 6:05 लोकधन सादर करते संजय पाटील, संस्कृत समाचार 6:20, 6:35 सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजार भाव, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहात अधिक मासातील वारीचं महत्व याविषयी मंदार कापसे यांचं प्रवचन, 7:15 बालसभा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट नाईट ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप आणि सभेच्या शेवटी रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय सभेच्या शेवटी रात्री 11:00 हिंदीतून आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो ही होती आमची आजची तसंच उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सांगली विशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिको, सांगलीतील रोटरी क्लब हॉल इथं प्राध्यापक संजय ठिगळे यांच्या कधी मनातलं कधी जनातलं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकाशन सोहळ्याविषयी अधिक माहिती सांगताहेत कधी मनातलं कधी जनातलं या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक संजय ठिगळे.
2: कधी मनातलं कधी जनातलं या पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि वारणा विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर डी टी शिर्के यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर बी एम हिरडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. त्याचबरोबर या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एम एस देशमुख, त्याचबरोबर मराठी अर्थशास्त्र परिषदेचे विश्वस्त प्राध्यापक सुभाष दगडे उपस्थित होते. या प्रसंगी प्राध्यापक संजय ठिगळे लिखित अर्थतरण पुस्तकावर बोलताना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के म्हणाले की खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्न आपण लोकांच्या मनातले असणारे प्रश्न लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर आणले आणि त्यावर वेगवेगळ्या उपाययोजना सुचवल्या की साहजिकच समाज कोणत्याही पुस्तकाचा वाचक होतो. खऱ्या अर्थानं प्राध्यापक संजय ठिगळे यांचे कधी मनातलं कधी जनातलं हे पुस्तक म्हणजे माणसांच्या मनातल्या प्रश्नांची उकल करणारे पुस्तक आहे असे ते म्हणाले. अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर बी एम हिरडेकर म्हणाले की अलीकडच्या कालावधीत वाढत चाललेला चंगळवाद आणि व्यसनाधीनता ही समाजाला फार धोकादायक आहे. वाढती व्यसनाधीनता कमी करायची असेल आणि समाजातील चंगळवाद कमी करायचा असेल तर कधी मनातलं आणि कधी जनातलं हे पुस्तक प्रत्येक वाचकानं वाचलेच पाहिजे. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत अमृतवेलचे संपादक धर्मेंद्र पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ कवी मोहिते यांनी केले. उपस्थितांचे आभार राजेश ठिगळे यांनी मानले. आपल्या पुस्तकाविषयी बोलताना प्राध्यापक संजय ठिगळे म्हणाले की गेली जवळपास 34 वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेच्या चळवळीत कार्यरत असल्यामुळे आणि सातत्याने चळवळीतच काम करत असल्यामुळे माणसाच्या मनातले प्रश्न सातत्याने मी लिहित गेलो. फक्त लिहिले नाही तर त्यावर

0: अनेक प्रकारच्या उपाययोजना सुचवल्या. माझे कधी मनातलं कधी जनातलं हे पुस्तक म्हणजे खऱ्या अर्थानं समाजाला एक वेगळी दिशा देणारे. एवढेच नव्हे तर समाजामध्ये अर्थभान त्याचबरोबर अर्थ साक्षरता निर्माण करणारे आहे. कधी मनातलं कधी जनातलं या पुस्तकाची विभागणी जाणीवपूर्वक पहिला भाग कधी मनातलं आणि दुसरा भाग कधी जनातलं अशा दोन विभागामध्ये विभागलेली आहे. त्यामध्ये समाजामध्ये कोणते प्रश्न आहेत, विशेषतः वाढत चालणारी आर्थिक भीती, होत चाललेली आर्थिक फसवणूक, त्याचबरोबर काही सामाजिक प्रश्न वेगळ्या पद्धतीने हाताळले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतील, मोठ्या प्रमाणावर होणारी शेतकऱ्यांची फसवणूक असेल, त्याचबरोबर माणसाचं वाढत चाललेलं आयुर्मान आणि दुसऱ्या बाजूला वाढत चाललेली मोठ्या प्रमाणावरती व्यसनाधीनता आणि लोकांच्या आरोग्याला घातक असणारे वेगवेगळे घटक याच्यावरती अधिक लक्ष केंद्रित केलेले दिसून येते. विशेषतः भारतासारख्या विकसनशील राष्ट्रात जो भारत आता सध्या प्रगत राष्ट्राकडे वाटचाल करू लागलाय, त्या भारताला 21व्या शतकामध्ये महासत्ता व्हायचा असेल तर 3 महत्वाच्या घटकावरती अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ते म्हणजे एक पहिली गोष्ट ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न सोडवला पाहिजे, भारत अधिक स्वयंपूर्ण आणि स्वायत्त कसा होईल याच्यावरती अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढच्या कालावधीमध्ये चंगळवाद कमी करून मोठ्या प्रमाणावरती आर्थिक सक्षमता आणि मोठ्या प्रमाणावर श्रम संस्कार विकसित करण्याची गरज आहे. या प्रसंगी राजाराम बापू बँकेचे चेअरमन शामराव अण्णा पाटील, त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील, सांगलीचे सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रम सिंह कदम, त्याचबरोबर समाजातील अनेक आर्थिक साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाचकांना एक खऱ्या अर्थाने वेगळा संदेश मिळाला, तो म्हणजे इथून पुढच्या कालावधीत 21व्या शतकामध्ये भारताला महासत्ता जर व्हायचा असेल तर आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता यावरच अधिक भर दिला पाहिजे. त्याशिवाय खऱ्या अर्थाने भारत महासत्ता होणार नाही. धन्यवाद.
1: श्रोतेहो, सांगलीत जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सेंट्रल यांच्या वतीनं कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाविषयी अधिक माहिती सांगताहेत जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष आनंदराव जाधव.
2: जायंट्स इंटरनेट संस्था ही भारताची पहिली आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. स्थापना दिनांक 31 ऑगस्ट 1972 मुंबईत झालेली आहे. संस्थेची स्थापना प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व मुंबईचे माजी महापौर कायदेतज्ञ पद्मश्री नाना चोडासामा यांनी केले. संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट समाजातील दुर्बल गरीब घटकांना मदत करणे, मानव कल्याण हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे. ग्लोबल विस्तार, मूळची मुंबईची असलेली संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरली असून तिचे जगभरात 600+ गट कार्यरत आहेत. जायंट्सचा मुख्य अर्थ असा आहे की उदारता, सत्यनिष्ठा, कृती, उदात्तता, सत्यता, सेवा या 6 मार्गे संस्था सामाजिक कार्य करीत आहे. शिक्षण, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन यामध्ये पण सुद्धा संस्थेचा मोठा वाटा आहे. जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सेंटर सध्या 20 मेंबर कार्यरत आहेत. सध्या अध्यक्ष म्हणून मी स्वतः आनंदराव जाधव, कार्यवाह म्हणून सतीश कोलप, उपाध्यक्ष सुबोध पाटील, खजिनदार किरण ठाणेदार म्हणून सध्या काम करत आहेत. त्याचप्रमाणे जायंट्स वेलफेअर फाउंडेशन 2 सेक्रेटरी सुहास कोत, जायंट्स वेलफेअर फाउंडेशन 2 जनसंपर्क अधिकारी हसन समलेवाले यांचेही मोठे सहकार्य असते. जायंट्स ग्रुप सेंटरच्या माध्यमातून जायंट्स मूकबधिर शाळा सांगली येथे सध्या कार्यरत आहे. शाळेमध्ये मूकबधिर मुलं आहेत. संस्थेच्या वतीने ही शाळा चालवली जाते. सांगलीमध्ये नुकतंच कवी संमेलन आयोजित केले होते. या कवी संमेलनामध्ये 35 कवींनी सहभाग घेतला होता. हे कवी संमेलन 3रे वर्ष आहे. या कवी संमेलनामध्ये अध्यक्ष म्हणून सौ मनीषा रायजादे पाटील मिरज, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून सौ मनीषा पाटील हरोलीकर यांनी हे भूषवले होते. सूत्रसंचालक म्हणून श्री गजानन पाटील यांनी सहभाग घेतला होता. सर्व सहभागी कवींना सन्मानपत्र व शब्दानंद चावळी संग्रह भेट म्हणून दिला व आलोपोपार देण्यात आला. या प्रसंगी मी माझी स्वतःची स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे बाप. बाप राबतो राबतो स्वप्न मुलांच करतो, बाप राबतो राबतो स्वप्न मुलांच करतो, बाप धावतो धावतो सुख घराचं शोधतो, बाप धावतो धाव

0: दिसतो, बाप हसतो हसतो मला विठ्ठल दिसतो, कस फेडाव रे पांग देवा तूच आता सांग, कस फेडाव रे पांग देवा तूच आता सांग, देवा तूच आता सांग।
1: आता ऐकूया या संमेलनात कवी गजानन पाटील यांनी सादर केलेली कविता।
2: अभिनव प्राथमिक सहायक शिक्षक, अभिनेता, कवी, लेखक, मी जायंट्स ग्रुप मार्फत कवी संमेलनात सादर केलेली कविता सादर करतोय, व्यसन। कशाला करतोस रे व्यसन जीव जाईल नासून, कशाला करतोस रे व्यसन जीव जाईल नासून, आयुष्य नाही पुन्हा कधी घेशील रे जाणून, आयुष्य नाही पुन्हा कधी घेशील रे जाणून, तुझे भरलेले तोंड कायमच व्यसनाने, तुझे भरलेले तोंड कायमच व्यसनाने, होईल रे कॅन्सर अशा वाईट सवयीने, होईल रे कॅन्सर अशा वाईट सवयीने, आई बाप रे तुझ्यासाठी मरतात रात्रंदिन, आई बाप रे तुझ्यासाठी मरतात रात्रंदिन, तू करतोस रे पार्टी मित्रासोबत, तू करतोस रे पार्टी मित्रासोबत, जीव जाईल रे जळून, जीव जाईल रे जळून, कसे पाहवेल रे आई बापा तुझा मृत्यू त्यांच्या समोर, कसे पाहवेल रे आई बापा

0: तर तू असावा कायम समोर. धन्यवाद.
1: रसिको, सांगलीत नवहिंद प्रतिष्ठानच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत नवहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंभूराज काटकर.
2: नवहिंद प्रतिष्ठानतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. 14 मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असते. त्याच्या आदल्या दिवशी रात्री दिनांक 13 रोजी नवहिंद प्रतिष्ठान आणि खनभागातील माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा जन्मकाळ साजरा करण्यात येतो. जन्मकाळ करत असताना पहिल्यांदा प्रेरणा मंत्र म्हटला जातो, जो शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्याचबरोबर स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांचं पाळणागीत होतं. ह्या सगळ्यांच्या स्वराज्य प्रेरक जिजामाता यांचं जिजाऊ वंदन होतं. आणि कार्यक्रमाची सांगता करताना धर्मवीरांचं जे बलिदान आहे ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती असणारं ध्येय मंत्र म्हटला जातो. आणि त्यानंतर फटाक्याची आतषबाजी आणि विविध मिठाई वाटून कार्यक्रम साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे उभे पूर्णपुत्री पुतळे आहेत. मात्र आपल्या सांगली जिल्ह्यात कुठलाही पुतळा संभाजी महाराजांचा नाही. त्यामुळे दिनांक 14 रोजी आपल्या नवहिंद प्रतिष्ठानातर्फे सांगली शहरातील किंवा जिल्ह्यातील जे नागरिक जे लोक आहेत त्यांनी संभाजी महाराजांना वंदन करावं यासाठी तो दिवस मोकळा ठेवून तिथे येणाऱ्या भाविकांचे किंवा छत्रपती संभाजी महाराजांना मानणाऱ्या सैनिकांचे स्वागत केलं जातं. त्यांचे सेल्फी काढले जातात, फोटो काढले जातात, संभाजी महाराजांना वंदन केलं जातं. दिनांक 15 रोजी यावर्षी संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सायको शायर आणि महाराष्ट्राचे सुपुत्र आबी मुंडे यांनी जी शंभूगाथा जी देशा परदेशामध्ये जाऊन सादर केली आणि छत्रपती संभाजी महाराजांचा गुणगौरव जागरण त्यांनी काव्यात्मक केलेला आहे. मराठीतला हा पहिला कवी आहे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्यावरचं लेखन हिंदीमध्ये केलेलं आहे. त्यांचा अद्भुत असा कार्यक्रम 2 तासाचा सांगलीकरांना एक मेजवानी म्हणून साजरा

0: करण्यात आला, आपल्याकडे मनोरंजनाचे साहित्य कमी असताना, मनोरंजनाचे ठिकाणं कमी असताना या जयंतीच्या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा करतो आणि सगळं देणगीदारांच्या, नवीन प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या, महिला आघाडीच्या आणि सांगलीकरांच्या प्रेमामुळे, त्याचबरोबर 17 तारखेला मराठी भक्तिगीताचा आणि भावगीताचा RDX ग्रुप म्हणून सांगलीचा एक चांगला ग्रुप आहे, त्यांचा गाण्याचा कार्यक्रम आम्ही घेतला होता. पूर्ण देशी पेहरावामध्ये त्या गायकांनी हा कार्यक्रम साजरा करून लोकांचं मनोरंजन केलं. आम्ही 18 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा सांगता कार्यक्रम केला. हे कार्यक्रम करण्यामागचा उद्देशच असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यात ज्या काय अडी अडचणी आल्या, जे प्रश्न उपस्थित झाले किंवा ज्या गोष्टी आजपर्यंत लोकांच्या समोर आल्या नाही, त्या व्याख्यानाच्या माध्यमातून, यापूर्वीही या व्यासपीठावर नितीन बानुगडे पाटील सर जे शिवव्याख्याते आहेत, त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही ही संभाजी महाराज जयंती सार्वजनिक चालू केली. सांगली जिल्ह्यात एक मानाचं पान आम्हाला यामुळे मिळालेलं आहे आणि नवीन प्रतिष्ठान आपली जी ओळख आहे, मग मोहरम असू दे, गणेशोत्सव असू दे, शिवजयंती असू दे किंवा ही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असू दे, ही गेली 70 वर्षाहून अधिक काळ हे मंडळ संस्थापक अप्पासाहेब काटकर आणि अशोक चौशी, बाबूराव माने या तिघांच्या संकल्पनेतून साकार झालेलं नळभागातील हे मंडळ आज नवीन प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये 5 दिवसाचे मनोरंजनाचे कार्यक्रम करतं आणि लोकांची सेवा करतं.
1: श्रोत्यो, आता ऐकूया RDX सारेगम ग्रुपच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमाची झलक.

रसिक हो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: श्रोते हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: पहाटेची मंद वाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
2: मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यात आहे।
3: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
4: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
3: घ्या मग टिपून पत्ता।
4: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
3: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com।
4: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
3: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35 सप्रेम नमस्कार,
4: आकाशवाणी सांगली,
3: पहिल्यापासून चांगली।

आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7 वाजता तर प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी

0: नियुक्तीपत्रांचं वितरण. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक, टैंक, मिसाइल, फाइटर जेट की चर्चा होती है, लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है, उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है. आज जिस प्लांट का यहाँ पर उद्घाटन हो रहा है, यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रोपल्शन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा. यह प्लांट निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है.
0: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुप चे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25 ते 30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे. भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचण निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले.
2: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसत आहे.
0: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र प्रशासनाला खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. जनगणना कायदा

नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतंही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केल्यानं शैक्षणिक कामकाजात व्यत्यय निर्माण होईल, तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2° सेल्सिअस नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र

0: संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 झालेत. आता जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त कमाल आणि किमान बाजारभाव. किमान आणि कमाल दर असे आहेत. गुळ, कोल्हापुरी रवे 3,350 ते 4,222, हळद राजापुरी 10,700 ते 18,600, मिरची देशी 18,000 ते 28,500, खपली गहू 4,300 ते 4,800, सोयाबीन 6,500 ते 7,000, धने 13,000 ते 15,000, मूग 9,500 ते 11,500, मटकी 14,000 ते 16,000, ज्वारी शाळू 4,500 ते 6,000, गहू 3,000 ते 4,000, तांदूळ 4,000 ते 8,000, वाटाणा 7,000 ते 8,000 आणि बेदाणा 6,407 ते 19,000. ही होती सांगली कृषी उत्पन्न समिती सांगली यांच्याकडून प्राप्त मालांचे बाजारभाव. आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: शेतकरी बंधूंनो, आज आपण कारली आणि दोडका या वेल भाज्यांच्या विषयी माहिती घेऊया. आज आपण भेंडी या फळभाजी विषयी माहिती घेणार आहोत.
2: पण नेमकं तण म्हणजे काय?
3: आता तण म्हणजे की जे शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरलेलं नाही परंतु ते उगवलेलं आहे त्याला आपण तण म्हणतो.
4: कृषी प्रधान संस्कृतीचा पाईक अर्थात आपला शेतकरी, या शेतकऱ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे अविरत कार्यरत असणारी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
5: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 आता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचंच नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे. मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी शहरी तसंच ग्रामीण भागात करताना काय नियम आहेत, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत, जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी, अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉ बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया. डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू या अतिशय महत्वाच्या घटना आहेत आयुष्यातील, आणि या दोन्ही घटनांची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळजवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्वाच्या घटनांची नोंदणी घेणे आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात होतो. तसंच मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणाने होतो आणि त्या कारणाच्या नुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो. म्हणून जन्म आणि मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायव्हल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी आणि कायद्याने ती बंधनकारक आहे.
0: जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत?
1: आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे आणि हा कायदा भारतभर लागू आहे. या कायद्याच्या अन्वयेच आपली ही जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते. त्याच प्रकारे भारताप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो. तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा या नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंदणी करतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969 ऍक्ट तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970 पासून, तर तेव्हापासूनच्या या ऍक्टनुसार नोंदी करतो. तर हा CRS पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत, तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे याला सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजेत. तर नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे हे नोंदणी करतो आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते, म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडेच ही नोंद होते.
0: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल.
1: सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 ला हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे. त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे. तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यूच्या नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्या सुधारणा केलेल्या आहे अमेंडमेंट 2023 मध्ये आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील, म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्राचे नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 जे म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जसे सुधारणा केलेली आहेत, रूल्स बनवलेले आहेत, त्या प्रकारे आपण त्या रूल्स मध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ हा आपण

नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेली आहे, हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे असतील, जिल्हा निबंधक काय करतील, ही सगळी आपली महाराष्ट्राची आस्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये आस्थापनेमध्ये जे हायरार्की आहे, तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत, तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर एक आहे 7-2 म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची

0: व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये आस्थापनेमध्ये जी हायरार्की आहे, तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत, तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर एक आहे 7-2 म्हणजे निबंधक आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा विहित कालावधी कुठला आहे तर हे जन्म मृत्यू आणि उद्गत मृत्यू यांची जेव्हा ही घटना जितकी घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या ठिकाणी निबंधकाला द्यायची आहे. त्यांच्या निबंधकाला 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकाने ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायची आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक ही जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणं सुद्धा बंधनकारक आहे.
1: वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमाळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे हो?
0: आता हे जे कलम कायदा आहे जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 ह्या दिलेल्या आहे. तर या कलम 8-9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क ख ग घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट कुटुंब प्रमुख तर त्यांनी ती नोंदणी करायची आहे. तर ही नोंदणी कुठे करायची तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्ममेंट हा फॉर्म भरून ती नोंदणी 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतीगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्था प्रमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खासगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ती मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्वरित विदिन 7 डेज त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंधकांना द्यायची आहे.
1: ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना.
0: महाराष्ट्रामध्ये जे आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत. त्याच्यानंतर राज्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत. नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. प्रत्येक जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे आपले सगळे जे गटविकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर जिल्हा निबंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था. तर शासकीय आरोग्य संस्थामध्ये जेवढे काही जन्म होतील तर ते जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यू ज्या घटना घडल्या तर ते करतील. आम्ही ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, या इतर जे शास्त्र

0: आरोग्य संस्था आहेत, तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील.
1: जन्म मृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का?
0: आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत, तर या विहित नमुन्यामध्येच आपल्याला ती माहिती द्यायची आहे. तर जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक एक आहे. या नमुना क्रमांक एक मध्ये दोन बाबी आहेत, एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. तर कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याचे जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे, तर या सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव, हे सगळं अचूक लिहून देणे याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तीने व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणं आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक एक मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक दोन असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची, आणि नमुना क्रमांक तीन मध्ये उपजत मृत्यूची. की या ज्या इन्फॉर्मंटनी ज्या माहिती देणाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. तसेच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती, तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो.
1: जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का? त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला, समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे, पण त्याला फीस घेतलेली असेल. तर सध्या विलंब फीस ही 2 रुपये आहे, तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर ती घटनेची नोंदणी होत असेल तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हा अधिकारी यांच्या परवानगी नंतर, त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर आणि विलंब शुल्क म्हणजे 5 रुपये आहे, तर ते 5 रुपये भरल्यानंतर आणि स्वयंघोषणा पत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे, ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यूची घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा एसडीएम असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सर असतील, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती घेता येते. बिलो दॅट जे आहे, तर हे कलम 13(3) जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन गौरी देशमुख.

0: आपण ऐकत होता कार्यक्रम वृत्त विशेष संध्या
1: मध्यम लहरी 249° आठिक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजून गेलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार. आजच्या माझे घर माझे शेत या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनःपूर्वक स्वागत आणि पूर्वाताईचा नमस्कार. मंडळी, आज शनिवार 23 मे 2026 आणि भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1948. चला तर कार्यक्रमाला आता लगेच सुरुवात करूयात. ऐकूयात आंब्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयी प्राध्यापक लक्ष्मण कदगर यांनी लिहिलेला संवाद आणि यामध्ये सहभाग आहे महेश इनामदार यांचा. ऐकूयात रहा संवाद.
1: नमस्कार साहेब.
2: नमस्कार.
1: बरं झालं असं बघा तुम्ही भेटला ते काय आहे. आज जरा तुमच्याकडे यायचं ठरवलंच होतं बघा.
2: बरं बरं बरं आला ते बरं झालंय.
1: काय आहे तुम्हाला माहितच आहे की हो साहेब, आपले 4-5 एकराच्या आंब्याची बाग आहे आणि तत्त बघा आता आंब्याचं पीक चांगलं आलंय, अगदी झक पीक आहे. म्हणलं आता काहीतरी आपण नेहमी पेटे ऐकतोया, तसं आता यंदा भरपूर पैसा आहे म्हणायचं त्यातनं.
2: बरं, काय करा तुम्ही आता एवढे तुमचे आंब्याचे 4-5 एकर बाग आहे, आंबे भरपूर आलेले आहेत. आता तुम्ही हे आंबे उतरणार, आडी घालणार, पिकवणार, त्यामध्ये आणि नासाडी होणार, यापेक्षा तुम्ही आंबे पिकवून विकण्यापेक्षा आंब्यापासून काय काय करता येईल हे जे जर प्रक्रियुक्त पदार्थ आहेत आपल्याकडे भरपूर, ते जर करून तुम्ही छोट्या प्रमाणात विक्री जर चालू केली तर तुम्हाला ह्या पिकून आंबे विकण्यापेक्षा म्हणजे त्यापेक्षा पैसे हे तुम्हाला इकडं जास्त मिळतील. तर ते सर्वसाधारण तुम्ही प्रक्रियुक्त पदार्थ काय काय करायचे आहेत ते जरा तुम्ही सगळं समजून घेतलं तर बरं होईल.
1: असं म्हणताय सर. बर, म्हणजे ते प्रक्रिया करायच्या म्हणजे.
2: हा, आंब्यापासून प्रक्रिया करायची. प्रक्रिया म्हणजे आंबे आता पिकले की लगेच आपल्याला खायला पाहिजे, खातात किंवा फार दिवस ठेवलं तर ते बाद होतात. तर त्याच्यापासून आपले जर प्रक्रियुक्त पदार्थ तयार केले ते बरेच दिवस टिकतात आणि नेहमी बाजारात तुमचा एक आंबा आता विक्री करायला डझन जर 150-200 रुपये डझन जात असेल तर हे प्रक्रिया एक डझनाचं जर आपण प्रक्रियुक्त पदार्थ केलंय तर तुम्हाला 300-400 रुपये त्याचे मिळतील ना.
1: खरं
2: म्हणजे दुप्पट पैसा मिळतो तुम्हाला.
1: आणि पदार्थ तुम्ही जास्त दिवस टिकतात.
2: परत जास्त दिवस टिकतात आणि तुम्हाला एकतर फायदे, तुमचं जर एकदा मार्केटमध्ये तुमचं नाव झालं तर तुमच्याकडनं येऊन लोक घेऊन जातील
1: असं म्हणताय.
2: हा, अशा पद्धतीनं तुम्ही केलं तर फार चांगलं होईल.
1: काय झालं माहितीये साहेब, मागच्या वेळी केळीची बाग लावली होती तेव्हा केळीचं उत्पादन चांगलं झालं. मग म्हटलं आता जरा आंब्याकडे वळावं म्हणताना मग आता गेल्या 4-5 वर्षापासून जरा मेहनत घेतली, बारकी बारकी रोपं आता चांगली झाली होती आणि उत्पादन बी यंदाच्या वर्षी चांगलं झालं. तेव्हा म्हणलं नुसतं आपला पेटीने विकावा. पण आता तुम्ही म्हणताय असं म्हणल्यावर जरा मला याच्याकडे बी जरा काळजीपूर्वक बघितलंच पाहिजे. बघा बरं, आता असं सांगा या आंब्यापासून कोणकोणचं प्रक्रिया पदार्थ तयार करता येते.
2: बघा, आंब्यापासून आंब्याची लोणची तयार करतायत पहिले, त्याच्यानंतर आंब्यापासून सरबत तयार करता येते, आंब्यापासून शिरप तयार करता येते, आंब्यापासून जॅम तयार करता येते, आंब्यापासून आंबा वडी तयार करता येते, नंतर मुरंबा आंबा तयार करता येते. हा, मोरावळ्यासारखं मुरंबा आंबा देखील तयार करता येते. अजून याच्यामध्ये कसं आहे आता ते मोठ्या प्रमाणात जर तयार करेल तर ते

0: फ्रेशनर वरती तुम्हाला याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे करता येतात, पण हे घरगुती आपल्याला वापरायचं असेल किंवा लोकल मार्केटला तुम्हाला विक्री करायचं असेल तर ह्या पद्धतीने प्रक्रिय पदार्थ केलं तर तुम्हाला तुमचा जेवढा 4-5 एकरला आंबा निघल तो सर्व या प्रक्रियेत वापरल्यास चांगला फायदा होईल तुम्हाला.
1: म्हणजे फायद्याचं गणित तुम्ही सांगायला लागलाय.
0: बरोबर, फायद्याचं.
1: मग कतगर साहेब, आता या आंब्यापासून चांगलं लोणचं कसं तयार करता येईल आणि त्याचं काय म्हणजे कशी असते प्रोसेस तेवढं जरा सांगा ब्रह्मासनी.
0: बर, हे पाहा शामराव, लोणची तयार करण्यासाठी पूर्ण वाढलेल्या आणि जास्त गर आणि आंबटपणा असलेल्या कैऱ्यापासून उत्तम प्रतीचे लोणचे तयार करता येते. प्रथम कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून फडक्याने पुसून काढावेत. तीक्ष्ण धार असलेल्या फुडीच्या विळतीने कैऱ्याच्या लहान लहान फुडी करून आतील कोईचा भाग काढून टाकावा. या फुडी 5 ते 6 तास पसरून ठेवून सुकून घ्यावेत. नंतर या फुडी ताबडतोब लोणची तयार करण्यासाठी वापरावेत. लोणची तयार करताना याप्रमाणे घटक पदार्थ साहित्य त्याचे प्रमाण असे घ्यावे. आंब्याच्या फुडी 1 किलो, बारीक मीठ 250 ग्रॅम, मोहरी डाळ 150 ग्रॅम, मेथ्या 30 ग्रॅम, हळद पावडर 20 ग्रॅम, लाल तिखट 30 ग्रॅम, काळी मिरी 10 ग्रॅम, मोहरीचे रिफाईंड तेल जरुरीप्रमाणे वापरावे. आणि मोहरी निवडून त्याची कुटून जाडसर पूड तयार करावी.
1: बर,
0: मेथ्या तेलात लालसर तळून घ्याव्यात. पूर्ण थंड झाल्यानंतर कुटून त्याची जाडसर पूड तयार करून घ्यावी. काळी मिरीची जाडसर पूड तयार करून घ्यावी.
1: बर,
0: कुटून घेतलेली मोहरी डाळ, मेथ्या डाळी, मिरी, हिंग पावडर, लाल तिखट, हळद पावडर एकत्र करावी. त्यानंतर कढईत जरुरीप्रमाणे तेल टाकून ती मंद आचेवर शिगडीवरती ठेवावी. कढईतील तेल थोडे गरम झाल्यानंतर एकत्र केलेला सर्व मसाला टाकून तो चांगला परतून घ्यावा. नंतर कढई खाली उतरून घ्यावी. स्वच्छ मोठी थाळी घेऊन त्यामध्ये कैरीच्या फोड्या घ्याव्यात. त्यामध्ये बारीक मीठ टाकून हाताने चांगले वर खाली करावे.
1: मिसळून घ्यायचं.
0: मिसळून घ्यायचं. नंतर त्यामध्ये कढईतील सर्व मसाला टाकून एकत्र करावा. वरणी स्वच्छ करून गरम पाण्याने धुवून कोरडी करून घ्यावी. उन्हामध्ये ते 3 ते 4 तास स्वच्छ करून घेतलेली भरणीमध्ये पळीच्या साह्याने लोणची भरून घ्यावीत. त्यानंतर कढईमध्ये जरुरीप्रमाणे तेल टाकून ते मंद आचेवर ठेवावी. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर कढई खाली उतरून तेल थंड होण्यासाठी ठेवावे.
1: बर,
0: तेल थंड झाल्यानंतर त्यातील 3/4 तेल भरणीत टाकून पळीच्या साह्याने लोणच्यात एकत्र करावे. नंतर भरणीतील लोणचे पळीने हलकेसे दाबून घ्यावे.
1: बर,
0: आणि शेवटी उरलेले 1/4 तेल लोणच्यावर ओतावे. शक्यतो लोणच्यावर 1 इंच तेलाचा थर येईल याची दक्षता घ्यावी.
1: म्हणजे 1 इंच थर आला पाहिजे.
0: 1 इंच थर आला पाहिजे.
1: बरोबर.
0: नंतर भरणीला घट्ट झाकण लावून ती स्वच्छ आणि कोरड्या ठिकाणी ठेवावे. साधारणपणे 25 ते 30 दिवसात लोणचे खाण्यास तयार होते आणि ते 1 वर्षभर टिकते.
1: म्हणजे साहेब, हे समजी अशी प्रोसेस आहे म्हणायची. बर, आता हे लोणचे कसे तयार करायचं ते समजलं बरं का. पर आंब्यापासून सरबत बी करते ते.
0: हो, सरबत
1: ऐकलं होतो म्या. मग ते बी एकदा सांगा की कसं करायचं.
0: हे पहा शामराव, आंब्याच्या हंगामात चांगल्या प्रतीचा आंब्याचा घर काढून किंवा हवाबंद केलेल्या कॅन किंवा बाटल्यामधील घरापासून गरजेप्रमाणे आंब्याचे मधुर सरबत तयार करता येते. हापूस, केशर किंवा लंगडा या जातीच्या आंब्याच्या घरापासून उत्तम सरबत तयार करता येते. आंब्याच्या रसामध्ये 19% ब्रिक्स व 0.3% आम्लता गृहीत धरून सरबत तयार करण्यासाठी 10% आंब्याचा रस आणि 15% साखर आणि 0.25% सायट्रिक आम्ल या सूत्रानुसार घटक पदार्थाचे प्रमाण घ्यावे. सरबत तयार करताना हे साहित्य वापरावे.
1: बर,
0: आंब्याचा रस 1 किलो, साखर 1310 ग्रॅम, सायट्रिक आम्ल 22 ग्रॅम, पाणी 7.5 लिटर, सोडियम बेन्झाइट 1 ग्रॅम आणि पिवळा खाद्य रंग घ्यावे.
1: म्हणजे आता बघा साहेब, माझ्या लक्षात राहिल्या का बघा बरं का, आंब्याचा तयार रस 1 किलो, तसंच साखर बी 1300 ग्रॅम घ्यायची आणि त्यामध्ये ते काय
0: सायट्रिक
1: आम्ल 22 ग्रॅम आणि पाणी साधारण 7.5 लिटर घेतलं की आपलं काम होतं. आणि सोडियम बेन्झाइट म्हणलं,

0: व्यायाम घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो,
1: असं ते आपण करू शकतो. बरं, हे प्रथम सर्व स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी मोजून घ्यावे, त्यामध्ये सायट्रिक आम्ल आणि साखर टाकून स्टीलच्या चमच्याने पूर्ण विरघळून घ्यावे.
0: बर,
1: त्यानंतर सायट्रिक आम्ल आणि साखर विरघळून घेतलेल्या पाण्यामध्ये आंब्याचा रस टाकून एकजीव करावा. एका ग्लासमध्ये पातेल्यातील थोडे सरबत घेऊन त्यामध्ये जरुरीप्रमाणे पिवळा खाद्यरंग टाकून विरघळून घ्यावे. नंतर ते पातेल्यातील सरबतामध्ये टाकून चमच्याने एकजीव करावे.
0: बर,
1: आणि त्यातील सरबत पातळ मलमल कापडातून गाळून घ्यावे. सरबत फ्रीज मध्ये ठेवून थोडे थंड करावे. थंड सरबत पिण्यास फार चांगले असते. फळांच्या ताज्या रसापासून सरबत करून लगेच वापरायचं असेल तर त्याला संरक्षक वापरण्याची गरज नाही.
0: बर, संरक्षक म्हणला काय?
1: हा, संरक्षक. संरक्षक म्हणजे सोडियम बेंझोइट हे म्हणतो आपण.
0: बर बर,
1: हे
0: गरज नाही,
1: गरज नाही.
0: बर बर.
1: आणि जर काही दिवस साठवून ठेवायचं असल्यास किंवा विक्री करावी झाल्यास त्यामध्ये प्रति लिटरला 100 ग्रॅम सोडियम बेंझोइट हे मिसळून सरबत निर्जंतुक केलेल्या 200 मिली आकारमानाच्या बाटल्यामध्ये भरून त्यांना मशीनच्या सहाय्याने निर्जंतुक केलेली झाकणे घट्ट बसावीत. बाटलीला हवाबंद झाकण झाले आहे की नाही हे खात्री करण्यासाठी पाण्याने भरलेल्या पातेल्यात बाटलीचे तोंड बुडवावे. पाण्यातून बारीक बुडबुडे आल्यास बाटली हवाबंद झालेली नाही समजायचं.
0: म्हणजे पंक्चर
1: काढतो त्याप्रमाणे, सायकलचे पंक्चर काढतो त्याप्रमाणे, त्या असे समजून बाटलीचे झाकण ओपनरने काढून परत त्याच मशीनच्या सहाय्याने घट्ट बसवून हवाबंद करावे. नंतर ह्या बाटल्या 80 ते 85 डिग्री सेंटीग्रेड तापमानास 25 ते 30 मिनिटे गरम पाण्यात ठेवून त्याचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. अशा बाटलीतील सरबत 1.5 ते 2 महिने चांगले राहते.
0: म्हणजे असं याच्या पद्धतीने आपण सरबत केलं तर ते चांगले टिकते आणि खायला बी आपल्याला काय हरकत नाही. बर साहेब, काय होय, परवा दिवशी आमच्या शेजाऱ्याकडे गेलतो बरं का, तेव्हा त्यानं काय म्हणलं, ते आंब्याचं सिरप प्यायला दिलं, चवीला लय झाक वाटलं. म्हणलं आपल्याकडे बी आता आंबे आहेतच, तेव्हा हे सिरप बी आपण तयार करायला शिकलं आणि अशी आपल्याकडे माणसं येते ती त्यांनी प्यायला दिलं तर जरा नवीन दिल्यासारखं होतं. या
1: पाहुण्याचा होतो
0: म्हणूनच म्हणलं की आता हे सिरप बी तयार करतात, तर ते सिरप कसं तयार करायचं सांगा की.
1: बर बर बर. शामराव, सिरप तयार करणे म्हणजे फळांचा रस साठवून ठेवण्याची पद्धत असून यामध्ये फळांच्या रसात गोडीकरिता साखर वापरली जाते. परंतु सिरपमध्ये स्क्वॅश पेक्षा रसाचे आणि साखरेचे आणि आम्लतेचे प्रमाण जास्त असते.
0: बर,
1: सिरप वापरताना 1 भाग सिरप आणि 3 भाग पाणी घालून एकत्र करावे आणि त्याचा वापर पिण्यासाठी करावा.
0: बर,
1: चांगल्या प्रतीच्या गोड आंब्यापासून रस काढून घ्यावा. रसातील प्रथम ब्रिक्स आणि आम्लता काढून घ्यावी. उत्तम प्रतीच्या सिरपमध्ये फळांचा रस किंवा गर 35%, साखर 60% आणि आम्लता 1.2% हे प्रमाण ठेवावे.
0: बर,
1: समजा आंब्यामध्ये 19% ब्रिक्स आणि 0.3% आम्लता असल्यास याचे पुढील प्रमाणे घटक पदार्थ वापरण्यासारखं नाही,
0: बाकीचे घटक पदार्थ आणखी वापरायला
1: हरकत नाही. त्यामध्ये आंब्याचा रस 1 किलो, साखर 1.5 किलो, सायट्रिक आम्ल 31 ग्रॅम, पाणी 302 मिली आणि सोडियम बेंझोइट 1.14 ग्रॅम, पिवळा रंग जरुरी प्रमाणे वापरावा.
0: बर बर, म्हणजे
1: अशा प्रकारे केल्यास ते आंब्यापासून सिरप तयार चांगल्या प्रकारे होतो
0: आणि टिकत बी असेल. नाही,
1: भरपूर दिवस टिकतो.
0: म्हणजे काय हरकत नाही बघा. म्हणजे आता मी आंबा आहेचा आपल्याकडे, तर हे करूनच बघतो बघा आणि चांगलं उत्पादन मी घेईन. साहेब, आणखीन एक विचारायचं होतो बरं का. काय आहे का, आंब्यापासून जाम बी तयार करते ते असं ऐकूयात आहे माझ्या.
1: जाम तयार करते
0: ना, मग ते आता जाम कसं तयार करायचं, कारण काय आहे आमची पोरं आहे ती ते आता बाजारात बाकीचे फळाची मिळते ते जाम तीच खात्यात हो. आता या आंब्याचं बी जाम करते ते म्हणल्यावर मला म्हणलं हाय आपल्याकडे आंबा तर कशाला हे करा,
1: हा
0: बाहेरचं आणण्यापेक्षा घरचंच होईल, मग हे जाम कसं करायचं एवढं सांगा.
1: सांगतो की शामराव, जाम तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेले मधुर सुगंधी आणि रसाळ आंबे असावेत. आंबे कच्चे असल्यास ते पूर्ण पिकू द्यावेत. आंबा पूर्ण पिकल्यास त्याची गोडी वाढून रसाला चांगला स्वाद प्राप्त होतो. जाम तयार करण्यासाठी निवडलेले आंबे स्वच्छ पाण्यात प्रथम धुवून घ्यावेत. आंब्याला डाग असला तरी स्टीलच्या सुरीने काढून टाकावेत.
0: म्हणजे
1: आंब्याचे डाग पडतात
0: ते काढून टाकायचे.
1: त्यानंतर आंबे

0: दोन्ही हाताने दाबून ते मऊ करून नंतर हाताच्या सहाय्याने पिळून स्टील पातेल्यात रस काढून घ्यावा. मोठ्या प्रमाणात जॅम तयार करायचा असल्यास आंबे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याची साल अलगद काढून पल्पिंग मशीनच्या सहाय्याने रस काढावा. त्यानंतर जॅम तयार करण्यासाठी हे घटक पदार्थ या प्रमाणात वापरायला पाहिजे. त्यामध्ये आंब्याचा रस 1 किलो, साखर 750 ग्रॅम, सायट्रिक आम्ल 2 ग्रॅम हे साहित्य वापरावं.
1: बरोबर.
0: प्रथम स्टीलच्या पातेल्यात आंब्याचा रस आणि साखर वजन करून घ्यावे.
1: बर.
0: पळीच्या सहाय्याने शक्यतो सर्व साखर विरघळून घ्यावी. नंतर पातेले मंद शेगडीवर ठेवावी. जॅम भांड्याला चिकटू नये किंवा करपू नये यासाठी पळीने अधूनमधून साखर हलवावी. जॅमला थोडा घट्ट पाण्यानंतर एका ग्लासमध्ये थोडे पाणी घेऊन त्यामध्ये सायट्रिक आम्ल पूर्णपणे विरघळून घ्यावे. विरघळून घेतलेले सायट्रिक आम्ल जॅम मध्ये टाकून एकजीव करावे.
1: बर.
0: जॅमला घट्टपणा आल्यानंतर एका चमच्यात जॅम घेऊन तो थोडा वेळ थंड होऊ द्यावा. नंतर हा चमचा वाकडा करून त्याची चाचणी घ्यावी. नंतर जॅम तयार झाल्यास तो घट्ट स्वरूपात पडतो. रिफ्रॅक्टोमीटरने पाहिल्यास जॅमचा ब्रिक्स 68 ते 69 येणे जरुरीचे असते. जॅमचा ब्रिक्स 68 ते 69 आल्यास जॅम तयार झाला असे समजून शेगडीवरून पातेले उतरून घ्यावे.
1: बर.
0: जॅमसाठी वापरायच्या बाटल्या उकळत्या गरम पाण्यात 25 ते 30 मिनिटे ठेवून निर्जंतुक करून घ्यावे. निर्जंतुक केलेल्या बाटल्या उकळत्या पाण्यातून बाहेर काढून त्या उलट्या करून ठेवाव्यात.
1: बर. म्हणजे कोरड्या
0: कराव्या आणि त्यामध्ये जॅम ताबडतोब भरावा. बाटलीतील जॅम पूर्ण थंड होईपर्यंत त्या उघड्यावर ठेवाव्यात. त्यांना निर्जंतुक केलेली झाकणी बसवून त्या हवाबंद कराव्यात. बाटल्याची साठवण थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवाव्या.
1: बर. म्हणजे अशा पद्धतीने जॅम आपण तयार करू शकतो. आता कसं म्हणजे आमचे जिल्ली पिल्ली आहेत त्यांना आपल्याला घेता येईल खायला बरं वाटतं यार. नाही नाही बरं साहेब. आता आणखीन काय बरं का आहे. परवा दिवशी वाडीला गेलतो, पौर्णिमा झाली तेव्हा वाडीत न येता येता बघितलं तर तिथं ते आंब्याच्या वड्या ठेवलेल्या दिसल्या.
0: वड्या तयार करतात
1: म्हणून म्हणलं हे वड्या कशा तयार करायच्या. आता काय आहे कवटाच्या वड्या तयार करते ते माहित होते पण आंब्याच्या कशा करायच्या हे जरा कोड आहे बघा. तर सांगा की ते कसं तयार करायचं.
0: हे पाहिजे शामराव. आंब्याची वडी तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीचं आंब्याचं घर काढून घ्यावा. घरापासून चांगल्या प्रतीची वडी तयार करता येते. वडी तयार करताना हे घटक पदार्थ आपल्याला वापरायचे आहेत.
1: बर.
0: त्यामध्ये आंब्याचा रस 1 किलो घ्यायचा, साखर 700 ग्रॅम, ग्लुकोज 100 ग्रॅम, दूध पावडर 100 ग्रॅम,
1: बर,
0: आणि सायट्रिक आम्ल 2 ग्रॅम, मीठ 2 ग्रॅम आणि गावरान तूप जे म्हणतो आपण 100 ग्रॅम.
1: आपल्या घरचं केलेलं
0: असतं तेच वापरायचं. प्रथम एका पातेल्यात तूप गरम करून घ्यायचं. जाड बोडाच्या हिंदालेमच्या कडेत आंब्याचा रस वजन करून घ्यावा. त्यामध्ये साखर आणि ग्लुकोज, दूध पावडर आणि वितळून घेतलेले तूप टाकून पळीच्या सहाय्याने एकजीव करावा.
1: बर. म्हणजे संपूर्ण एकत्र
0: करून घ्यायचे. ते कढई मंद शेगडीवर ठेवून शिजवण्यास सुरुवात करावी. कढईतील मिश्रण शिजत असताना ते करपू नये म्हणून सतत हलवत राहायचं. मिश्रणाचा ब्रिक्स 70%च्या आसपास आल्यावर 2 ग्लासमध्ये थोडे पाणी घेऊन एकामध्ये सायट्रिक आम्ल आणि दुसऱ्यामध्ये मीठ विरघळून घ्यावे. हे विरघळून घेतलेले सायट्रिक आम्ल आणि मीठ कढईतील मिश्रणात टाकून पळीने हलवून एकजीव करावे. नंतर चांगले घट्ट होईपर्यंत म्हणजे 80 ते 82 ब्रिक्स येईपर्यंत शिजवावे. नंतर हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये एकसारखे 1 सेंटीमीटर जाडीने पसरावे. ट्रेमधील मिश्रण थंड झाल्यावर सूर्यने त्याचे काप पाडून काप पूर्ण सुकल्यानंतर प्लॅस्टिक लॅमिनेटेड पिशव्यामध्ये भरून त्या पिशव्या सील करून ठेवाव्यात. म्हणजे आपल्याला बरेच दिवस वापरता येतात. की अशा पद्धतीने आंबावडी तयार करता येते आपल्याला.
1: मग आता हे समजा कसं अगदी झक झाल्यानंतर बघा साहेब.
0: हे सगळं व्यवस्थित तुम्हाला समजलं ना.
1: समजले की काय आमची मंडळी कोथिंबीरीच्या वड्या करतीच आहे. तसंच आता हे बी करता येईल की आपल्याला
0: आंब्याचा रस घेतला की त्यापासून तयार होते
1: करता येते. हे आलं ध्यानात. बर साहेब. आता आंब्यापासून मुरामा तयार करते असं मी ऐकलं होतं. बरं का. मी बघितलेलं नाही. बरं ते तयार करता येतो
0: करता येतो आंबा मुरांबा चांगला प्रकार तयार करतो आणि बरेच दिवस टिकतो तो.
1: होय का? बर मग आता लागलीच हाताबरोबर हे मी सांगून टाकायचं तयार करायचं
0: हे का. हे बघा शंभराव आंब्यापासून मुरंबा तयार करण्यासाठी

0: हे घटक पदार्थ खालील प्रमाण वापरायचं आहे. त्यामध्ये आंबे 1 किलो म्हणजे कैऱ्या म्हणतो आपण
1: कच्च्या कैऱ्या,
0: आणि साखर 1 किलो 250 ग्रॅम 1.25 किलो
1: बरोबर,
0: आणि पाणी 1/2 लिटर केशर वेलची गरजेप्रमाणे. प्रथम कैऱ्या सोलून घ्यायच्या
1: बरोबर, म्हणजे साली
0: काढायची त्याच्या, त्याच्या सुपारी एवढ्या आकाराच्या तुकडे करून घ्याव्यात. त्यानंतर एका स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात पाणी उकळून घ्यावं. त्यानंतर स्टेनलेस स्टील वरती जाळी ठेवावी. त्यानंतर स्वच्छ रुमाल पसरून घ्यावेत, त्यात कैरीच्या फोड्या घालून वर झाकण ठेवावे, मऊ होऊपर्यंत शिजवावे.
1: बर,
0: दुसऱ्या जाड बोडाच्या पातेल्यात पाणी आणि साखर घालून कोवळा पाक तयार करावा. पाकात वापरलेल्या आंब्याच्या फुडी घालाव्यात. फुडीचे पाणी सुटून पाक पातळ होईल तो पुन्हा दाट होईपर्यंत शिजू द्यावा.
1: बर,
0: त्यानंतर जामचे थर्मामीटरने 220 डिग्री फॅरनहाइट पर्यंत तापमान येऊ द्यावे.
1: बर,
0: नंतर केशर वेलची वगैरे घालावी, पुन्हा शेगडीवर ठेवून एकच उकळी द्यावी, नंतर शेगडीपासून उतरून थंड होऊ द्यावे, नंतर नीट ढवळून स्वच्छ भरण्यामध्ये भरून ठेवावे, आणि झाकण चांगले लावे. अशा पद्धतीने मुरंबा हा आपल्याला तयार
1: करता येतो
0: आणि हा वर्षभर खाता येतोय.
1: हे कसं अगदी महत्वाचं सांगितलं बघा तुम्ही, म्हणजे काय आहे आंब्याचा सीझन संपला तरी आपण हे करू शकतोय, आहे की नाही.
0: आणि चांगलं तुम्ही ऐन वेळी आपल्याला सीझन मध्ये आलाय, त्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती, पुढच्या वर्षी तुम्हाला याची माहिती घ्यायची गरज पण वाटणार नाही.
1: होय की नाही साहेब? कसं झालं काय यंदा म्हणलं आंब्याचं उत्पादन आपल्याकडे आहे भरपूर, हे वाया घालवण्यापेक्षा असं एकूण किती विकणार, तेव्हा म्हणलं याच्यावर जर प्रक्रिया केलेली पदार्थ केले
0: जास्त
1: 4 पैसे जास्त मिळतील आणि आंबा टिकायला बी बरं पडतंय. मग आताही तुम्ही एवढी समजी माहिती सांगितलं असा, हे अगदी मी नीट ध्यानात ठेवतो. हा, आणि तुम्हाला पुढच्या वर्षी आलं की नाही
0: कि
1: ते सिरप आणि जाम
0: खायला
1: येणारच बघा साहेब. बरं आता येऊ का, उशीर झाला. राम राम.
2: आंब्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयी प्राध्यापक लक्ष्मण कदगर यांनी लिहिलेला संवाद आपण ऐकलात. यामध्ये सहभाग होता महेश इनामदार यांचा. मंडळी कार्यक्रमात ऐकूया साधी माणसं या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळं आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताची लक्षणं. प्रौढ व्यक्तीमधील लक्षणं: मळमळ, उलटीचा त्रास होणं, भरपूर घाम येणं, चिंता वाटणं, चक्कर येणं, अशक्तपणा येणं, तीव्र डोकेदुखी, स्नायू अखडणं आणि हृदयाचे ठोके वाढणं. उष्माघाताची काही लक्षणं लहान मुलांमध्येही आढळून येतात: आहार घेण्यास नकार, चिडचिड होणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, डोळे शुष्क होणं, तोंडामधील त्वचा कोरडी होणं, कुठूनही रक्तस्राव होणं. अशी लक्षणं आढळल्यास त्वरित उपचार घ्यावा. आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ.

बरं आहे तर मंडळी, आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला पूर्वताईला आता निरोप द्या. नमस्कार.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजलेत. ऐकूया एक गाणी ताजेतवाने.

प्राजक्ता जोशी रानडे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. एक गाणं ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:05 झाले. आता मराठीतील राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने

0: सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, असं ते म्हणाले.
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है. आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है. भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है. इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे. साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे, असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारतात आले आहेत. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती. आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं

0: ते म्हणाले, समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 201 खाण कामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 मे रोजी या चाचण्या होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगटसारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 241 अंश अर्थात 1251 kHz वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झालेत. प्रसारणात मी आहे आपल्यासोबत पूर्वा परांजपे. श्रुती हो आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. यामध्ये आपण ऐकणार आहात आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी गायलेली काही सुगम गीतं. ऐकूया अभिषेक काळे यांच्या स्वरात संत तुलसीदास यांची रचना.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अंकिता आपटे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आजच्या भावधारा या कार्यक्रमात आपण आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकारांनी गायलेल्या सुगम गीतांचा आस्वाद घेतलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।